103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर 30 आषाढ शके 1948, अर्थात दिनांक 22 जुलै 2026. सकाळची 5:59 झाली आहेत. मंगलध्वनीनं आजचं प्रसारण आता सुरू करीत आहोत.

भक्तिसंगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला वैशाली सामंत यांच्या स्वरात ही भूपाळी ऐकूया. रचना आणि संगीत विकास फडके यांचं आहे.

वैशाली सामंत यांनी गायलेली ही भूपाळी आपण ऐकलीत. भक्तिसंगीताच्या या कार्यक्रमात आता अजित कडकडे यांना ऐकूया. केदार प्रभाकर यांनी संगीतबद्ध केलेली ही शब्दरचना.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग आपण ऐकत होतात अश्विनी भिडे यांच्या स्वरात. संगीत अभिजित लिमये यांचं होतं. कार्यक्रमात आता अनुराधा पोडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही शब्दरचना ऐकूया.

अनुराधा पोडवाल यांनी गायलेली दत्ता पाटील यांची ही रचना आपण ऐकलीत आणि आता कार्यक्रमात शेवटी समूह स्वरात ही देशभक्ती रचना ऐकूया.

0: भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:30 आणि 30 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, आता बाल साहित्य याविषयी डॉक्टर अनिल कुमार काटकर यांचं चिंतन ऐकूया.
1: बाल साहित्य. बालपण हा व्यक्तीच्या आयुष्याचे अविभाज्य अंग असून तो अविस्मरणीय असा अतिरम्य काळ असतो. थोरा मोठ्यांनाही भुरळ पाडणाऱ्या अशा बाल्यकाळाचं वर्णन बहुधा साऱ्याच कवींनी आपल्या काव्यलेखनात केलं आहे. बाल्यकाळातील शारीरिक आणि मानसिक अशा दोन्हीही विकासाशिवाय सुदृढ प्रौढत्वाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. साहित्य विषयाचेही असेच असतं. बालपणी हे पुढील आयुष्याचं पहिलं अविभाज्य अंग असतं, तसं बाल साहित्य हेही एकूण साहित्याचं प्रारंभीचं अविभाज्य अंग मानलं जातं. बाल्यकाळात बाल साहित्याचा आनंद लुटल्याशिवाय प्रौढ वयात प्रौढ साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी लागणारी दृष्टी आणि साहित्यविषयक अभिरुची निर्माण होणार नाही. साहित्य वाचनाने माणूस अनुभव संपन्न तसा ज्ञान संपन्नही होत असतो. खरे तर बाल साहित्य आणि एकूणच अन्य ललित साहित्य यांचा अन्योन्य संबंध असताना काही अभ्यासक विद्वान बाल साहित्याला वेगळी चूल दाखवतात. बालकांच्या बालपणाला स्वतंत्र

0: अस्तित्व असल्याने त्यांच्या स्वतंत्र मनोविकासासाठी बाल साहित्याची आवश्यकता असते. बाल साहित्य या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातून तीन अर्थ ध्वनित होतात. पहिला अर्थ बालकांसाठी लिहिलेले साहित्य, दुसरा बालकांविषयी लिहिलेले साहित्य आणि तिसरा बालकांनी लिहिलेले साहित्य. यापैकी बालकांसाठी लिहिले गेलेले साहित्य ते बाल साहित्य हा विग्रह अधिक अर्थपूर्ण ठरू शकतो. बाल सुलभ पातळीवर जाऊन लेखक जेव्हा कथा काव्य आदींची निर्मिती करतो तेव्हाच बालवाचक आणि लेखक यांच्यात सहसंवेदनाच्या तारा छेडल्या जाऊन बालक तरल अशा आनंदाच्या अनुभूतीजवळ जातो आणि बालकांमध्ये ज्ञान संपन्न बनण्याची प्रक्रियाही आपोआपच घडून येते. त्यामुळे बालांची निर्भय करमणूक करण्याच्या दृष्टीने तसेच त्यांना ज्ञान संपन्न अभिरुची संपन्न करण्याच्या दृष्टीने बालकांसाठी लिहिले गेलेलं जे साहित्य ते बाल साहित्य असं याबद्दल सांगता येईल. जीवनाचा प्रारंभ बाल्यदशेने व्हावा हे निसर्गाचे सूत्र मराठी वाङ्मयानेही स्वीकारलेलं दिसतं. कारण मुद्रित अशा साहित्य विश्वाची सुरुवात प्रथमतः बाल साहित्याने झाली आहे. इतकेच काय, जगातील सर्व साहित्याच्या निर्मितीची सुरुवात बाल साहित्यातूनच झाल्याचं दिसून येतं. बाल साहित्याची कल्पना आपल्या देशात इंग्रजांनी राबविली असली तरी त्याही पूर्वी देशात अंगाई गीते, जात्यावरील ओव्या, झोपाळ्यावरील गाणी अशा रूपात परंपरेने जतन करून ठेवलं गेलेलं अमुद्रित साहित्य अस्तित्वात होतेच. अबोध बालकाला त्याची आई जेव्हा कथा ऐकवते तेव्हा ती परंपरेने चालत आलेली एक होता काऊ एक होती चू हीच असते. या कथेचा स्त्रोत श्री चक्रधर स्वामी यांच्या काऊ न लेयाचे घर सेनाचे साळेचे घर मेनाचे या लिळेत सापडतो. बालक अनुकरण प्रिय असतो, त्याची कल्पनाशक्ती तीव्र आणि क्रीडा प्रवृत्ती प्रबळ असते. त्यांच्या लय आणि ताल यांची आवड असते. कृती आणि ध्वनी यांच्या पुनरावृत्तीतून ही आवड जोपासली जाते. पण बाल्यावस्थेत मात्र पुनरावृत्तीतून मिळणाऱ्या आनंदापेक्षा त्यांच्यात कथानकाविषयी उत्सुकता निर्माण होते. अद्भुत तसेच सामान्य व्यवहारातील कथांचे त्यांना आकर्षण निर्माण होते. हीच बालके पुढे जेव्हा कुमारावस्थेत प्रवेश करतात तेव्हा साहसी वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा विकास होऊन तशा प्रकारच्या साहित्यात रुची निर्माण होते. कल्पनेतील साहसी मनोराज्ये, अणुप्रासातून निर्माण होणारी लय, सोपी सुगम प्रासादिक भाषा, क्रीडा प्रवृत्ती या सर्व गोष्टींमध्ये आनंदाचा स्रोत गवसल्याने बालक त्यात यथेच्छ नाहून निघत असतो. त्यातूनच बालकाच्या मनाचे उन्नयन होत असते. त्यामुळे बालवाङ्मय हे बालकांना रिझविण्यासाठी किंवा त्यांचे उद्बोधन करण्यासाठी निर्माण व्हायला पाहिजे, त्यांना दिपविण्यासाठी किंवा चकित करण्यासाठी नव्हे.
1: बाल साहित्य याविषयी डॉक्टर अनिल कुमार काटकर यांचं चिंतन आपण ऐकत होतात. चिंतनाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:35 आणि 40 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, आता एका आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्यानंतर 22 जुलैचे काही दिनविशेष. या रूपरेषेनंतर 6:40 शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम कृषीवाणी, सूर्यफूल लागवड याविषयीची माहिती आपण जाणून घ्याल या वार्तेमध्ये. आरोग्यम धनसंपदा 6:45 मेनोपॉज याविषयी डॉक्टर ज्योती रोकडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आज आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. परिसर कार्यक्रमात 6:50 आपण ऐकू शकाल वास्तुशास्त्रज्ञाची जबाबदारी याविषयी तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांचं भाषण. सुप्रभात 6:55 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू 7:25. सुगम संगीत आपण ऐकू शकाल 7:40 आणि 8:40. दरम्यान

0: सव्वाआठ वाजता रुचिरा अंतर्गत अनुपमा ठावरी यांनी सांगितलेल्या काही पाककृती आपण ऐकू शकाल. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील सकाळी 9 वाजता. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल श्रोते हो सकाळी 10 वाजता आणि सकाळी 11:30. दरम्यान 10:30 हिंदी चित्रपट संगीत प्रसारित होईल. महाआरोग्य सेवा अभियान याविषयी डॉक्टर प्रणय गांधी, सहाय्यक प्राध्यापक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 11 वाजता. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू दुपारी 12 वाजता. आजच्या कार्यक्रमात आई वडिलांचं स्वप्न यशस्वी पुढे नेणाऱ्या लेखी इंद्रायणी मटी पिसोडकर आणि ममता हिरेमठ यांच्याशी साधलेला संवाद, तसेच अक्षयधन पर्यावरण रक्षण करण्यासाठी पर्यावरण श्लोक. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील दुपारी 1 वाजता. सायंकाळी 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राहून आम्ही सहक्षेपित करू. वृत्तविशेष सायंकाळी 7:15 मुंबई केंद्राहून. 7:30 माझं घर माझं शिवार. आजच्या कार्यक्रमात जनावरांमधील सर्पदंश आणि पशुपालकांची जबाबदारी याविषयी डॉक्टर सौरभ निस्ताने यांचं भाषण. तर ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित तसे सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची. आता 22 जुलैचे काही दिनविशेष. 22 जुलै 1900 या दिवशी 200 मीटर धावण्याच्या शर्यतीचे जगातील पहिले ऑलिम्पिक पदक नॉर्मन प्रिचर्ड यांनी जिंकलं. 22 जुलै 1889 श्रीपाद बाबाजी ठाकूर यांचा मृत्यूदिन. इंग्रज सरकारनं भारतीय विद्यार्थ्यांना ICS या परीक्षेला बसण्याची संधी दिल्यानंतर ती परीक्षा उत्तीर्ण करणारे ते पहिले भारतीय होते. 22 जुलै 1908 लोकमान्य टिळकांना 12 मे 1908 अंकातील देशाचं दुर्दैव या लेखाबद्दल 6 वर्ष काळेपणे आणि 1000 रुपये दंड ठोठावण्यात आला. 22 जुलै हा पोलंडचा राष्ट्रीय दिन आहे. टीबी प्रतिबंधक स्ट्रेप्टोमायसिन लस सर्वप्रथम शोधणारा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ सेल्मन अब्राहम वॉक्समन यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 1888 सालचा. साहित्यिक गल ठोकळ यांचा आज स्मृतिदिन. मागील पिढीतील श्रेष्ठ गायक पंडित विनायकराव पटवर्धन यांचा आज जन्मदिवस. पुण्यातल्या भास्कर गायन समाजाचे ते संस्थापक होते. 22 जुलैचे काही दिनविशेष आपण ऐकत होतात. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. 6:40 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण सूर्यफूल लागवड याविषयी जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सूर्यफूल हे वर्षभर घेतलं जाणारं महत्वाचं तेलबिया पीक आहे. हे पीक सूर्यप्रकाश आणि तापमानास संवेदनशील नसतं, त्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात लागवड करता येते. हलक्या ते भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत हे पीक उत्तम येतं. सूर्यफुलाची मुळं जमिनीत खोलवर जात असल्यामुळे पाण्याचा ताण सहन करू शकतं, त्यामुळे दुष्काळी भागातही चांगले उत्पादन मिळतं. साधारणतः 85 ते 90 दिवसात पीक तयार होतं, त्यामुळे कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळून जातं. सूर्यफुलामध्ये तेलाचं प्रमाण 5 ते 40% इतकं असतं. थोड्या क्षेत्रात कमी कालावधीत या पिकापासून जास्त तेल उत्पन्न मिळू शकतं. सूर्यफूल तेलास चांगला बाजारभाव असल्यामुळे इतर तेलवर्गीय पिकांच्या तुलनेत किफायतशीर कमी खर्चात येणारं पीक म्हणून सूर्यफूल ओळखलं जातं. आरोग्यासाठी देखील सूर्यफूल तेल हे अतिशय चांगलं आहे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सूर्यफूल लागवडीसाठी हवामान कसं असावं या संदर्भात जाणून घेऊया. पिकाच्या वाढीसाठी 20 ते 29 अंश

0: सेल्सिअस तापमान आवश्यक असतं. फ्लोराच्या अवस्थेत 80 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान, सतत रिमझिम आणि मोठा पाऊस, तसंच पीक धुक्यात सापडल्यास दाणे भरण्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे फुलोऱ्याची अवस्था पावसात आणि धुक्यात सापडणार नाही याची काळजी घेऊनच पेरणीची वेळ ठरवावी. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सूर्यफूल लागवडीसाठी जमीन कशी असावी याविषयी जाणून घेऊया. किफायतशीर उत्पादनासाठी मध्यम ते भारी चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. थोड्याफार चोपण जमिनीत देखील हे पीक घेता येतं. जमिनीचा सामू 6.5 ते 8.5 पर्यंत असावा. पूर्व मशागत या संदर्भात जाणून घेऊया. जमिनीची खोल नांगरणी करून कुळथाच्या 3 ते 4 पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणीपूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 5 ते 6 टन द्यावे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण सूर्यफूल लागवड या संदर्भात जाणून घेतलं. अधिक माहिती जाणून घेऊया पुढील कृषीवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: सूर्यफूल लागवड याविषयीची माहिती आपण जाणून घेतली. वाचन केलं होतं हेमा पहाते यांनी. कृषीवाणी आपण ऐकत होतात. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. आता आपण सामान्य लक्षणांकडे जाऊयात. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे गरम लाटा येणे, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये हॉट फ्लशेस असं म्हणतो. बसल्या बसल्या अचानकच चेहरा, मान, छाती अगदी गरम झाल्यासारखी वाटते. दरदरून घाम येतो आणि काही मिनिटांनी सर्व काही पूर्ववत होतं. काही महिलांना दिवसातून हा त्रास एक दोनदा तर काहींना अनेक वेळा जाणवतो. दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे रात्री घाम येणे, त्यामुळे वारंवार झोप मोडते. सकाळी उठल्यावर ताजे तवाने वाटत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो. अनेक महिलांना चिडचिड, भावनिक अस्थिरता, लवकर राग येणं, उगाचच रडू येणं, चिंता वाटणं अशी लक्षणंही जाणवतात. याचा अर्थ त्या मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत असा होत नाही. ही हार्मोनल बदलांची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. याशिवाय सांधेदुखी, स्नायू दुखणे, कामात लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, वजन वाढणे आणि विशेषत पोटाभोवती चरबी साचणे अशी लक्षणंही दिसू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा असतो. काही महिलांना काहीच त्रास होत नाही तर काहींना दैनंदिन जीवनावर परिणाम होईल इतका त्रास होऊ शकतो. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. काही महिला विचारतात, डॉक्टर मला पाळी अनियमित झाली आहे म्हणजे मला मेनोपॉज झालाय का? याचं उत्तर असं आहे की केवळ पाळी अनियमित होणे म्हणजे मेनोपॉज नाही, तर सलग एक वर्ष पाळी न येणं म्हणजेच मेनोपॉजची निश्चिती आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर जर पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला तर तो

0: कधीही दुर्लक्षित करू नये तो सामान्य समजू नये, कारण ते कर्करोगाचं एक लक्षण असू शकतं. पेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या आयुष्याचा शेवट नाही, उलट मुलांची जबाबदारी कमी झाली असते, स्वतःसाठी वेळ मिळू लागतो आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची ही सर्वोत्तम संधी असते. योग्य माहिती, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतला तर हा काळ आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगता येतो. पुढील भागात आपण मेनोपॉज नंतर शरीरात होणारे बदल, हाडांचे आरोग्य, हृदय, मधुमेह, मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य आणि योग्य जीवनशैली यावर सविस्तर चर्चा करूयात.
1: श्रोते हो, आरोग्यम जनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती हो.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: पर्यावरण संरक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञ काय करू शकतो परिसरच्या कार्यक्रमात आज आपण हे पाहू. वास्तुशास्त्रज्ञ घराची रचना करताना निसर्गाशी सुसंगत विचार करू शकतात. घराची दिशा अशी ठेवता येते की नैसर्गिक हवा आणि प्रकाश जास्त प्रमाणात मिळेल, त्यामुळे दिवसा कृत्रिम लाईट आणि एसीचा वापर कमी होऊ शकतो. अंगण, झाडे, पाण्याचे स्रोत यांना महत्व देऊन घर अधिक पर्यावरणपूरक बनवता येते. पूर्वीच्या पारंपरिक भारतीय घरांमध्ये नैसर्गिक थंडावा असायचा. आज आधुनिक तंत्रज्ञानासोबतच त्या पारंपरिक संकल्पना पुन्हा वापरणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्राचा उद्देश फक्त अशुभ अशुभ इतकाच नसून निसर्गाशी समतोल राखणारी जीवनशैली तयार करणे हाही असायला हवा. अनेक वेळा अनेक वास्तुशास्त्रज्ञ अमुक ठिकाणी हिरवा रंग असायला हवा असे सांगतात. त्या ठिकाणी घरमालकाला हिरव्या रंगाचे पट्टे ओढणे असे सांगायच्या ऐवजी झाड लावले तर जास्त चांगले होईल असे सजेस्ट करता येऊ शकते. तसेच घरातील कचरा निर्मूलन करण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करावा असे समाजात प्रबोधनही करता येईल. बरेच वास्तुशास्त्रज्ञ रोज बाथरूम घासावी इतक्या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत सांगतात, तर प्लास्टिक वेगळे ठेवावे, ते धूळ माती तसेच स्वयंपाकघरातील कचऱ्यामध्ये मिक्स होऊ नये असेही घरमालकाला सांगू शकतात. आणि स्वयंपाकघरातील कचरा हा जिवंत असतो, त्याचे बागेतील महत्व एखाद्या वास्तुशास्त्रज्ञाने सांगितले तर त्याचा परिणाम सर्व सदस्यांवर सकारात्मक पद्धतीने होऊ शकतो. घर म्हणजे बागेसकट घर अशी संकल्पना रुजवायला हवी. त्यासाठी प्रत्येक वास्तुशास्त्रज्ञाने आग्रहाने घनकचरा व्यवस्थापन आणि त्यामधून निर्माण होणारी बाग ही घराला कशा पद्धतीने स्वयंपूर्ण करू शकते

0: समजून घेऊन त्याचा प्रचार प्रसार करता येऊ शकतो. यातून तयार होणारे समाजमन हे सशक्त आणि श्रद्धावान असेल. आपल्या संस्कृतीत नक्षत्रावरूनही झाडे लावण्याची सुद्धा मान्यता आहे. त्याचाही सखोल अभ्यास वास्तुशास्त्रज्ञांनी केला तर सर्वांगीण विचार करणारा वास्तुशास्त्रज्ञ अशी त्यांची महती निर्माण होऊ शकते. मधमाशांचे पोळे जर घरात केले तर घराला हानिकारक नसून उलट तुमच्या घरात निसर्गाला सुरक्षित स्थान तयार होऊ शकते. बागेमध्ये पक्ष्यांचे असणे हे रासायनिक फवारणी केली नाही तरच शक्य आहे. रासायनिक खतांद्वारे बागेतील जमीन आपण मृतप्राय करतो आहोत आणि हे खूप महान पातक आहे. अशा गोष्टी घरमार्गाला समजून सांगणे हे वास्तुशास्त्रज्ञ नक्कीच करू शकतात. त्यातून निसर्ग आणि मानव यांच्यातील संबंध दृढ होतील आणि नक्कीच भविष्य उज्ज्वल होईल यात शंका नाही. आज आपण वास्तुशास्त्रज्ञ कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणात मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले.
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एकशे तीन मेगाहर्स एफ एम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम आपण ऐकत होतात. हे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले. सकाळचे 6:55 होत आहेत. सुप्रभात ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना मंजुषा भास्करवारचा नमस्कार. श्रोतेहो, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पाऊस म्हणजे चैतन्य. उन्हाळ्याच्या असह्य गर्मीनंतर येणारा तो पाऊस आणि त्या पावसात सृष्टीचं पालटलेलं हिरवगार रूप मनाला नवी उर्मी देते, उत्साह देते, जगण्याची आशा पल्लवित करते. यावर्षी एल निनोच्या परिणामामुळं देशातील अनेक भाग कोरडे आहेत, तर काही भागात पुरामुळे हाहाकार माजला आहे. आपल्या विदर्भाचा विचार करता मागील 2 पावसानं जोर धरलाय. मात्र पहिल्या पावसातच चंद्रपूर जिल्ह्यातील पानगळीच्या जंगलानं हिरवा शालू धारण केलाय. हिरवीगार वनराई, नटलेल्या पर्वतरांगा, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, तयार झालेले धबधबे, पावसाळ्या सृष्टीचं हे पालटलेलं मनमोहक रूप, त्याचं मानवाला आकर्षण नसेल तरच नवल. त्यातूनच पावसाळी पर्यटन हा अलीकडच्या काळात अत्यंत भरभराटीला आलेला व्यवसाय आहे. अर्थात निसर्गाचा घटक असलेला मानव निसर्गाच्या सानिध्यात आनंदी होतो, रमतो, हे सत्य आहे. निसर्गानं निर्माण केलेल्या या सर्वांग सुंदर सृष्टीचा आपण आनंद घ्यायलाच हवा, पण जरा जपून. आजकाल तरुण पिढीकडून मित्रमैत्रिणींसमवेत विविध पर्यटन स्थळी अनेक बेत आखले जातात आणि मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या अँगलने फोटो, रील्स, सेल्फी किंवा स्टंट करण्याच्या नादात अनेक दुर्घटना घडल्याचं नेहमीच आपल्याला वाचावयास मिळते, बघावयास मिळते. यावर्षी तर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यात बुडून जीव गमावणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या कितीतरी दुर्दैवी घटना घडल्याचं आपण वाचलं असेलच. श्रोतेहो, निसर्गाचा आस्वाद जरूर घ्या, पण स्वतःची काळजी घेऊनच. अतिउत्साहीपणा दाखवण्याची ही ठिकाणं नाही आणि निसर्गाला तर गृहीत अजिबात धरू नका. पाणी तर जास्तच धोकादायक. पाण्याच्या खोलीचा अंदाजच बांधता येत नाही. पावसाळ्यात

तर नद्या अधिकच धोकादायक ठरतात. पर्वतांवरील रस्ते निसरडे झालेले असतात, त्यामुळे स्टंट करत मोबाईलवर सेल्फी किंवा रील्स काढणं अत्यंत घातक आहे. खरं तर श्रोतेहो, सृष्टीचं हे विलोभनीय रूप आपल्या डोळ्यात साठवा. निसर्गाच्या सान्निध्यात आत्मिक समाधान मिळतं, ताण हलका होतो. त्यामुळे निसर्गाचा आस्वाद जरूर घ्या, फक्त स्वतःची काळजी घेऊ. कार्यक्रम सुप्रभात आपण ऐकत होतात. लेखन आणि वाचन केलं होतं मंजुषा भास्कर वारे यांनी. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.

मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.

0: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया.
1: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
0: चालता बोलता.
1: रस्त्यावर चालताना,
0: कॉलेजच्या परिसरात,
1: बाजारात किंवा चौकात
0: आम्ही भेटणार आहोत
1: थेट तुम्हाला.
0: काही हलक्या फुलक्या गप्पा,
1: काही रंजक प्रश्न
0: आणि तुमच्या मतदडलेलं आवडतं गाणं,
1: तुमची गोष्ट,
0: तुमचा आवाज
1: आणि तुमचंच गाणं
0: ऐकत राहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
1: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
0: चालता बोलता.

आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राहून प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. तर सुरुवातीला ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या थोड्याच वेळात.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 7:07 आणि 17 सेकंद झाली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील. तोपर्यंत काही संदेश.
1: विद्यार्थ्यांप्रती तिचं जे प्रेम होतं

0: डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
1: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेकी या अंतर्गत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
2: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडस कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
3: अवकाळी वर्ष कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
1: जरूर ऐका येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12:00

0: नंदाहरम यांचे पर्यावरण श्लोक.
1: अवकाळी वर्ष कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
0: जरूर ऐका, येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
2: सतारीचे बोल असोत
3: की मंजुळ बासरे,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी,
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी.
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
0: श्रोते हो, काही क्षणातच प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चेसाठी सरकार तयार. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा पंतप्रधानांचा इशारा. एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील सुदुंबरे इथं 3 हेक्टर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातील 177 तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यासही मंजुरी. आणि राज्यात काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वद्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वद्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना नंतर सोडण्यात आलं. नीट पेपर फुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपर फुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या प्रतिनिधींनी काल केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची भेट घेऊन विविध मागण्या लेखी स्वरूपात सादर केल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनी काल आंदोलकांचे नेते अभिजित दिपके यांची नवी दिल्लीत भेट घेतली. दरम्यान नीट पेपर फुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे

0: संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरात तीनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील मौजे सुदुमरे इथे 3 हेक्टर जमीन देण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या जमिनीवर एनडीआरएफचा कायमस्वरूपी तळ उभारण्यात येणार असून आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध प्रशिक्षणांसह विविध स्वरूपाच्या आपत्तींवर मात करण्यासाठीची कृती दलं तैनात राहणार आहेत. यामुळे राज्यात आपत्कालीन स्थितीत उपाययोजना करता येईल. या दृष्टीनं देशातील एकमेव अशा समर्पित नागरी दल म्हणून एनडीआरएफला ही जागा विनामूल्य भोगवटादार वर्ग 2 म्हणून मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर 2026-27 करता आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे, परभणी या 10 जिल्ह्यांची आणि 177 तालुक्यांची विस्तारित आकांक्षित जिल्हे तालुके म्हणून निवड करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच लोकायुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालयाची स्थापना करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती आहे. या निमित्तानं त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित अजित स्मृती अवीट स्मृती या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं काल उद्घाटन झालं. या प्रदर्शनातून अजित पवार यांचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडण्यात आला असून त्यातून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाची झलक यातून पाहायला मिळते असं मुख्यमंत्री म्हणाले.
1: त्यांचं संपूर्ण जीवन दर्शवणारी त्यांच्या लहानपणातली, परिवारातली, लग्नातली आणि त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीतली विविध क्षण जी आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीनं या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. दादांचा जसा उमदा स्वभाव होता, त्यांचं जे हास्य होतं, कधी त्यांची कठोरता होती, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात. एकूणच हे प्रदर्शन पाहिल्यानंतर निश्चितपणे दादांचं व्यक्तिमत्व तर आपल्याला पाहायला मिळतंच, पण त्यासोबत अनेक आठवणी देखील या प्रदर्शनामुळे ताज्या होतात आणि दादांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी हे प्रदर्शन आवर्जून बघावं अशा प्रकारचं माझं आवाहन आहे.
0: या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते. राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी राज्यातील सर्व राज्य विद्यापीठांमधील क्रीडा विभाग प्रमुख आणि क्रीडा संचालकांशी काल संवाद साधला. आजच्या युगात खेळ अतिशय स्पर्धात्मक झाले असून त्यात व्यावसायिकता आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी खेळ आणि क्रीडा प्रकारांना पोषक वातावरण तयार करून देशासाठी उत्तमोत्तम खेळाडू निर्माण करावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. या कार्यक्रमादरम्यान राज्यपालांनी स्वयंसिद्धा या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संबंधित महिला सक्षमीकरण पोर्टलच्या संदर्भात राज्यातील विद्यापीठ समन्वयकांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत फारसा समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी पावसानं अजूनही ओढ दिली आहे. शेतकरी वर्गाला पुरेशा आणि सर्वदूर पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
2: गेल्या 2 महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा करणारा बळीराजा पावसानंतर काहीसा सुखावला असला तरी समाधान व्यक्त करत असतानाही त्याच्या मनात अजूनही चिंतेची छाया आहे. अल्निनोचा फटका बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांना जवळपास बसला असल्याने गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. पावसापासून वंचित असलेल्या मात्र खामगाव आणि मोताळा तालुक्यात अल्निनोचा प्रभाव जास्त प्रमाणावर जाणवला. त्यामुळे मान्सून वेळेवर येऊनही बुलढाणा जिल्ह्यात दडी मारून बसलेला जिल्ह्यातील संपूर्ण 13 तालुक्यात पेरणी झाल्यानंतरही समाधानकारक पाऊस झाला नव्हता. पावसाअभावी जमिनीत ओलावा नसल्याने उगवलेली सोयाबीन, कपाशी, तूर, मूग ही पिके पिवळी पडून करपू लागली होती. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची तयारी सुद्धा केली होती. एकंदरीत 4 इंजिन पावसाने शेतकऱ्यांना आशेचा किरण दिला असला तरी मात्र शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा अजूनही

0: कायम आहे. खरीप हंगाम वाचवण्यासाठी आणि जलाशय भरण्यासाठी अजूनही मुसळधार पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा.
1: रेशीम संचालनालय आणि भारतीय कृषी उद्योग फाउंडेशन अर्थात बायफच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील टसर इथे विशेष विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी कुटुंबांना शाश्वत रोजगार आणि उत्पन्न वाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प सहाय्यभूत ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत काल या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण काल माळशिरस तालुक्यात खुळूस फाटा इथं पार पडलं, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण काल माळीनगरमध्ये पार पडलं. आज रात्री या पालख्यांचा मुक्काम अनुक्रमे भंडी शेगाव आणि पिराची किरोली इथल्या पालखी तळावर असणार आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची संततधार सुरू असून त्यामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागांमध्येही काल दिवसभर जोरदार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. पुणे आणि जालन्यातही काल संध्याकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. हवामान. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर विदर्भात काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चेसाठी सरकार तयार. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा पंतप्रधानांचा इशारा. एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील सुदुमरे इथं 3 हेक्टर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातील 177 तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यासही मंजुरी. आणि राज्यात काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
1: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेखी या अंतर्गत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
2: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडस कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
3: अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
1: जरूर ऐका येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
4: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:22 झाली आहेत. दिनविशेष. ज्येष्ठ गायक मुकेश यांचा आज जन्मदिन. 22 जुलै 1923 या दिवशी त्यांचा जन्म झाला. आज दिनविशेषमध्ये त्यांना स्मरताना आपण ऐकणार आहोत त्यांनी गायलेलं हे मराठी चित्रपट गीत.

ज्येष्ठ गायक मुकेश यांचा आज जन्मदिन. त्यांनी गायलेलं हे मराठी चित्रपट गीत आपण ऐकलं, त्यांचं आज स्मरण करताना दिनविशेष अंतर्गत.

आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू म्हणजे आषाढी वारी. संतांच्या विचारांचा वारसा जपत लाखो वारकरी दरवर्षी भक्तिभावानं पंढरपूरच्या दिशेनं पायी प्रस्थान करतात. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेनं आणि उत्साहानं सुरू आहे. मात्र लाखो वारकऱ्यांचा हा भक्तीचा प्रवास सुरक्षित, सुव्यवस्थित आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. वारीच्या मार्गांचं नियोजन, वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, आरोग्य सेवा, स्वच्छता, पिण्याचं पाणी, आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रण कक्ष तसंच विविध शासकीय विभागांमधील समन्वय या सर्व बाबींचं काटेकोर नियोजन केलं जातं. एका मोठ्या जनसमुदायाच्या व्यवस्थापनाचं उत्कृष्ट उदाहरण असलेल्या या नियोजन प्रक्रियेविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण जाणून घेणार आहोत. आणि या कार्यक्रमात आपल्याशी आज संवाद साधणार आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. वारीमध्ये वेगवेगळे घटक कार्यरत असतात. वारीचे विश्वस्त असतील, प्रत्येक दिंडीचे प्रमुख असतील, पोलीस यंत्रणा असेल, जिल्हा परिषद आणि इतर ज्या काही कर्मचारी अधिकारी काम करत असतील, ह्या सर्वांच्या बरोबर योग्य अशा प्रकारचं दळणवळण, संदेशाची देवाणघेवाण ही खूप महत्वाची बाब असते. आणि म्हणून कम्युनिकेशन म्हणजे दळणवळणासाठी काय व्यवस्था करावी लागेल याचाही विचार केला जातो. उदाहरणार्थ जे जे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्वांच्या टेलिफोन्स म्हणजे मोबाईल नंबरची यादी किंवा डायरी प्रकाशित केली जाते आणि ती त्या त्या प्रत्येकाकडे ती उपलब्ध असते. म्हणजे विश्वस्तांचे नंबर असतील, दिंडी प्रमुखांचे नंबर असतील, संबंधित विषयाशी जे अधिकारी काम करतात इन्सिडेंट कमांडर त्यांचे पण नंबर त्याच्यामध्ये दिलेले असतात. म्हणजे एखाद्या दिंडीला आरोग्यविषयक काही अडचण आली तर त्या क्षेत्रामधला कोणता अधिकाऱ्याला संपर्क करावा हे त्या दिंडी प्रमुखाला माहीत असतं. मग आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, पोलीस बंदोबस्त असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये ही जी काही माहितीची देवाणघेवाण आहे ही चालू राहते. याचबरोबर आपापसामध्ये अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा म्हणजे पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, आरोग्य

मधलं प्रशासन यांच्यामधल्या समन्वयासाठी सुद्धा एक स्वतंत्रपणे कम्युनिकेशन चॅनेल असतात, जेणेकरून याच्यामध्ये सुद्धा जी काही माहितीची देवाणघेवाण होते. पोलीस एवढे 10-15 लाख ज्या वेळेला वारकरी एखाद्या गावी जातात त्यावेळी तिथले मोबाईल टॉवर्स जॅम होऊन जातात, एवढा ताण त्याच्यावर करून मग त्याच्यासाठी बेस स्टेशन, त्याच्यासाठी रिपीटर स्टेशन, त्याच्यासाठी मोबाईल टॉवर्स हे सर्व नियोजन केलं जातं. आणि मग त्या त्या ठिकाणी हे जे काही टॉवर्स असतात ते तिथून उभे केले जातात आणि त्यासाठी या जे काही मोबाईल सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या स्वतःहून पुढे येतात, जेणेकरून या ज्या दळणवळण माहितीच्या देवाणघेवाण किंवा दळणवळणामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये. आणि मग आपत्तीच्या वेळेला सगळ्यात जर महत्वाचा काही जर भाग असेल तर योग्य माहिती योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं याच्यामध्येच त्या व्यवस्थापनाचं यश अवलंबून असतं. आणि म्हणून दळणवळण आणि संदेशवहन याच्यासाठी आवश्यक उपाययोजना हा सगळ्यात महत्वाचा घटक या पूर्ण नियोजनामध्ये निश्चितपणे. पालखी मार्गावर वारकरी जेव्हा मार्गस्थ होतात त्यावेळेला वेगवेगळ्या मुक्कामाच्या ठिकाणी ते थांबत असतात, विसाव्याच्या ठिकाणी थांबतात आणि अशा ठिकाणी शहरांमध्ये पण मुक्काम करतात. आणि अशा ठिकाणी शौचालयाची व्यवस्था हा सगळ्यात मोठा असा ज्याला म्हणूयात की महत्वाचा घटक आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जर 10-15 लाख वारकऱ्यांची जर शौचालयाची व्यवस्था करायची असेल तर त्याचं नियोजन करणं खूप खूप जिकिरीचं असतं. म्हणून मग प्रत्येक वेळेला किती प्रकारची शौचालयं आपल्याकडे उपलब्ध आहेत याचा आढावा घेतला. मग ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक शौचालयं असतील, शासकीय वेगवेगळ्या याच्यामधनं शौचालयाची निर्मिती झाली असेल तर काही मंगल कार्यालयामध्ये शौचालय असू शकतात, काही हॉटेल्समध्ये शौचालय असू शकतात, त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याचं लोकेशन कुठे आहे ते पण निश्चित केलं जातं. आणि त्याच्यानुसार मग आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी लागणारी फिरती शौचालयं किती लागतील, टेम्पररी शौचालय किती निर्माण करावे लागतील याचं पण नियोजन केलं जातं. आता कितीही म्हणलं तरी शौचालयं अपुरीच पडतात, म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने 1-2-3 वर्षापूर्वी खूप छान उपक्रम केला. याच्यामध्ये शासनाने ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगत शौचालयाकरता एक मोहीम हाती घेतली होती आणि घरटी आता त्याच्यासाठी अनुदान दिलं गेलं आणि लोकांना प्रवृत्त केलं गेलं की तुम्ही स्वतःच्या घरामध्ये शौचालय बांधा. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगत शौचालयांची संख्या खूप वाढलेली आहे. आणि मग विचार असा आला की मग जर या व्यक्तिगत शौचालयांचा जर वापर केला गेला तर मोठ्या प्रमाणावर शौचालय उपलब्ध होऊ शकतं. पूर्वी वारी ज्या वेळेला गावी यायची त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये त्यांची ठरलेली मुक्कामाची ठिकाणं असतात, ठरलेली घरं असतात आणि ती कुटुंब त्या वारकऱ्यांची व्यवस्था करतात. पण आता वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असेल तर वारकऱ्यांच्या या गरजा जर पूर्ण करत असतील तर ती फार मोठी सेवा होऊ शकते. हा एक चांगला विचार गावागावांमधनं पोचवला गेला आणि ज्या व्यक्तीला मग आपल्या घरातलं व्यक्तिगत शौचालय वारकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून द्यायचं असेल तर त्याची संमती घेण्यात आली. आणि मग त्याच्या शौचालय जर तो देत असेल तर त्याच्यासाठी आवश्यक असणारा पाणी पुरवठा तिथे व्यवस्थित होतो का नाही याची पण जबाबदारी शासनाने घेतली. आणि मग गावामध्ये ज्यावेळी वारकरी गेले तेव्हा असे जे काही व्यक्तिगत शौचालयाचा वापर करू देणाऱ्या घरांवर पांढरे झेंडे लावण्यात आले आणि वारकऱ्यांनी माहिती देण्यात आली की ज्या घरावर पांढरा झेंडा आहे त्या व्यक्तीनं किंवा त्या कुटुंबानं आपलं शौचालय आपल्याला त्या वापरासाठी खुलं ठेवलेलं आहे आणि त्या अर्थी ती एक वेगळी सेवा वारकऱ्यांची ते कुटुंब करू इच्छित. आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 90,000 जास्त जी काही व्यक्तिगत शौचालय ती वारकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध झाली आणि त्यामुळं मग सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची घाण होणं किंवा दुर्गंध पसरणं हे प्रमाण खूप कमी झालं आणि त्याच्यातून निर्माण होणारी रोगराई पण खूप कमी झाली. आणि या ही जी काही चळवळ आहे ज्याच्यामध्ये केवळ पांडुरंगाला जाण्याच्या ऐवजी जो पांडुरंगाला जातो तो वारकरीच पांडुरंग आहे तो समजून सेवा हा जो काही मूळ त्या सगळ्या वारकरी संप्रदायाचा किंवा एकूणच वारीचा जो आत्मा आहे तोच लोकांना जर व्यवस्थित समजला आणि उत्साहाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि एक खूप छान उपक्रम वारीमध्ये प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला आता पाहायला. वारकरी ज्या वेळेला मार्गस्थ किंवा मार्गक्रमण करत असतात त्यावेळेला स्वच्छता एक महत्वाचा विषय असतो. ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये स्वच्छता करण्यासाठी संबंधित यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करतात. मग स्वच्छतेसाठी आवश्यक असणारे कारण मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो त्यासाठी मग त्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करणार, वाहतूक कशी करणार, त्यासाठी मग वेगळ्या गाड्या, घंटा गाड्या किंवा त्या ठिकाणी कचरा उचलण्याची वेगळी व्यवस्था ह्या सर्व गोष्टी ह्या महानगरपालिकेमार्फत किंवा ग्रामपंचायतमार्फत केल्या जातात. जिल्हा परिषदेमार्फत पण याला निश्चितपणे मनुष्यबळ, गाड्या सगळं दिल्या जातात आणि हा कचरा एकत्रित केल्यानंतर पुन्हा त्याची विल्हेवाट कशी लावायची

0: त्याही बाबतीमध्ये नियोजन केलं जातं. आता या सर्व कार्यक्रमामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये पण वेगळे काही विषय हाताळले गरजेचे असतं. उदाहरणार्थ जेव्हा देहू आणि आळंदी व दून महानगरपालिका क्षेत्र पुणे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये वारकरी येतात त्यावेळेला बरेच वारकऱ्यांना तिथल्या रस्ते कुठले आहेत, कुठल्या मार्गाने मार्गस्थ व्हायचं, कुठल्या मार्गाने जाऊ नये किंवा त्या ठिकाणी ट्रॅफिकचं नियोजन संबंधित पोलीस यंत्रणेने कसं केलेलं आहे याची माहिती त्यांना नसते. मग त्यासाठी माहिती पथकं त्या ठिकाणी निर्माण करणं किंवा दिशादर्शक फलक लावणं किंवा त्याच्यामध्ये बॅरिकेड्स करणं हे पोलिसांच्या सहकार्याने संबंधित महानगरपालिका करते. त्या रस्त्यांची डागडुजी करणं, त्या ठिकाणी जर फांद्या वाढल्या असतील, झाडं वाढल्या असतील तर त्याची साफसफाई करणं, मुक्कामाच्या ठिकाणी साफसफाई करून तो त्या ठिकाणी मुक्कामाची चांगली व्यवस्था करण्यासाठी जी जे आवश्यक उपाययोजना आहे ते संबंधित वॉर्ड ऑफिसर महानगरपालिकांचे हे करत असतात. आणि मग याच्यामध्ये CCTV चा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. दोन्ही पोलीस मुख्यालय त्याच्यामध्ये ज्या वेळेला बंदोबस्त देतात त्यावेळेला महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी, चौकाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी ट्रॅफिकचे इश्यूज आहेत त्या ठिकाणी CCTV द्वारे त्याच्यावर नियंत्रण केलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी वॉच टॉवर्स उभा केले जातात की गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी किंवा जर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असेल तर त्यासाठी वेगवेगळे उपाययोजना करण्यासाठी पोलीस दलं तैनात केली जातात, त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची निर्मिती केली जाते. त्यामुळे पोलिसांचा जो काही त्याच्यामधला महत्वाचा जो भाग आहे तो एकतर पालखी आणि पालखीबरोबरचे येणारे ज्या काही दिंड्या आहेत त्यांना सुरक्षितता देणं, त्यासाठी मग पायलट कार्स, त्यासाठी एस्कॉर्टच्या कार्स किंवा ते मनुष्यबळ, हा एक म्हणजे पालखीची सुरक्षितता हा एक महत्वाचा भाग. आणि त्याच्याबरोबर मग त्याच्यासाठी अनुषंगिक जे ट्रॅफिक मॅनेजमेंटचा पार्ट आहे, मग जड वाहनं कुठून सोडणार, दुचाकी कुठून सोडणार, चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी कसा मार्ग चांगला करणार, यासाठी मग बॅरिकेड्स करणं, दिशादर्शक फलक लावणं, माहिती देण्यासाठी पथकं उभारणं किंवा स्टॉल्स उभारणं, हे वॉच टॉवर्स उभारणं, या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि याचं कम्युनिकेशनसाठी मग कंट्रोल रूम्समध्ये पण अशा प्रकारची व्यवस्था केली जाते की जेणेकरून एखादी जर घटना अनुचित घडली त्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी काय व्यवस्था करता येईल याचं पण नियोजन केलं जातं. तर यामध्ये मग हा जो समन्वय जो असतो, महानगरपालिका आयुक्त असतील, महानगरपालिकेचे इतर वॉर्ड ऑफिसर आणि त्यांचे कर्मचारी अधिकारी, पोलीस यंत्रणेचा सगळ्यात संपूर्ण एवढा प्रचंड मोठा ज्याच्यामध्ये अगदी दिवसभर त्या सर्व आणि रात्रीसुद्धा सुरक्षितेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना आणि या ज्या गोष्टी ज्या आहेत ट्रॅफिकच्या बाबतीतल्या उपाययोजना यासाठी खूप मोठा समन्वय आवश्यक असतो. आणि शहरी भागामधलं पालखीचं नियोजन हे खूप अवघड आहे कारण शहरामध्ये एकतर जागेची कमतरता असते, शहरामध्ये संसाधनं जरी जास्त असली तरी ती संसाधनांचा वापर चांगल्या पद्धतीनं करणं हे पण खूप मोठं चॅलेंज असतं. शहरामध्ये मुळातच गर्दीची ठिकाणं मोठ्या प्रमाणावर असतात आणि मग त्यासाठी मग शाळा बंद करणे, सुट्टी देणे किंवा वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळे आदेश पारित करणं, हे सर्व आदेश हा सुद्धा त्या व्यवस्थापनाचा एक भाग असतो. मग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पालखी मार्ग असेल त्या ठिकाणी दारूची दुकानं बंद करणे, कत्तलखाने बंद करणे, त्या ठिकाणी हॉटेल्समधल्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासाठी पथकाची निर्मिती करणे किंवा ह्या सर्व गोष्टींसाठी वेगवेगळे आदेश पारित करावे लागतात. आणि आपत्ती व्यवस्थापन किंवा त्या त्या कायद्यातल्या तरतुदी वापरून जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी किंवा संबंधित समजा अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी हे सर्व त्याच्यामध्ये आदेश पारित करतात आणि त्याच्यानुसार त्याची पाहणी करतात आणि त्याचा जर त्या कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कारवाई पण केली जाते. त्यामुळे अशा विविध संस्था किंवा विविध कार्यालय आणि त्यांच्यामधले हे विविध सर्व गोष्टी करणं हा एक आणि त्याच्यामध्ये समन्वय राखणं हा खूप असा जिकिरीचा असा भाग असतो आणि त्यासाठी त्याचं नियोजन अत्यंत काटेकोरपणे केलं जातं आणि अंमलबजावणी पण खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं जातं. या सर्व सोहळ्यामध्ये अनेक उत्साही नागरिक काहीतरी करावं या भावनेने येतात. मग अशा प्रकारच्या जे काही स्वयंसेवकांचं सुद्धा मदत प्रशासन घेतं आणि मग आपण या स्वयंसेवकाची नोंदणी करतो. मग एखादं कॉलेज असेल त्या कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, एखादं कार्यालय असेल तिथले काही कर्मचारी असतील, त्यांना विशिष्ट कामासाठी नेमून दिलं जातं, त्यांचं प्रशिक्षण घेतलं जातं. होमगार्ड्स किंवा इतर अशा प्रकारच्या जे काही यंत्रणा आहेत, NCC असतील, NCC कॅडेट्स असतील, त्यांचा पण वापर केला जातो. त्यांना वेगवेगळ्या उदाहरणार्थ स्वच्छता, उदाहरणार्थ सुरक्षितता, उदाहरणार्थ गर्दीचं नियंत्रण, ट्रॅफिक नियंत्रण, या अशा छोट्या छोट्या किंवा वैद्यकीय काही त्याच्यामध्ये जर काही मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असतील, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, त्यांचा सुद्धा आपण वापर करून घेतो, त्यांना पण आपण प्रशिक्षण देतो. प्रशासन त्यांना जबाबदारी निश्चित करून देतं, त्यांच्या कुणीतरी नोडल ऑफिसर असतो त्याच्यावरती जबाबदारी टाकली जाते. आणि मग पालखीच्या त्या काळामध्ये ही सर्व मंडळी उत्स्फूर्तपणे मात्र ठरवून दिलेलं काम व्यवस्थित करतात.
1: श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक सोहळा नाही,

0: श्रद्धा, शिस्त, सामाजिक एकता आणि व्यवस्थापन कौशल्य यांचा अतिशय सुंदर मिलाप आहे. लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाकडून केले जाणारे सूक्ष्म नियोजन, विविध विभागांचा समन्वय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे वारीचं व्यवस्थापन अधिक सक्षम होत आहे. आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण पालखी सोहळ्याच्या नियोजनामागील प्रशासनाची भूमिका, त्यामागची व्यापक तयारी जाणून घेतली. या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केल्याबद्दल यशदाचे महासंचालक आणि पुण्याचे माजी जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे सर यांचं मनःपूर्वक आभार. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोतेव, तर पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे 103 MHz FM ध्वनी लहरींवर. सकाळचे 7:40 झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांची रचना ऐकूया. निलेश मुहरील यांचं संगीत आहे.

0: करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
1: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
2: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय।
3: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात।
4: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं।
3: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची।
4: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
5: करिअरच्या नव्या दिशा।

0: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
0: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे
0: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचे ठिकाण
0: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल

0: घ्या चहा. साखर कमी ठेवली आहे बरं का?
1: अगं आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: अगं आठवतंय का, पहिल्यांदा तू मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
0: हो तर, आणि तुम्ही इतके गंभीर वाटलो, खूप रागीट असणार.
1: राग तर अजूनही येतोच ग.
0: हो पण आता माहितीये तेही माझ्यावरचं प्रेमच आहे.
1: हो खरे, पण खूप काही बदललंय. पण एक गोष्ट नाही बदलली.
0: काय हो?
1: तुझी साथ.
0: आणि तुमचीही.
2: वेळ बदलली, वर्षे बदलली, पण सहवास मात्र बदलला नाही. सहवासाची सून पावले. दर रविवारी सकाळी ठीक 10:30 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची सून पावले.

मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेट चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेज कडे.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे 103 MHz FM ध्वनी लहरींवर. सकाळचे ठीक 8:15 झाली आहेत. रुचिरा अंतर्गत आता प्रसारित करीत आहोत अनुपमा ठावरी यांनी सांगितलेल्या काही पाककृती.

मैत्रिणींनो नमस्कार. आता खूप पाऊस सुरू आहे ना, जिकडे तिकडे पावसाचं वातावरण आहे. भजे खाऊ वाटतात पण ती पोताला जड असतात. मग आता असं पाहिजे आपल्याला, आपल्या मनातल्या इच्छा पण पूर्ण झाल्या पाहिजे. आणि भाज्या बघाव तर भाज्या सगळीकडे खराब मिळतात, चांगल्या मिळत नाही. आता पावसाळ्यामध्ये जिकडे तिकडे अळू खूप छान मिळतो, धोपा खूप भरपूर उगवतो आणि चांगल्या क्वालिटीचा धोपा फक्त पावसाळ्यात मिळतो. त्याच्यामुळे पालकची भाजी नाही करू शकत आपण, तेव्हा अळूची पातळ भाजी पण करू शकतो. तर मैत्रिणींनो तुम्ही अळूची वडी नेहमीच खाता. रस्सा भाजीची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे. पहिले काय व्हायचं ना की भाज्या मिळायच्या नाही, त्याच्यामुळे पारंपरिक पदार्थांचा जास्त उपयोग केला जायचा. आता तर वर्षभर भाज्या मिळतात, पहिले नाही मिळायच्या. आपण लहानपणापासून जे खाल्लेलं आहे ना ते आपल्याला अजूनही खूप आवडतं. तर पहिले काय करायचं, अळूची 5 ते 6 मध्यम आकाराची पानं घ्यायची, चांगली धुवून घ्यायची आणि पुसून घ्यायची, त्याला पूर्णपणे कोरडं करायचं आणि त्याला लावायचं जे मिश्रण आहे ते मी तुम्हाला सांगते. त्याचं हित काय काय आहे ते तुम्हाला सांगते. एका भांड्यामध्ये 1.5 वाटी बेसन घ्यायचं, त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, जिरेपूड, तीळ, ओवा, अद्रक लसूणची पेस्ट आणि चमचाभर तांदळाचं पीठ टाकायचं, त्यामुळे थोडीशी ती कुरकुरीत होते. हे सर्व मिश्रण पानांना मागच्या बाजूनी लावायचे असतात, त्याच्यामुळे पानं व्यवस्थित कापून घ्यायचे व मागच्या बाजूला लावून एकावर एक सेट करायचं. मिश्रण भज्यासारखं पातळ करायचं, त्यानंतर व्यवस्थित लावून झालंय की त्याचा रोल करायचं. रोल दोन्ही बाजूनी व्यवस्थित आतमध्ये पॅक करायचा. त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यावर चाळणी ठेवून त्या रोलला चांगलं 10 मिनिट वाफवून घ्यायचं आणि थंड झालं की त्याचे गोल गोल काप करायचे. याला पात्रा पण म्हणतात आणि अळूवडी पण म्हणतात. आपण तसं पण खाऊ शकतो. अळूवडी तुम्ही सगळ्यांनी खाल्ली आहे, पण रस्सा भाजी पण खाऊन बघा एकदा. तर हा रस्सा बनवताना आपण असं खोबरं घेतो ना, तर ते खोबरं कापून नाही घ्यायचं, त्याचा इंचभर तुकडा घ्यायचा आणि त्याला काळा होईपर्यंत चांगला भाजायचा. यामुळे काय होते, भाजीला कलर पण छान येतो. त्याच्यात 2 चमचे धने, 2 चमचे खसखस, 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरं, 2 चमचे शेंगदाणे, विलायच्या 1-2, लवंग 2-3, कलमीचा तुकडा आणि थोडी कसुरी मेथी, पण ती घरी बनवलेली, आणि 1 तमालपत्र, मोठी विलायची, असं सगळं एकत्र हे साहित्य घ्यायचं. याला सगळं छान भाजायचं तेलामध्ये आणि एकत्र हे बारीक करून ठेवायचं. आणि त्याच्यानंतर आपण कांदे पण टाकतो याच्यात. तर 2 कांदे घ्यायचे मध्यम आकाराचे, अदरक लसूण आणि 1 इंचभर अद्रक आणि 9-10 पाकळ्या, हे सगळं एकत्र घ्यायचं. कांदा चिरून तो चांगला तपकिरी रंगावर भाजायचा, कमी नाही भाजायचा, छान तपकिरी लालसर येईपर्यंत भाजायचा. आणि थंड झाल्यावर लसूण, अद्रक, कांदा यांची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची, अशी एक जीव झाली पाहिजे. त्यानंतर आपण जे मघा मसाला जो घेतला बारीक केलेला, तो सगळा बारीक केला, त्याच्यात भाजून घेतल्यानंतर पाणी टाकायचं थोडं, म्हणजे तो एकजीव होऊन जातो. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं बारीक करताना आणि टमाटर अजिबात टाकायचं नाही, कारण तो भाजीचा तिखटपणा कमी करून टाकतो. तुम्हाला जर झणझणीत भाजी पाहिजे असेल तर टमाटर नाही टाकायचं, नाही तर ती पानसटच होणार ना. सांबाराच्या कढ्या किंवा सांबार पण बारीक करून टाकला मिक्सरमध्ये तर त्याची पण चव खूप छान येते. एका कढईमध्ये आपल्याला जेवढं पाहिजे, खूप जर तेल नसेल पाहिजे तर कमी तेलाचं, कारण अळूवडीतलं मसाला टाकल्या

त्याच्यातलं पण तेल वरती येणारच. एका कढईमध्ये तेल घ्यायचं, ते गरम झालं त्यामध्ये मोहरी टाकायची व त्यानंतर कांदा लसूण पेस्ट चांगली सुगंध येईपर्यंत परतायची, म्हणजे तेल सुटेपर्यंत. कारण जर आपण ती चांगली पेस्ट तेल सुटेपर्यंत नाही झालं ना, तर मग त्या भाजीला खमंगपणा येतच नाही. आणि त्यामध्ये पण थोडी कसुरी मेथी टाकायची बारीक करून, त्याच्यामुळे तिचा चांगला असा सुगंध दरवळतो. त्यानंतर बारीक केलेला मसाला टाकायचा, हा तिखट मीठ हळद टाकून थोडं पाणी टाकून त्याला 5 मिनिटं झाकण ठेवून शिजू द्यायचं. त्यामुळे काय होतं ना, तो सगळा मसाला तिखट हे सगळं एकमेकांना लागून जाते. आणि जेवढा आपल्याला रस्सा पातळ पाहिजे असेल तेवढंच गरम पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं. त्याच्यामुळे हा त्याचा जो तेलाचा जो तवंग आहे ना, ते गरम पाण्याने टिकून राहते आणि त्याला चांगला 5-10 मिनिटं उकळू द्यायचं. आता आपण वाफवलेली अळूची वडी आहे तर तशी पण टाकू शकतो, त्याला आपण शॅलो फ्राय पण करू शकतो किंवा मग डीप फ्राय पण करू शकतो. कारण आता कसं सगळेजण हेल्थ कॉशियस झालेले असल्यामुळे तळलेल्या वड्या प्रिफर नाही करत तेल होईल असं, तर त्याच्यामुळे शॅलो फ्राय पण केलेल्या चांगल्या लागतात आणि तशा पण टाकलेल्या चांगल्या लागतात. त्या वड्या रस्स्यामध्ये टाकायच्या, पण सर्व वड्या नाही टाकायच्या कारण ते घट्ट येऊन जाणार सगळ्या टाकल्या, तर जेवढ्या पाहिजे तेवढ्याच टाकायच्या आणि त्याला छान 5-7 मिनिटं उकळी येऊ द्यायची. आणि सांबार टाकल्यानंतर कलमी आणि मोठी विलायची याची पुढशी वरती पेरायची त्याच्यावर आणि गॅस बंद करून झाकण ठेवायचं. कारण तो जो शेवटचा जो सुगंध असते ना कलमीचा, तो एकदम अगदी आपल्याला खूप पण नको असते आणि कमी नको असते, तर त्याच्यामुळे थोडासा तो वरती पेरायचा रस्त्यावर आणि झाकण लावून बंद करून टाकायचा गॅस. त्याच्यानंतर मग तुम्ही उघडता तर सगळं असा चांगला स्मेल येतो भाजीचा. तुमच्यासाठी छान झणझण रस्स्याची अळू वडी तयार झाली. मैत्रिणींनो, तुम्ही नेहमी अळू वड्या बनवता पण रस्त्यात टाकून पाहिले की नाही हे नाही सांगू शकत मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अळू वापरताना काळ्या दांडीचा घ्यायचा, बरेचदा त्याची खाज येते असं म्हणतात बरेच जण की त्याच्यामुळे चिंचेचा कोळ पण टाकतात अळू वडी करताना, त्याची गळ्यामध्ये खूप खसखस होते त्याची. त्याच्यामुळे अळू घेतानाच नेहमी काळ्या दांडीचा आणि हिरवा नाही घ्यायचा आणि चांगल्या ठिकाणचा घ्यायचा. अळू कुठे पण येतो, त्याच्यामुळे असं जर आपण घेतलं तर आपला पदार्थ सुंदर रुचकर झणझणीत. मग करून बघा मैत्रिणींना, नक्की करून बघा. आता कसं आहे ना, सगळेजण खूप हेल्थ कॉशियस झाले आहे. मिक्स डाळीच्या ज्वारीची भाकर खायची आहे पण त्याच्यात प्रोटीन पण आलं पाहिजे. मग त्यामध्ये आपण ज्वारीमध्ये बाजरी मूग आणि नाचणी हे टाकतो आपण. असं 2-3 प्रकारच्या भाकरी जर आपल्याला जर खायच्या असेल सगळं मिक्स केलेला, मग त्या भाकरीसोबत भाजी कोणती खायची हा खूप मोठा प्रश्न पडतो. कारण भाकर अशी वस्तू आहे की ती सगळ्याच भाज्यांसोबत चांगली नाही लागत. त्याच्यामुळे भाकरीसाठी तुम्हाला झटपटीत होणारी आणि पौष्टिक अशी छान मी तिळाची चटणी सांगणार आहे आज. तर त्याच्यासाठी साहित्य लागेल, एक वाटीभर तीळ भाजून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे आणि एकदम साधं साधा आहे, सोपं सोपं आहे. जसं तुम्ही भाजी फोडणी खालता तसंच कांदा हिरवी मिरची लसूण जिऱ्याची पेस्ट आणि तिखट मीठ हे सगळं टाकायचं आणि बारीक चिरलेलं टमाटर छोटंसं ते त्याला छान शिजू द्यायचं. ते सगळं शिजलं की त्यामध्ये बारीक केलेला तिळाचा कूट टाकायचा आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं त्याच्यात थोडंसं. म्हणजे अशी खूप रस्सा पण नको आहे आणि खूप कोरडं पण नको आहे, तर अगदी थोडं 1/2 ग्लास वगैरे पाणी टाकलं तरी होऊन जाणार. आणि त्याला छान उकळू द्यायचं आणि त्याचं ते पातळपणा तुम्हाला किती पाहिजे तेवढं त्याला होऊ द्यायचं आणि तिला छान उकळी येऊ द्यायची. सांबार टाकायचा बघा तुम्ही खाऊन, कारण भाकरीसोबत ही चटणी खूपच सुंदर लागते. ओली चटणी आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, असं करून नाही ठेवतायत. करून बघा, खाऊन बघा आणि आनंद घ्या. जाता जाता मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगते किचन मधल्या. आता आपल्याला रस्त्याची भाजी करायची आहे, आपण मसाला करून ठेवू नाही शकत, गरम मसाला खाऊ नाही शकत आणि बाहेरचा मसाला घेऊ पण शकत नाही कारण त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं असतं प्रत्येक वेळा. हा जो मसाला आहे मी करून ठेवते नेहमी फ्रीजमध्ये आणि जस्ट आपल्याला जेव्हा रस्त्याची भाजी करायची आहे तेव्हाच पाणी टाकायचं आणि तो फिरवायचा आणि लगेच करून टाकायचं. तर हा जो मी मसाला करून ठेवते याच्यामध्ये मी 1/2 वाटी धने घेते, 1/2 वाटी खोबरं आणि शेंगदाणे, तीळ, तमालपत्र आणि जिरे, खसखस, तमालपत्र बारीक करून घेते मी पूर्ण त्याच्यात हे सगळं छान असं. आणि कसुरी मेथी तर टाकते, तुम्ही कसुरी मेथी घरी बनवलेली टाकून बघा, तुमची भाजी खूपच सुंदर, म्हणजे तुमचा घरभर सुगंध पसरतो त्या कसुरी मेथीमुळे. आणि रस्त्याची जर भाजी असेल तर कसुरी मेथी फोडणीत पण टाकायची, मसाल्यात पण टाकायची आणि घरी बनवलेली करायची. कारण घरी बनवलेली असते ना ती जुनी पण नसते. मी एअर फ्रायरमध्ये घरी बनवते, वर्षभराची बनवून ठेवते आणि ती एअर टाईट जर याच्यात ठेवलं, तुम्ही पॅकेट जर बनवून ठेवले ना, तिचा स्वाद 2-ही वर्ष चांगला राहतो. त्याच्यामुळे मसाला हा जो आहे तो छान बारीक करून घ्यायचा, भाजायचं थोडंसं, बारीक करायचं, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. हा मसाला 2 महिने सुद्धा याला काही होत नाही. आणि जेव्हा आपल्याला गरज आहे, खरंच आता भाजी करायची आहे मसाल्याची, मला वेळ नाही आहे,

त्यावेळेला तो मसाला काढायचा, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, सांबाराच्या काड्या टाकायच्या आणि थोडा सांबार टाकायचा आणि हे सगळं छान पाणी टाकून बारीक करायचं म्हणजे ते एकजीव होते. थोडस चमचाभर टाकलं तरी चालते, हा मसाला पूर्ण टाकायचं काम नाही आहे. 2-3 चमच्यामध्येच तुमची भाजी सुगंधित आणि सुंदर बनते. तर तुम्ही हे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मी जसं करून बघते तुम्ही करून बघा आणि तुम्ही म्हणजे विचार कराल, कारण हा जो मसाला आहे याचा बोटांचा सुद्धा सुगंध होतो, इतका सुंदर होतो हा. एक आपल्याला काळजी म्हणून आपण फ्रीज मध्ये ठेवायचा, म्हणजे ती समोर जाऊन आपल्या लक्षात येत नाही, आपण बघत नाही ना, त्याच्यामुळे मग ते तुम्हाला पाहिजे तेव्हा काढायचं, 2-3 चमचे घ्यायचं, पाणी टाकायचं, छान बारीक करायचं. धन्यवाद.

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी एक.
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा. आली आहे मोठी.
0: आता जाग बाई.
2: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: हॅलो.
4: हॅलो, फरमाईश.
3: हॅलो.
4: हॅलो, आपली आवड.
3: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
4: कुठे?
3: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
4: वा छान.
3: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
4: 0717225463 या फोन नंबरवर.
3: आता वेळही सांगून दे.
4: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीतं आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
3: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
4: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
3: हॅलो.

ಶ್ರೋತೃ ಹಲೋ ಡಾಕ್ಟರ್, ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಂದರ್ಭಾತ ಏಕ ನಿವೇದನ ಐಕಾ. सुरक्षित आणि कोणतेही साइड इफेक्ट्स नसलेली तसेच आजाराला मुळापासून दूर करणारी उपचार पद्धती म्हणजेच होमिओपॅथी. या होमिओपॅथी उपचाराबद्दल आणि बदलत्या ऋतूतील आजार तसेच जुनाट आजारांवर होणाऱ्या फायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी यावेळच्या हॅलो डॉक्टर या आपल्या कार्यक्रमात आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित राहणार आहेत प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर नमिता दाभेरे. श्रोते हो, तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना वारंवार सर्दी, खोकला किंवा ॲलर्जीचा त्रास होतो आहे का? मग यावर होमिओपॅथी उपचार कसे फायदेशीर ठरतील? जुनाट, सांधेदुखी किंवा मायग्रेनच्या त्रासानं आपण त्रस्त आहात का? मूळव्याधीच्या त्रासानं त्रस्त आहात? शस्त्रक्रियेशिवाय होमिओपॅथीने हा आजार मुळापासून कसा बरा होऊ शकतो? होमिओपॅथी औषधाचे काही साईड इफेक्ट्स आहेत का किंवा औषध घेताना नक्की काय पथ्य पाळावीत? अशा आपल्या मनातील विविध शंकांचं थेट निरसन करतील यासाठी आम्हाला प्रश्न विचारा. हॅलो डॉक्टर.

0: होणार या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार अर्थात आज 22 जुलैला सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. तेव्हा थेट डॉक्टरांशी बोलण्यासाठी आणि आपल्या शंकेचं समाधान करून घेण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0717225464 0712254634. आणि हो, हा माहितीपूर्ण कार्यक्रम श्रोते हो आपल्याला ऐकायला मिळणार आहे येत्या शनिवारी सकाळी ठीक 11 वाजता फक्त आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या काही क्षणातच पुणे केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत, पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी तहकूब. INS मालवण या पाणबुडी रोधक युद्धनौकेचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आता सविस्तर बातम्या. नीट पेपरफुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना नंतर सोडण्यात आलं. नीट पेपरफुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही, असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपरफुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी काल नवी दिल्लीतील डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली तसंच लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलला भेट देऊन आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राजधानीतील सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्वरित हलवण्याचे निर्देश दिले आहेत. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा आदेश दिला. वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास सरकारचा कोणताही आक्षेप नाही, असं केंद्र सरकारच्या वतीनं बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. दरम्यान नीट पेपरफुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा प्रत्येकी 3 तहकूब करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत एकंदर सुमारे 58 कोटी

लाखांहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत अशी माहिती राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. यापैकी 32 कोटीहून अधिक जनधन खाती महिलांची असून सुमारे 45 कोटीहून अधिक खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत असं त्यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उत्तर मॅसेडोनिया देशाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार परिषदेला संबोधित केलं. बाल्कन आणि युरोपियन बाजारपेठांसाठी औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचं संयुक्त उत्पादन करून उत्तर मॅसेडोनियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारताचा औषध निर्माण उद्योग सज्ज आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या. या दौऱ्यात त्यांनी भारत आणि उत्तर मॅसेडोनिया यांच्यातले आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचं आवाहन केलं. राष्ट्रपती मुर्मू आज पोगजे इथल्या मदर तेरेसा स्मारकाला भेट देणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती मुर्मू आज उत्तर मॅसेडोनियाचा आपला दौरा संपवून रोमानियाकडे रवाना होतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज तामिळनाडूतल्या कोईम्बतूर आणि तिरुप्पूर या शहरांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते कोईम्बतूर इथल्या GKNM नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसंच तिरुप्पूरमधल्या अविनाशी लिंगेश्वर शिवमंदिरालाही भेट देणार आहेत. INS मालवण ही पाणबुडी रोधक युद्धनौका आज भारतीय नौदलात समाविष्ट केली जाणार आहे. कर्नाटकातील कारवार इथं आज या युद्धनौकेचं जलावतरण होणार आहे. देशाच्या स्वदेशी जहाज बांधणी उपक्रमातील हा एक आणखी महत्वाचा टप्पा आहे. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील. चंदीगडमध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात होत आहे. ब्रिक्स देशांमधील आरोग्य सुरक्षा, साथीच्या रोगांविरुद्ध लढा देण्याची सज्जता, डिजिटल आरोग्य, नवोन्मेष, परवडणाऱ्या औषधांची उपलब्धता, पारंपरिक पूरक आणि एकात्मिक औषधं, निरोगी जीवनशैली, मानसिक आरोग्य यासारख्या क्षेत्रांमधील सहकार्य मजबूत करण्यावर या मंत्रीस्तरीय बैठकीत चर्चा होईल असं केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी सांगितलं. लवचिक नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी सज्जता ही या बैठकीची मुख्य संकल्पना आहे. इराणनं त्यांचा अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका जोरदार हल्ला करेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते काल व्हाईट हाऊसमध्ये लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आऊन यांच्यासोबत चर्चा करताना बोलत होते. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर इराणनं हल्ला केल्यास अमेरिका 10 पट अधिक तीव्रतेनं प्रत्युत्तर देईल असंही ट्रम्प यांनी सांगितलं. दरम्यान इराणचा अमेरिकेबरोबरचा संघर्ष वाढत असताना सर्वोच्च नेते मुस्तफा खामनेई यांच्याशी समन्वय अधिक दृढ करण्यात आला असून सरकारी निर्णय आता त्यांच्या मार्गदर्शनानुसार घेतले जात आहेत असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सांगितलं. अफगाणिस्तानमधील नुरिस्तान इथल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतानं काल अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अन्न पदार्थ आणि इतर मदत साहित्य पाठवलं. या कठीण काळात भारत अफगाण जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममधील नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या NHPC कंपनीच्या बोगद्यात सोमवारी झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावेत अशी शक्यता आहे. या बोगद्याच्या बांधकामादरम्यान आत अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट झाल्यानं आणि त्यानंतर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. या घटनेचं कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास केला जाईल असं NHPC म्हटलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी FIH विश्वचषकासाठी हॉकी इंडियानं 20 सदस्यांच्या पुरुष संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत सिंग भारतीय संघाचं नेतृत्व करेल. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज PV सिंधूची लढत उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे तर पुरुष एकेरी गटात भारताच्या लक्ष्य सेन आणि आयुष्य

तसंच पुरुष दुहेरीतील जोडी एम आर अर्जुन आणि हरिहरन अमसा करुणन तसंच मिश्र दुहेरीतील रोहन कपूर ऋत्विका शिवानी गद्दे आणि तनिषा क्रास्टो ध्रुव कपिला या जोड्याही आज मैदानात उतरतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात गुजरात, पूर्व राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच पुढील 3 दिवसात आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, उत्तराखंड, पश्चिम राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत, पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी दिवसभरासाठी तहकूब. भारतीय नौदलाची पाणबुडी रोधक युद्धनौका INS मालवणचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे 103 MHz FM ध्वनी लहरींवर. सकाळचे ठीक 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला देवकी पंडित यांच्या स्वरात पल्लवी देशपांडे यांची रचना, नरेंद्र देशपांडे यांचं संगीत आहे.

0: फॉरेक्स ट्रेडिंग आता एका ट्रेड मध्ये सिक्सर ए अडकला.
1: प्रसिद्ध आधी सेफ्टी नाहीतर क्लीन बोर्ड. अनऑथराइज्ड प्लॅटफॉर्म्स वर फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे नुकसान, फसवणूक आणि कायदेशीर कारवाईची भीती,
0: म्हणजे नुकसानीची हॅट्रिक. यासाठी आरबीआय वेबसाइट वर जा, ऑथराइज लिस्ट तपासा. आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
3: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
3: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
2: WCL, CGHS, रेल्वे, PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
3: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: विश्वासाचं ठिकाण,
3: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
4: सुगम संगीताच्या या कार्यक्रमात आता अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली अशोक परांजपे यांची रचना ऐकूया, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
2: श्रोते हो, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमासंदर्भात एक निवेदन आहे का? श्रोते हो, सुरक्षित आणि कोणतेही साईड इफेक्ट्स नसलेली तसेच आजाराला मुळापासून दूर करणारी उपचार पद्धती म्हणजे होमिओपॅथी. या होमिओपॅथी उपचारांबद्दल आणि बदलत्या ऋतूतील आजार तसेच जुनाट आजारांवर होणाऱ्या फायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी यावेळच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित राहणार आहेत प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर नमिता दाभेरे. श्रोते हो, आपल्याला किंवा तुमच्या मुलांना वारंवार सर्दी, खोकला किंवा ॲलर्जीचा त्रास होत असेल किंवा जुनाट सांधेदुखी, मायग्रेनच्या त्रासानं आपण त्रस्त आहात, मूळव्याधीच्या त्रासानं त्रस्त आहात, शस्त्रक्रियेशिवाय होमिओपॅथीने हा आजार मुळापासून कसा बरा होऊ शकतो याच संदर्भात आपल्या मनात काही

शंका असतील तर त्याचं थेट निरसन करा प्रश्न विचारून हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टर नमिता दाभेरे यांच्याकडून. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होणार आहे आज म्हणजे बुधवार 22 जुलैला सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. वेळ लक्षात घ्या, आज बुधवार सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. आणि फोन करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0717225463 4 0712254634. या नंबरवर फोन करून आपण थेट या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आणि या हा माहितीपूर्ण कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात येत्या शनिवारी सकाळी ठीक 11 वाजता फक्त आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून. तेव्हा फोन करा आणि आपल्या शंकांचं निरसन करून घ्या तज्ज्ञ डॉक्टर नमिता दाभेरे यांच्याकडून. निवेदन संपलं. सुगम संगीत आपण ऐकत आहात आणि आता ही कार्यक्रमातील शेवटची शब्दरचना मंगेश पाडगावकर यांची शांक नील यांनी संगीतबद्ध केलेली. ऐकूया सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात हे गीत.

सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगल स्वरात मंगेश पाडगावकर यांची ही रचना आपण ऐकत आहात आणि या रचनेसोबतच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

103 MHz FM ध्वनी लहरींवर आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. हे कार्यक्रम आपण पुनश्च ऐकू शकणार आहात दुपारी 1 वाजेपासून.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात सर्जा चित्रपटातील गीत. गीत नाधो महानोर यांचं आहे आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. नाधो महानोर यांची आणखी एक रचना ऐकूया, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत निर्देशनात.

0: सरी वर सरी या चित्रपटातील हे गीत ऐकलं. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता महेंद्र कपूर, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातील गीत ऐकूया. गीतरचना दादा कोंडके यांची आहे आणि संगीतकार राम लक्ष्मण.
1: जसा जीवात जीव घुटमळ तस पीरतीच वाढतय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझ मिळ, हग नहे बघून दुश्मन जळ.

बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातील महेंद्र कपूर उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. गीत होतं दादा कोंडके यांचं आणि संगीतकार राम लक्ष्मण. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आणि आता कार्यक्रमातील ही शेवटची रचना गोजिरी या चित्रपटातील.

गोजिरी चित्रपटातील या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 10:30 आणि 55 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ ज्या गायकांनी खऱ्या अर्थानं गाजवला आणि रसिकांच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त केलं, ते ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक मुकेश यांचा आज जन्मदिवस. तर कार्यक्रमाची सुरुवात करूया मुकेश यांनी गायलेल्या मधुमती चित्रपटातील या गीतानं.

लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं मधुमती चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर पुन्हा एक वार लता मंगेशकर आणि मुकेश यांना ऐकूया. संतोष आनंद यांची रचना आहे, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल आणि चित्रपट शोर.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
0: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
0: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
2: WCL, CGHS, रेल्वे, PMJY आणि ESIS संलग्न सुलभ

0: प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
0: विश्वासाचं ठिकाण,
1: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

0: मुकेश यांनी गायलेलं पूरब और पश्चिम चित्रपटातील हे गीत इंदिवर यांचं होतं आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं तीन देवी या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं आणि आता कार्यक्रमातील ही शेवटची शब्दरचना निदा फाजली यांची आहे. उषा खन्ना यांचं संगीत, मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत आप तो ऐसे न थे चित्रपटातील, ऐकूया.

0: मोहम्मद रफी यांनी गायलेल्या निदा फाजली यांच्या या गीतासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 11:30 झाली आहेत. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत महाआरोग्य सेवा अभियान याविषयी डॉक्टर प्रणय गांधी, सहाय्यक प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली ही मुलाखत.
1: श्रोते हो, नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, माननीय अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्य तपासणी आणि विशेष आरोग्य शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याच संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे डॉक्टर प्रणय गांधी सरांना. तर सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम. आकाशवाणीचे आणि सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार.
1: सर, जसं मी आताच बोलली की शासनाच्या वतीने विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे, तर या अभियानाबद्दल आपल्या श्रोत्यांना थोडक्यात सांगा ना.
2: नक्कीच मॅडम. महाराष्ट्र शासनाच्या वतीने 22 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या कालावधीत विशेष आरोग्य तपासणी व जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये रक्तदान, स्तन कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, मुख कर्करोग, बोन मिनरल डेन्सिटी म्हणजेच BMD तपासणी, तसेच मधुमेह, लठ्ठपणा यांसारख्या आजारांविषयी जनजागृती केली जाणार आहे. या अभियानाचा उद्देश म्हणजे आजार होण्यापूर्वीच त्यांचे लवकर निदान आणि प्रतिबंध.
1: खरंच आहे सर, आज जसं आपण बघतो आहोत की आजारांचे प्रमाण फार वाढत आहे आणि त्यासाठी जनजागृती होणं फार महत्वाचं आहे आणि सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत या ज्या गोष्टी आहे जनजागृतीच्या या नक्कीच पोहोचायला हव्या. सर, या अभियानामागचा नेमका हेतू काय आहे सर?
2: हो मॅडम, हे अभियान माननीय अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या जयंतीनिमित्त तसेच माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येत आहे. शासनाची अशी इच्छा आहे की आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि लोकांनी आजारांबद्दल जागरूक व्हावे.
1: तर सर, यात जसं आपण सर्वप्रथम सांगितलं की रक्तदान हे पण या अभियानामध्ये आहे आणि रक्तदानाचं महत्व फार आहे, कारण आज आपण बघतो की एखाद्या वेळेला कुठे ऍक्सिडेंट झाला किंवा एखाद्या व्यक्तीला रक्ताची जर अत्यंत आवश्यकता असली त्यावेळेला त्या व्यक्तीपर्यंत रक्त पोहोचणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी एखाद्या व्यक्तीने रक्तदान करणं हे देखील फार महत्वाचं आहे. तर रक्तदानाला जसं जीवनदान आपण म्हणतो.
2: हो मॅडम, रक्तदान खरोखरच श्रेष्ठ दान आहे, कारण एका रक्तदात्याच्या रक्तामुळे 3 रुग्णांचे प्राण वाचू शकतात.
1: अच्छा.
2: अपघातग्रस्त रुग्ण, प्रसूती दरम्यान मातांना, कर्करोगाचे रुग्ण, थॅलेसेमिया आणि सिकलसेल बेल्ट आपला आहे त्यांची मुले किंवा मोठ्या शस्त्रक्रिया होणाऱ्या रुग्णांना रक्ताची गरज नेहमी भासते, त्यामुळे निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.
1: अच्छा. तर सर, जसं रक्तदानाबाबत बऱ्याच व्यक्तींचे गैरसमज आहे याबद्दल आपण काय सांगाल सर?
2: हो मॅडम, अनफॉर्च्युनेटली अनेकांना असे वाटते की रक्तदान केल्याने कमजोरी येते किंवा रक्त कमी होते, पण हे चुकीचे आहे. शरीर काही दिवसात नवीन रक्त तयार करते. रक्तदान करण्यापूर्वी डॉक्टरांकडून तपासणी केली जाते, त्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आहे.
1: बरं सर, मला इथे अजून एक विचारायचं वाटतं की हे जे रक्तदान आहे हे नेमकं कोण करू शकतं आणि वयाचं काही बंधन आहे का?
3: 18 ते 65, अबाव 45 kg ऑफ वेट, ज्यांच्या हिमोग्लोबिन चांगलं आहे आणि जे आपल्याला निरोगी वाटतात ते सर्व लोकांनी रक्तदान करायला पाहिजे.
1: अच्छा. तर जसं आपण सांगितलं की शासनामार्फत प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी आणि जनजागृतीचे विशेष शिबिर आयोजित केले गेले आहे. यात जसं आपण रक्तदानासंदर्भात सांगितलं त्याचप्रमाणे जसं आज आपण बघतो आहोत की कर्करोगाचं, कॅन्सरचं प्रमाण फार वाढलेलं दिसतं आहे. महिलांमध्ये जसं आपण बघितलं की स्तनाचा कर्करोग आहे, गर्भाशय मुखाचा कर्करोग आहे, तर स्तनाचा कर्करोग हा आज खूप चर्चेत आहे, याचं कारण आपण नेमकं काय सांगाल बरं?
2: हो मॅडम, ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे, पण चांगली गोष्ट म्हणजे तो लवकर सापडला तर पूर्णपणे बरा होऊ शकतो.
1: अच्छा.
2: म्हणून महिलांनी जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे.
1: सर, या महिलांच्या स्तनाच्या कर्करोगामध्ये नेमकी कोणती लक्षणे लक्षात ठेवण्यासारखी आहेत किंवा कोणती लक्षणं दिसल्यास डॉक्टरांकडे जायला हवं?
2: स्तनामध्ये गाठ जाणवणे, त्वचेत बदल होणे, स्तनाग्र आत ओढले जाणे, स्तनाग्रातून रक्त किंवा स्त्राव येणे किंवा आकारात बदल दिसणे, ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.
1: अच्छा सर, हा कर्करोग टाळण्यासाठी नेमकं काय करता येईल? बरं,
2: प्रिव्हेंटिव्ह म्हणजे 20 वर्षानंतर प्रत्येक महिलेने महिन्यातून एकदा स्वतःच्या स्तनाची तपासणी करावी. 40 वर्षानंतर डॉक्टरांचा सल्ल्याने मॅमोग्राफी करावी. लवकर निदान म्हणजे यशस्वी उपचार.
1: तर सर, जसं आपण स्तनाच्या कर्करोगासंदर्भात बोललो त्याचप्रमाणे गर्भाशय मुखाचा कर्करोगाचं प्रमाण देखील आज वाढतं दिसतं आहे. तर गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणजे नेमकं काय सांगाल सर आपण?
2: गर्भाशयाचं मुख म्हणजे सर्विक्स, सर्वायकल कॅन्सर आहे किंवा गर्भाशय मुखाचा कर्करोग आहे. हे पण महिलांमध्ये होणारा एक सामान्य कर्करोग आहे आणि हे मुख्यतः HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे होतो. हा असा कर्करोग आहे जो योग्य तपासणी आणि लसीकरणामुळे मोठ्या प्रमाणात टाळता येते.
1: तर सर, या गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी महिलांनी नेमकं काय करावं?
2: 21 ते 65 वर्षातील महिलांनी नियमित पॅपस्मिअर तपासणी करून घ्यावी. तसेच योग्य वयात HPV लस घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
1: अच्छा.
2: अनियमित रक्तस्त्राव, पांढरा स्त्राव किंवा संभोगानंतर रक्तस्त्राव झाल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
1: अच्छा सर, या अभियानामध्ये बोन मिनरल डेन्सिटी हे देखील आहे. तर हे नेमकं बोन मिनरल डेन्सिटी म्हणजे नेमकं काय सांगाल सर?
2: बोन मिनरल डेन्सिटी ही तपासणी हाडांची घनता आणि मजबूती मोजण्यासाठी केली जाते. विशेषतः रजोनिवृत्तीनंतरच्या महिला म्हणजेच पोस्ट मेनोपॉझल फिमेल्स, ज्येष्ठ नागरिक, सिनियर सिटीजन्स आणि वारंवार हाडे दुखणाऱ्या व्यक्तींनी ही तपासणी करून घ्यावी.
1: सर, आज आपण जसं बघतो की आपल्या शरीरात हाड मजबूत असणं फार महत्वाचं ठरतं. वयानुसार थोडाफार बदल आपल्या शरीरात होतच असतो, पण दैनंदिन जीवनशैलीमध्ये आपण जेही काम करत असतो त्यासाठी आपल्या शरीरातील हाडं मजबूत असणं फार महत्वाचं आहे. तर हे मजबूत ठेवण्यासाठी नेमकं काय करावं लागेल?
2: चांगला प्रश्न आहे. दररोज चालणे, एक्सरसाइज, व्यायाम करणे, सूर्यप्रकाश घेणे, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार घेणे आणि गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने BMD तपासणी करणे हे आवश्यक आहे.
1: सर, जसं आज आपण बघतो की बाकी सगळे आजार तर आहेच, त्याचप्रमाणे आज लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी हे आज भरपूर प्रमाणात आपल्याला दिसते आहे. जसं आपण बघतो की जी बैठी जीवनशैली आज आहे, शाळेमध्ये असेल किंवा वर्क फ्रॉम होम आहे, किंवा बरेच आज आपल्या शरीराची हालचाल फार कुठेतरी कमी झालेली आहे, व्यायामाचा अभाव आहे, चुकीची जीवनशैली आहे, त्यात जसं आपण बघू की चुकीचा आहार देखील खाण्यात येतो आणि यामुळे की काय तर लठ्ठपणा, ओबेसिटी ही फार समस्या वाढत चालली.

0: झालेली आहे, याचं कारण अजून आपण काय सांगू शकाल सर?
1: आजचे जे युथ आहे ते खूप फास्ट आहे, त्यांना सगळी गोष्ट फास्ट पाहिजे. ते फास्ट फूड खातात आणि वजन कमी करण्यासाठी फास्ट करतात. बदललेली जीवनशैली, फास्ट फूड, शारीरिक हालचालीचा अभाव आणि ताण तणाव स्ट्रेस यामुळे लठ्ठपणा वाढत आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि सांधेदुखीचा धोका वाढतो.
0: अच्छा, तर सर आता जसं आपण बोललात तर हा लठ्ठपणा ओबेसिटी कमी करण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात?
1: पहिली म्हणजे

0: हृदयरोग आणि सांधेदुखीचा धोका वाढतो.
1: अच्छा, तर सर आता जसं आपण बोललात तर हा लठ्ठपणा ओबेसिटी कमी करण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात?
0: पहिली म्हणजे संतुलित आहार. आता काय अबंडन्सचा काळ आहे, सगळ्या लोकांकडे पैसे आहे म्हणून जास्त खाणे किंवा टाइमपास करण्यासाठी खाणे, हे एन्जॉयमेंट साठी खाणं खाणे हे चुकीची गोष्ट आहे. संतुलित आहार हे अत्यंत महत्वाचं आहे. दुसरी नियमित व्यायाम, कितीही तुम्ही बिझी असले तरी 20 मिनिटं स्वतःसाठी आपल्याला काढायला हवं. आपले पंतप्रधानही काढतात, मग त्यांच्यापेक्षा जास्त काम आपण नाही करत, मग हे एक्सक्यूज देणं चुकीचं आहे. आणि तिसरी पुरेशी झोप. आठवड्यात किमान 150 मिनिटं व्यायाम केलं तरी झालं. वजन हळूहळू कमी करणे हेच सुरक्षित आहे, म्हणून सांगितलं की फास्ट करून वजन कमी करणे हे सुद्धा धोकादायक आहे.
1: लठ्ठपणा वाढला, ओबेसिटी वाढली की त्यात बरेच आजार आपल्या शरीरात येतात. त्यात जसं बीपी आहे, शुगर आहे, थायरॉइड आहे, असे बरेच आजार आपल्याला झालेले दिसतात. पण सर जसं आज आपण म्हणतो की सायलेंट किलर असलेला हा मधुमेह, या मधुमेहाबाबत नागरिकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात काय सांगाल सर आपण?
0: मधुमेह म्हणजे डायबिटीज. इंडिया ऍक्च्युअली सायलेंट कॅपिटल आहे डायबिटीजची. मधुमेह आयुष्यभर राहणारा आजार असला तरी योग्य नियंत्रणात ठेवता येते. वेळेवर रक्तातील साखर तपासणे, औषधे नियमित घेणे, आहार नियंत्रण आणि व्यायाम यामुळे मधुमेहामुळे होणाऱ्या गुंतागुंती टाळता येते.
1: सर, या मधुमेहाची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात बरं मग?
0: वारंवार लघवी होणे, जास्त तहान लागणे, वजन कमी होणे, जास्त भूक लागणे, थकवा येणे, जखम उशिरा भरणे, हे तर कॉमन झालं. पण आजच्या जसे मी प्रॅक्टिस करतो सेक्सॉलॉजीची, तर असे खूप मेल्स आणि फिमेल्स आहे ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन झालं आहे, सेक्शुअल प्रॉब्लेम्स आहे, किंवा कार्डिओलॉजीमध्ये ज्यांना हृदयविकार होतो, छातीत दुखतं. म्हणजे रक्तस्त्राव कमी होणे, ब्लड सर्क्युलेशन कमी होणे हा एक मोठा कॉन्सिक्वेन्स आहे किंवा कॉम्प्लिकेशन आहे डायबिटीसचा, मधुमेहाचा.
1: अच्छा,
0: मग हे झालं की प्रत्येक ऑर्गन आजचा आपला खराब होतो, किडनी असो, हार्ट असो, जेनेटल ऑर्गन्स असो, मेंदू असो. तर लवकर निदान केलं तर उपचार करता येते, आणि उपचार ही वेळेवर करायचा आणि नियमित करायचा. कंट्रोलमध्ये शुगर आली मग औषधी बंद करून टाकणं हे अत्यंत चुकीचं आहे.
1: अच्छा, तर सर जसं आपण या अभियानासंदर्भात सांगता आहात, महाराष्ट्र शासनाने हे अभियान जे राबवलेलं आहे यात बरेच असे रक्तदान आहे, कर्करोगासंदर्भात जनजागृती असेल आपल्या इथे करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे अजून कोणते उपक्रम यात राबवण्यात येत आहे?
0: हो मॅडम, यात रक्तदान शिबिर आहे, स्तन कर्करोग तपासणी शिबिर आहे, गर्भाशय व मुख कर्करोग तपासणी शिबिर आहे, बोन मिनरल डेन्सिटी तपासणी शिबिर आहे, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आहे, डॉक्टर मुझफ्फर लकडावाला मार्गदर्शनाखाली लॅप्रोस्कोपिक हर्निया शस्त्रक्रिया आहे. या फक्त जनजागृती करणं आहे. त्याशिवाय स्थूलता, हर्निया जनजागृती अभियान, व्हॅरिकोज वेन्स, मुख कर्करोग, थॅलेझेमिया जनजागृती अभियान, टाइप 1 डायबिटीस मलायटिस जनजागृती अभियान, पॅलिएटिव्ह केअर. पॅलिएटिव्ह केअर म्हणजे जे कर्करोगांना, कर्करोग असे जे आजार असतात उसमें जो टर्मिनल स्टेज में चले जाते, जब इलाज बंद हो जाता तो उसकी जिंदगी थोड़े से सुकून में रहे, उसके लिए जो केयर करते उसको पैलेटिव केयर बोलते.
1: अच्छा,
0: मानव दूध बैंक, ह्यूमन मिल्क बैंक जनजागृति अभियान, कृत्रिम अवयव व पुनर्वसन जनजागृति अभियान, हृदय विकार जनजागृति अभियान.
1: अच्छा,
0: असंसर्गजन्य आजार म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज, जे आपण सगळं विचार केला आता, ओबेसिटी, डायबिटीज, हायपरटेन्शन, कॅन्सर, हे जनजागृती अभियान, हे सगळं होणार आहे.
1: अच्छा, तर सर या शिबिराचा नेमका कोण लाभ घेऊ शकतो या संदर्भात सांगा ना.
0: हे शिबिर सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे.
1: अच्छा,
0: महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, युवक सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. वेळेवर तपासणी केल्यास अनेक गंभीर आजार सुरुवातीच्या अवस्थेत सापडू शकतात. स्पेसिफिकली म्हणू तर पोस्ट मेनोपॉझल वुमन, सिनियर सिटीजन्स म्हणजे ज्यांना फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त आहे, ज्यांना ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता जास्त आहे, त्यांनी आपला बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट करून घ्यायचं. उसके अलावा जे टोबॅको, च्युविंग, सिगरेट स्मोकिंग, बिडी, खर्रा, पान जास्त हे घेतात, त्यांनी एकदा ओरल कॅन्सर स्क्रीनिंग पण करून घ्यायची, मुख कर्करोग याची तपासणी पण करून घ्यायची. उसके अलावा सब यंग फिमेल्स किंवा ज्यांच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे, एक फॅमिली हिस्ट्री ब्रेस्ट कॅन्सर में एक इम्पॉर्टंट आहे. अगर मदर को है, सिस्टर को है, या उनकी फॅमिली में ब्रेस्ट कॅन्सर है तो ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त वाढते. म्हणून अशा फिमेल्सनी आपली स्तन

0: कर्करोग आहे याची तपासणी सुद्धा करून घ्यायची.
1: अच्छा सर, हे शिबिर किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे, त्याची वेळ आणि त्याचं स्थळ आपल्या श्रोत्यांना सांगा ना.
0: हे आपल्या चंद्रपूर मेडिकल कॉलेज जे आहे, जे सिव्हिल हॉस्पिटल होता जुना सिटीमध्ये, त्याच सरकारी रुग्णालयामध्येच आयोजित केलेलं आहे.
1: अच्छा.
0: 22 जुलै ते 1 ऑगस्ट पर्यंत. यात 22 जुलै ते 28 जुलै पर्यंत हे सगळे जे तपासणी शिबिर आहे किंवा रक्तदान शिबिर आहे हे आयोजित केले आहे.
1: अच्छा.
0: तर टायमिंग म्हणजे ती चोपडीची 9 AM to 2 PM.
1: अच्छा. तर सर कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: मी सर्व नागरिकांना मनापासून आवाहन करतो की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आरोग्य म्हणजे आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी प्रयत्न करायचं. रक्तदान करा, नियमित आरोग्य तपासणी करा, स्तन व गर्भाशय मुखाची कर्करोगाची वेळेवर तपासणी करा, मनमेव लठ्ठपणावर नियंत्रण ठेवा आणि महाराष्ट्र शासन आयोजित या विशेष आरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्या. आपण निरोगी राहाल तरच आपले कुटुंब आणि समाजही निरोगी राहील. प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर.
1: तर सर खरंच खूप छान आपण माहिती दिलेली. जसं आपण म्हणतो की हेल्थ इज वेल्थ, खरंच आरोग्य ही आपली संपत्ती आहे आणि जर आपलं आरोग्य चांगलं राहील तर आपल्या परिवाराचं आरोग्य चांगलं राहील, आपल्या समाजाचं आरोग्य चांगलं राहील, आपल्या देशाचं आरोग्य चांगलं राहील. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं ठेवणं हे फार महत्वाचं आहे. आणि आज जसं मगाशीच आपण बोललो की हे आज आजारांचं वाढतं प्रमाण दिसत आहे, त्यामुळे जागरूक होणं फार महत्वाचं आहे. जर काही लक्षणं दिसली तर डॉक्टरांकडे नक्कीच जाऊन सल्ला घ्यायला हवा आणि उपचार करायला हवा. त्यासोबतच आपली जीवनशैली चांगली ठेवायला हवी, आहार चांगला असायला हवा, व्यायाम देखील नक्कीच करायला हवा, त्यासोबत सकारात्मक विचार तर आहेच. तर सर आज आपण आपल्या आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि उपयुक्त अशी माहिती आपल्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम. आकाशवाणीचे आणि सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. सर्वांना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय हिंद.
1: तर श्रोते हो, महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्य तपासणी आणि विशेष आरोग्य शिबिर अभियान 22 जुलै ते 1 ऑगस्ट राबवण्यात येत आहे आणि याचा नक्कीच सर्वांनी लाभ घ्यावा. तर श्रोते हो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. नमस्कार.
2: महाआरोग्य सेवा अभियान याविषयी डॉक्टर प्रणय गांधी, सहाय्यक प्राध्यापक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
3: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
3: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
3: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
3: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
4: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।

आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 103 MHz FM ध्वनीलहरींवर. सकाळचे 11:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला दगडी चाळ चित्रपटातील हे गीत.

दगडी चाळ चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर कर्ज कुंकवाचे चित्रपटातील ही रचना ऐकूया.

कर्ज कुंकवाचे चित्रपटातील ही रचना आपण ऐकली. मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता सुधीर मोघे यांनी संगीतबद्ध केलेली त्यांचीच शब्दरचना ऐकूया. सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या युगलस्वरात चित्रपट कशासाठी प्रेमासाठी.

कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातले सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता तू सौभाग्यवती हो चित्रपटातील ही रचना आहे शांताराम नांदगावकर यांची. इकबाल यांनी संगीतबद्ध केलेली. अनुराधा पौडवाल आणि शब्बीर कुमार यांच्या युगल स्वरात हे गीत ऐकूया.

भोग सरल सुख आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं शापित चित्रपटातील हे गीत सुधीर मोघे यांचं होतं आणि संगीतकार सुधीर फडके. आणि या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ महिलांसाठीचा हा कार्यक्रम आता मुंबई केंद्राहून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आणि ती पुरेशी नाही. आणि त्यांच्या दृष्टीने म्हणजे आईच्या घरी थोडस संघाचं वातावरण, शिस्त आणि सगळं सुशिक्षित वातावरण दोघांकडेही होतं, तर दोघांच्या मते त्यांना तिथे शाळा सुरू करावी आणि एक सुसंस्कारित अशी शाळा असावी असा विचार करून त्यांनी 1966 साली आईनी पहिली बालवाडी आमच्या घरातच सुरू केली. आणि नंतर मग हळूहळू बालवाडी मोठी होत होती, म्हणजे माझा जन्म झाला आणि त्याच्याबरोबर संस्थेचाही जन्म झाला. आणि मग बालवाडी आणि जी प्रायमरी सुरू केली होती श्रीमती पार्वतीबाई ओक, ती प्रायमरी सुरू झाली आणि मग ते सगळं संस्थेला हँड ओव्हर केलं गेलं. आणि नंतर 70 पासून आज तागायत जवळपास 55-56 वर्ष शाळेचा ग्राफ हा कायम चढताच
1: वाढतो. मग आता ताई तुम्ही काय सांगाल?
2: माझे वडील सुभाष शेटे आणि आई सुभाषिता शेटे हे लग्नानंतर 18 वर्ष जर्मनीत होते, बर्लिनला नोकरी करत होते ते. माझा भाऊ डॉक्टर मृणाल शेटे आणि माझा जन्म, आमचा दोघांचाही जन्म बर्लिनला झाला. आणि माझ्या जन्मानंतर आई बाबांनी ठरवलं की आता पुण्यात स्थायिक होऊया. पुण्यात परत आल्यावर आईने एक एनटीटीचा कोर्स केला मॉन्टेसरीचा आणि तिने नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली. तर बाबा म्हणाले की आपणच सुरू करू शाळा. आणि असं होतं की माझा दादा बिशप्स मध्ये होता आणि मी माउंट कार्मेलला होते, तर आमचा रोजचा प्रवास हा खूप मोठा असायचा, एक पावणे एक तास एक वेळ असं जाण्यासाठी लागायचा. आणि आमच्या जवळपास आवाजलेली मोठी शाळा कुठलीच नव्हती, तर म्हणून अवघ्या 5 मुलांना घेऊन माझ्या बाबांनी आमच्याच घरी नर्सरी सुरू केली. हे होतं 88 मध्ये. मग आमच्या शाळेची मुलं जेव्हा बाहेर इंटरव्ह्यूज ना जायची मोठ्या शाळेंच्या, तर किडीज नर्सरी स्कूल मधून आहेत हे ऐकूनच त्या शाळा म्हणजे ओके ऍडमिशन डन, म्हणजे त्यांची तयारी आई खूप छान प्रकारे करून घ्यायची.
1: हाडाची शिक्षिका होती.
2: हा बरोबर. तर म्हणजे आईनी तसं मलाही शिकवलं, म्हणजे हाडाचीच शिक्षिका आहे ती खरंच. बऱ्याच पालकांनीही आग्रह केला की सर आता तुम्ही पहिली पण सुरू करा, आपण प्रयत्न करू, आम्ही सपोर्ट करतो तुम्हाला. म्हणून 91 मध्ये आम्ही इयत्ता पहिली सुरू केली. म्हणजे असं होतं की युनिव्हर्स कडनं पण ते होत जातं की तुम्ही एक इच्छा व्यक्त करता, तशीच जागाही मिळाली, काही लोकही मिळाले मदत करायला. आणि 91 पासून आमच्या प्रॉपर स्कूलची सुरुवात झाली, म्हणजे 88 मध्ये प्री प्रायमरी आणि 91 मध्ये.
1: अच्छा. आणि मग आता तुमची शाळा कितवी पर्यंत आहे?
2: आमची शाळा आता 10वी पर्यंत आहे.
1: ओके. वा. इंद्रणीताई, आई वडिलांनी शाळा चालू केली होती, तुमचा प्रवास शाळे बरोबर चालू होता, मग तुमचा संसार, तुमचं वेगळं एक रुटीन असणार, त्यातनं तुम्हाला शाळेकडे यावं, आई वडिलांच्या शाळेत आपण सहभागी व्हावं असं का वाटलं?
0: वेगळं रुटीन म्हटलीस तर तसं माझं खरं तर नव्हतं. मी अगदी लहान असल्यापासनं, म्हणजे 2.5 वर्षाची असल्यापासनं शाळेमध्ये जाऊन बसायचे.
1: बर.
0: कारण आमच्या घराच्या वरतीच शाळा होती, नर्सरी तिथे

0: सुरू केली होती आणि इंग्लिश नर्सरी आणि मराठी नर्सरी अशा दोन्ही होत्या आणि त्यामुळे मला फार अट्रॅक्शन होतं त्याचं की नाही मला शाळेतच जायचंय. सो मी तेव्हापासूनच शाळेमध्ये जायला सुरुवात केली. नंतर विद्यार्थी दशेमध्ये तर मी शाळेमध्ये होतेच आणि एक असा विश्वास लोकांना होता की बाईंच्या मुलीच शाळेमध्ये शिकतायत तर नक्कीच म्हणजे माटे काका आणि माटे बाई यांचं तर स्वप्न होतच की शाळा फक्त एवढ्या पुरतीच नाही ठेवायची, थोडं नर्सरी नाही आपल्याला आणखीन 10वीपर्यंत पुढे न्यायची आहे. पण हळूहळू परमिशन मिळवण्यासाठी खूप झगडायला लागत होतं आणि शेवटी म्हणजे लोकांचा विश्वास की ह्या मुली आहेत म्हणजे ह्यांची शाळा नक्कीच 10वीपर्यंत होणार. सो मी माझा प्रवास 10वीपर्यंत आमच्या शाळेमधनच झाला. म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की माझ्या साईंनी उभी केलेल्या शाळेमध्ये मला शिकायला मिळालं आणि नंतर माझं ध्येय तेच होतं की मला आईसारखंच शिक्षक बनायचं. म्हणजे संस्थाचालक हे नंतर आहे पण आधी ऍज अ टीचर म्हणून मला तिथेच काम करायचंय. कारण तिचं सगळं मी जे बघितलेलं होतं की फक्त विद्यार्थ्यांप्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय हे माझ्या डोक्यात असल्यामुळे माझा सगळा प्रवास मग शिक्षण पण मी तसंच घेऊन परत 94 साली
1: आधीपासूनच तुम्ही ठरवलं होतं की मला त्या शाळेतच शिकवायला परत शिक्षिका म्हणून जायचंय.
0: शिक्षिका म्हणून जायचंय नक्कीच हे मी खूप चांगल्या रीतीनेच ठरवलं होतं आणि खूप अपॉर्च्युनिटीज होत्या बीएड कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कॉलेजमध्ये 11वी 12वीला पण सगळ्या थोडक्यात मी नाकारून परत एकदा तिथेच.
1: आणि आई वडिलांच्याच शाळेत शिकवायचंय ही पण एक गोष्ट असणारच आहे.
0: तीच पहिली होती आणि म्हणून मग बी एड कम्प्लीट केलं, एम एड कम्प्लीट केलं आणि मी 94 साली तिथे म्हणजे आधीपासून शाळेत जातच होते. मी नृत्य नाटक बसवणं वगैरे ह्याच्यासाठी आम्ही कायम शाळेमध्ये होतोच पण ऍज अ टीचर परमनंट टीचर म्हणून मी तिथे 94 साली जॉईन झाले.
1: ममताताई तुमचा प्रवास कसा होता की आई वडिलांनी सुरू केलेल्या शाळेमध्ये तुम्ही कशा जॉईन झालात?
2: 2003 साली माझं लग्न झालं. तोपर्यंत शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात मी सहभागी असायची. इनफॅक्ट लग्नाच्या 2 वर्षाआधी मी तिथे काउन्सिलर म्हणूनही नोकरी केली. मी ज्ञान प्रबोधिनीतून पीजी डिप्लोमा इन स्कूल सायकॉलॉजी करत होते तर माझी इंटर्नशिप ही तिथे केली. त्यामुळे त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मी पार्ट नेहमीच घेत राहिले आणि 2003 मध्ये माझं लग्न झालं एका आर्मी ऑफिसरशी. त्यामुळे 17 वर्ष ऑलमोस्ट मी पुण्याच्या बाहेरच होते आणि वेगवेगळ्या पोस्टिंगमुळे म्हणजे यायचो ते फक्त सुट्टीवरच यायचो आम्ही. 2020 मध्ये माझ्या मुली आता मोठ्या झाल्या होत्या आणि आता मला थोडीशी स्टेबिलिटी हवी होती म्हणून मी पुण्यात शिफ्ट झाले त्यांच्या शिक्षणासाठी. तोच कोविडचा पिरियड होता आणि आई बाबा दोघांनाही कोविड झालं होतं तर बाबा तर खूप दीर्घकाळासाठी हॉस्पिटलाइज्ड होते आणि दॅट वॉज द टाइम मी शाळेत जायला सुरुवात केली. जबाबदारी अशी आली माझ्याकडे.
1: अच्छा, म्हणजे अशा पद्धतीने कोविड काळामध्ये तुम्ही जॉईन झालात या शाळेमध्ये पुन्हा. पण मग पूर्णपणे शाळा आपण चालवावी किंवा आपला सहभाग असावा असं कधी वाटायला लागलं किंवा असं कधीपासून सुरू केलं तुम्ही?
2: 2020 मध्येच म्हणजे मी रेग्युलरली तेव्हापासूनच शाळेत जायला लागले आणि तेव्हा कोविडमुळे काही अडचणी होत्या आणि शाळेत पगार काढायचे होते. आई पण हॉस्पिटलमध्येच होती त्यामुळे कोणीतरी घरचं जाऊन एक बघावं असं म्हणून मी गेले आणि मग ते इन्वॉल्व होत राहिले त्याच्यातच.
1: असं कधी झालं का की एकतर तुम्ही 17 वर्ष त्यापासून लांब होतात आणि नंतर पुन्हा त्या शाळेकडे जॉईन झालात तर 17 वर्षाचा तुमचा पूर्णपणे त्या शाळेशी संपर्क तुटलेला होता तर मग पुन्हा जेव्हा जॉईन झालात तेव्हा काय प्रकारची आव्हानाला तुम्हाला सामोरं जावं लागलं?
2: सर्वात मोठा चॅलेंज हा होता की कोविडमध्ये नव्याने काहीतरी सुरू करणं. तर कोविड हा सगळ्यांसाठी एक खूप मोठा चॅलेंजिंग पिरियड होता. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षकांचे पगार काढायचे होते आणि पैसे संपत आले होते कारण मुलांची फी येणं बंद झालं होतं. त्यासाठी आम्ही लोन काढलं सर्वात आधी. त्यामुळे पूर्ण कोविड काळात आमच्या कुठल्याही टीचरचा पगार हा मागे राहिला नाही. सगळ्यांना वेळोवेळी पूर्ण पगार दिला गेला म्हणजे मला खूप अभिमान वाटतो हे सांगण्यात. दुसरा चॅलेंज असा होता की 2 वर्ष फिजिकली शाळा पूर्णपणे बंद होती. सगळे ऑनलाईन क्लासेसच चालू होते पण मेंटेनन्स रिडेव्हलपमेंट ह्या गोष्टींकडेही खूप लक्ष द्यायला लागलं आम्हाला. आणि तिसरा मोठा चॅलेंज म्हणजे मुलांकडनं फी गोळा करणं.

0: कारण फी अजिबात येत नव्हती. लोन घेतल्यामुळे रिडेव्हलपमेंट आणि पगार चालू होते, पण आम्हाला ऑलमोस्ट 3 वर्ष लागली सगळ्या मुलांची फी गोळा करायला.
1: आता ह्या गोष्टीला 4-5 वर्ष उलटून गेली.
0: बरोबर.
1: तेव्हा असं कधी मनात आलं का की मी का आले इथे, का करते मी असं?
0: हा विचार कधीच नाही आला. असा हे आपलंच आहे आणि आपल्याला हे सांभाळायचं आहे, आपल्याला करायचंच आहे, म्हणजे तीच जिद्द होती की का कशाला असे हे प्रश्न, म्हणजे हा डाऊट कधीच असा आला नाही.
1: म्हणजे आपल्या आई वडिलांचं स्वप्न आहे ते यशस्वीपणे पुढे न्यायचंच आहे आपल्याला.
0: बरोबर.
1: हे कन्फर्म ठरलं होतं.
0: कन्फर्म. बरोबर.
1: इंद्राणी ताई, मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपले आई वडील काही चालू करतात तेव्हा समोर ज्यांच्या मनात एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली असते किंवा वेगळं त्यांच्याकडनं अपेक्षा असते की म्हणजे एक मोठा वृक्ष त्यांनी जे काही दिलंय तर छोटा तसा देईलच का, अशी एक शंका असते निर्माण. असं कधी झालं तुमच्या बाबतीत?
2: तसं फार नाही, पण काही काही लोकांना असं वाटत होतं की बाईंच्या छत्रछायेखाली वाढलेली आहे किंवा स्वतः डिसिजन्स कसे घेईल, कारण बाबा माझे खूप मोठे म्हणजे विजनरीज.

0: मोठा वृक्ष त्यांनी जे काही दिलंय तर छोटा तसा देईलच का, अशी एक शंका असते निर्माण. असं कधी झालं तुमच्या बाबतीत?
1: तसं फार नाही, पण काही काही लोकांना असं वाटत होतं की बाईंच्या छत्रछायेखाली वाढलेली आहे किंवा स्वतः डिसिजन्स कसे घेईल. कारण बाबा माझे खूप मोठे म्हणजे विजनरीज म्हणूयात त्यांना, ते काळाच्या पुढेच विचार करायचे कायम, आणि शाळेमध्ये जे काही बेस्ट असेल ते सगळं देण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असायचा. आणि आई थोडी स्ट्रिक्ट होती, म्हणजे तिचे निर्णय हे एकदम पक्के असायचे. तर मी, माझा स्वभाव थोडासा मिक्स आहे असं म्हटलं तरी चालेल, आणि त्याच्यामुळे कदाचित थोडं मी सॉफ्ट कॉर्नर पण लोकांसाठी ठेवायचे जसं बाबांसारखं. आणि काही गोष्टी मला अशा तात्काळ पटकन पाहिजेत की हे असं आहे तर मग हे लगेच झालं पाहिजे. तर थोडं लोकांना त्याच्यामुळे साशंकता होती की ह्या कसं पुढे जाऊन चालवतील, पण आता ते निवडलं असावं असं मला वाटतंय.
0: असा एखादा काही आहे अनुभव?
1: डायरेक्ट तर कोणी नाही बोललं मला, पण जसं म्हणजे दहिवलीच्या शाळेबद्दल की दहिवलीमध्ये जी लँड आहे त्याच्यावरती आम्हाला बांधकाम सुरू करायचं होतं. आणि बाबा माझे खूपच 2006 मध्ये गेले आणि त्यांचं मोठं स्वप्न तिथे होतं की खेडेगावात जाऊन सुद्धा मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग आई होतीच बरोबर. तर तिथल्या लोकांना असं थोडंसं की वाटलं की ह्या म्हणतात खरं की बांधकाम चालू करूयात आपण तिथे, आता कसं होईल काय होईल, कारण आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या जागेत चालणारी शाळा. पण भूमिपूजन आम्हाला तिथे 2 भूमिपूजन करायला लागलं.
0: अच्छा.
1: हा, म्हणजे तो एक हे झालं थोडस की पहिल्यांदा केलं पण तेव्हा काम सुरू नाही होऊ शकलं, पण नेक्स्ट टाइम मात्र मी खूप आग्रही राहिले आणि तिथलं काम आता बऱ्यापैकी सुरू झालेलं आहे. वर्गखोल्या बांधतो आहोत. मग तिथल्या लोकांना थोडा विश्वास वाटायला लागला की हा बाईंच्या नंतर
0: सक्षम हातात
1: गेलेलं आहे.
0: छान. मैत्रिणींनो, खूप सुंदर आपला हा प्रवास सगळा चालू आहे. ह्या प्रवासात एक छोटीशी विश्रांती घेऊयात, एक छान गाणं ऐकूया. पण इंद्राणीताई, तुमच्या पसंतीचं आपण एक छान गाणं ऐकूयात.
1: माझ्या पसंतीच्या ऐवजी माटेबाईंच्या पसंतीचं आपण मन शुद्ध तुझं, तिला खूप आवडायचं हे गाणं.
0: छान, ते गाणं पण खूप सुंदर आहे. गाणं ऐकूया आणि पुढे जाऊया.
1: चालेल.

0: मैत्रिणींनो पुन्हा एकदा स्वागत आमच्या या कार्यक्रमात वनिता मंडळमध्ये. आज आपण ऐकतो आहोत आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या आपल्या लेकी. या लेकींचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेतो आहोत. आज आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत इंद्रायणी माटे पिसळकर आणि ममता शेटे हिरेमठ. पुढचा प्रश्न ममताताई तुमच्यासाठी, म्हणजे तुमच्या बाबतीत विशेषतः अशासाठी की तुम्ही वेगळ्या ठिकाणून इथे पुन्हा आलात, मग ह्यासाठी तुम्हाला पुन्हा या शाळेमध्ये जॉईन होण्यासाठी, पुन्हा हे सगळं कार्य सक्रियपणे करण्यासाठी काही गोष्टी आत्मसात करायला लागल्या का, काही गोष्टी मनात रुजवाव्या लागल्या का, काही गोष्टींचा पाठपुरावा काही करायला लागला का?
1: हो, थोडासा अभ्यास करायला लागला. जसं अकाउंट्सचे बुक्स घेऊन आम्ही बसायचो की म्हणजे आधीचं फंक्शनिंग कसं चाललं होतं, कारण आई बाबा दोघंही तेव्हा अवेलेबल नव्हते काही मार्गदर्शन द्यायला. त्यामुळे स्वतःचा रिसर्च खूप करायला लागला की फंक्शनिंग कसं चाललंय, ऑनलाईन क्लासेस कसे कंडक्ट होत आहेत. कारण तुम्ही म्हणाला तसं माझा तोपर्यंत फार काही असा संबंध आलेला नव्हता. त्यामुळे हो, अभ्यास खूप करायला लागला आणि झोकून टाकलं स्वतःला मी तेव्हा त्याच्यात.
0: बाकीच्यांनी एक्सेप्ट केलं का? मग पेरेंट्स आहेत किंवा शिक्षक आहेत, संस्थेचे इतर लोक आहेत, यांचा अप्रोच कसा होता?
1: मी जॉईन झाले तेव्हा बाबा अजूनही होते, त्यामुळे बहुतेक सगळ्यांना ती आशा होती की हा सरच परत येत आहेत आता. तर अनफॉर्च्युनेटली ते त्या पद्धतीनं येऊ शकले नाहीत परत. पण थोडासा रेझिस्टन्स असतो, कारण आता मी जर का आली तर मी या पिढीची आहे, माझे काही इंडिपेंडेंट विचार आहेत किंवा माझ्या आयडियाज आहेत, ह्या पटकन एक्सेप्ट होत नव्हत्या हे मला लक्षात येत होतं. कारण ऑलरेडी एक सेट सिस्टम होती शाळा चालवण्याची, तर हो थोडा रेझिस्टन्स डेफिनेटली होता. म्हणजे अगदीच सगळे या असं काही करत नव्हते.
0: पण त्यातनं पण त्याच्यावर मात करून आता मात्र सगळे,
1: आता म्हणजे असं आहे की ऍक्शन स्पीक लाउडर देन वर्ड्स. तर माझे बाबा एक्स्ट्रोवर्ट होते आणि मी इंट्रोवर्ट आहे तशी, त्यामुळे आय थिंक माझ्या कामातनं असं दिसून आलंच असेल सगळ्यांना. आणि आता खूप छान सगळे कॉपरेट करतात, आता माझी टीम खूपच छान आहे.
0: छान. इंद्रणीताई, आई वडिलांचा काळ वेगळा होता तेव्हा सुरू केलेली ती शाळा, आता तुम्ही नव्याने एक यंग ब्लड आता पुन्हा निर्माण झालं किंवा आता जेंझी प्रकार पण आता सगळीकडे येतोय, आता शाळेमध्ये कोणत्या प्रकारची प्रगती तुमच्याकडनं होते? म्हणजे
2: आई वडिलांपासून जो काही वारसा म्हणूयात आपण की उत्तम संस्कार देणं, आणि माटे शाळा ही उपक्रमशील शाळा आणि संस्कार देणारी शाळा, ह्याच्यामुळेच मेन त्याच्याकडे बघितलं जातंय अजूनही आणि जात होतं. तर हे चालू ठेवून पुढे नवीन जे टेक्निकल सगळं येतं आहे, टेक्नॉलॉजी जी इंट्रोड्यूस होते किंवा डिजिटल लर्निंग आहे, तर हे सगळं देणं, जसं ह्यांनी सांगितलं ममतानी की कोविडचा काळ सगळ्यात कठीण काळ होता आणि त्यामध्ये ऑनलाईन टीचिंग करणं, ऑनलाईन सगळ्यांना शिकवणं, बरं मराठी माध्यम असल्यामुळे आमच्याकडे जो क्लास आहे सगळ्यांपर्यंत आम्हाला ते पोचवायचं होतं, आणि मग त्याच्यासाठीचे प्रयत्न, आणि आता ऑफलाईन सुद्धा शाळेमध्ये आल्यानंतर जर्मन आहे, रोबोटिक्स आहे, कोडिंग आम्ही कॉम्प्युटरमध्ये शिकवतो. म्हणजे माटे काकांनी पिंपरी चिंचवडमधला पहिलं कॉम्प्युटर आमच्या शाळेत आणला आणि मला स्वतःला त्यांनी ते कॉम्प्युटरचं शिक्षण घ्यायला लावलं की तूच तिथे शिकवायचेस. आणि मी तेव्हा शिक्षक म्हणून विचार करत होते, नंतर 17 साली मी मुख्याध्यापक म्हणून झाले, तेव्हाही माझा पॉइंट ऑफ व्ह्यू थोडा वेगळा होता. आणि आता संस्थाचालक झाल्यानंतर की फक्त एकच शाळेत नाही तर माझ्या सगळ्या युनिट्समध्ये डिजिटल लर्निंग पाहिजे, टचपॅड असणारे स्क्रीन्स पाहिजेत, टच स्क्रीन्स, आणि मुलांना ज्या काही फॅसिलिटीज मराठी शाळांमध्ये मिळत नाहीत त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. की मग स्टेम लॅब असेल, नटखट लॅब आहे की ज्याच्यामधनं मुलं वेगवेगळे इनोव्हेटिव्ह सायन्सचे प्रोजेक्ट्स करतात, आणि आता नॅशनल लेवलवरती आमच्या एका विद्यार्थ्याला फर्स्ट प्राइज मिळालं. पुण्यातनं 2 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते आणि त्याच्यात सुद्धा हा मुलगा फर्स्ट प्राइज घेऊन आला. म्हणजे जेन झी जे आहेत तर त्यांच्यापर्यंत ह्याच्या मार्फतच आपण पटकन पोहोचू शकतो असं मला वाटतं आहे.
0: ममता ताई, तुम्ही 17 आर्मी ऑफिसर बरोबर होता त्यामुळे तुम्ही संपूर्ण आपला भारत फिरला असाल.
1: हो बरोबर.
0: मग संपूर्ण बाकीच्या शाळा, बाकीच्या जिल्ह्यातल्या किंवा बाकीच्या ठिकाणच्या शाळा

0: त्यातला काही बदल इकडे आणायचा, तर असं काही डोक्यात आलं का?
1: डेफिनेटली. वेगवेगळ्या शाळेंमध्ये मीही नोकरी केली ऍज अ काउन्सिलर टीचर, एका स्पेशल स्कूलमध्ये पण काम केलं ऍज अ सायकोलॉजिस्ट आणि कोऑर्डिनेटर. हा सगळा जो अनुभव होता माझा, त्याच्यामुळे मला आमच्या शाळेत बदल आणण्यात खूप मदत झाली. की त्यांच्या काही सिस्टम्स होत्या किंवा काही विशिष्ट गाईडलाईन्स ते फॉलो करत होते, ते मी आमच्या इथे सुरू केले. आणि एक तुम्ही जेव्हा भारतभर फिरून येता, खूप फिरून येता, एक वर्ल्ड व्ह्यू ज्याला आपण म्हणतो तो खूप मोठा होतो. खूप प्रदेशांमध्ये फिरता, वेगवेगळे कल्चर्स दिसतात तुम्हाला, त्याचा सगळा अनुभव मला आमच्या शाळेत डेफिनेटली वापरता आला.
0: छान, खूप छान वाटतं हे ऐकताना सुद्धा, की आपल्या आई वडिलांपासून आलेली शाळा किंवा आई वडिलांपासून त्यांनी बघितलेलं स्वप्न असं वेगळ्या पद्धतीने आपण पूर्ण करतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊयात. ममताताई, तुमच्या पसंतीचं एक छान गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात. कोणतं गाणं आवडेल ऐकायला?
1: माझ्या बाबांचं फेवरेट गाणं होतं रहे ना रहे हम, मला ते ऐकायला खूप आवडेल.
0: नक्की ते गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: तर मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आमच्या या कार्यक्रमात. आज आपण ऐकतो आहोत आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या आपल्या लेकी. या लेकींचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेतो आहोत. आज आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत इंद्राणी माटे पिसळकर आणि ममता शेटे हिरेमठ. इंद्राणी, ते तुमच्यासाठी प्रश्न असा की कामाच्या ठिकाणी एखादा डिसिजन घेताना किंवा एखादी गोष्ट अंमलात आणायची आहे तर मी काय करू हा विचार करताना आई बाबांचं विचारसरणी आठवते का, किंवा त्यांच्या विचारसरणीवर पाऊल टाकून पुढे जाता का?
1: असा डिसिजन घेताना नक्कीच स्ट्रेसफुल असतं, आणि तेव्हा खरंच हे आठवते मी की माझे बाबा असते तर त्यांनी काय केलं असतं. आई थोडं एक पाऊल मागे राहू शकली असती, पण बाबा निश्चित नव्हते. तर आणि थोडं त्यांचं की पुढच्या 10 वर्षात हे उपयोगाला येणार आहे का, तर तो विचार पण मी करते, आणि मग ते डिसिजन्स नक्कीच अंमलात आणते. आणि दुसरं की त्यांची विचारसरणी म्हटलीस तर बेसिकली विद्यार्थी केंद्रित, ह्याचा उपयोग विद्यार्थ्यांना किती होणार आहे आणि पुढे जाऊन समाजाला नॅचरली, की जसं तुम्ही पिढी घडवाल तशी ती पुढचा समाज आपल्याला त्याच्यात दिसतो. तर ती पिढी घडवण्यासाठी म्हणून जे काही तुम्हाला करायला लागणार आहे ते नक्कीच करा. आणि आईबाबांची विचारसरणी हीच होती की डोंट गिव्ह अप, सोडून देऊ नका, एक ध्येय निश्चित करा आणि त्याचा पाठपुरावा करा. आणि आता पण मी तेच करते.
0: तुम्हाला ते पदोपदी उपयोगी पडतं?
1: नक्कीच उपयोगी पडतं. आणि त्यांची स्ट्रगल मी खूप जवळनं बघितली, त्याच्यामुळे जरी स्ट्रगल करायला लागली, काही असतात प्रत्येकाचं पुढे मागे प्लस मायनस सगळ्याच गोष्टींमध्ये असतात, पण त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हे त्यांच्याकडून मी शिकलेली.
0: वाच, इंद्राणी त्यांची आई आत्ताच काही दिवसापूर्वी पासून आपल्यात नाहीयेत. ममताताई, तुम्हाला हा असा प्रश्न एक वेगळा, तुमच्या आई आपल्या बरोबर आहेत
2: बरोबर,
0: आणि जरी वयाने थकल्या असल्या, शरीराने थकल्या असल्या, तरी मनाने अजून त्या ताज्या आहेत, मनाने व्यवस्थित आहेत आणि संपूर्ण जीवन त्यांनी शाळेसाठी दिलं आहे.
2: ऍब्सोल्युटली.
0: तर मग अशा काळामध्ये तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा झाला किंवा एखादा डिसिजन घेताना तुम्हाला काय डिसिजन घेऊ हे कळत नसेल तर त्यांची कशी मदत होते?
2: आई सध्या माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम आहे. आत्तापर्यंत गेले 35 वर्ष तिनेच शाळा चालवली आहे, त्यामुळे डेफिनेटली आता ज्या समस्या येतात त्याच्यात आईचा गायडन्स मी घेतेच, डिस्कशन होतं त्याच्यावर, आणि बाबा असते तर त्यांनी काय निर्णय घेतला असता हा विचार नेहमी करते. त्यामुळे आईचं असणं हे खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी, की ती असली की खूप मोठा आधार असतो. आणि विशेष असं आहे की ती अजूनही रोज शाळेत येते.
0: वा,
2: म्हणजे जरी ती शरीराने थकली असली तरी मनाने खूप स्ट्रॉंग आहे, आणि कोणीही म्हणणार नाही की ती आता 78 आहे.
0: अच्छा,
2: एकदम
0: फिट आहे.
2: फिट आहे.
0: छान. मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या बरोबर सतत असावेत आणि आपल्या घरात मोठी माणसं असावीत की ज्यांना घेऊन आपण पुढे जाऊ शकतो.
2: बरोबर.
0: इंद्राणी, ते तुम्ही हे करिअर पूर्ण निवडलं की आई बाबांचं स्वप्न आपण पुढे न्यायचं हे ठरवलं, आणि हे ठरवताना कन्फर्म तुम्हाला की नाही हेच करिअर आणि इथेच करायचं हे कन्फर्म झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कार्याला सुरुवात केली तेव्हा आलेला एखादा छान अनुभव किंवा स्वतःला स्वतःचा वाटलेला अभिमान अशी एखादी घटना असेल तर नक्की आवडेल.
1: नक्कीच आहे. म्हणजे 17 साली मी मुख्याध्यापक म्हणून जॉईन झाले, नंतर आता मी 23-24 ला कार्यवाह म्हणून सुद्धा पद सांभाळायला सुरुवात केली. आणि एक संस्था चालक या दृष्टीने विचार करताना मला असं वाटलं की माझी विद्यार्थी म्हणजे एक लॉंग लिगसी आमच्याकडे आहे, की हजारोंच्या संख्येने माझी विद्यार्थी आपल्याकडे आहेत, तर त्यांनी शाळेकडे परत यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी आई असतानाच मार्च मध्ये गेल्या वर्षी माजी विद्यार्थ्यांचे मेळावे घेतले, आणि तेव्हापासून खूप माजी विद्यार्थी शाळेला सपोर्ट सिस्टीम म्हणून पुढे आलेले, आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते एडेड स्कूल आहे,

0: शाळेला मदत करतात, विद्यार्थ्यांना मदत करतात, म्हणजे फक्त आर्थिक नाही तर काही जे उपक्रम असतील. आता कालच आमची एक वादविवाद स्पर्धा झाली तर त्याच्यामध्ये सुद्धा आमचे माजी विद्यार्थी आणि पालक हे दोन्हींचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये सुद्धा त्यांचा वाटा मोलाचा ठरतो. तर हे मला जरा छान वाटलं की जे मधल्या गॅपमध्ये जे विद्यार्थी शाळेकडे येत नव्हते,
1: म्हणजे दरी निर्माण झाली होती थोडी, ती त्याला ब्रिज घातला गेला.
0: नक्कीच नक्कीच. आणि आता तो ओघ सुरू झालेला आहे आणि त्याचा खूप छान उपयोग शाळेला पुढच्या काळामध्ये डेफिनेटली होईल.
1: छान. ममताताई, तुम्हाला प्रश्न की आई वडिलांनी पूर्वीपासून चालत आणलेली शाळा, तो वारसा, ती परंपरा जपणं आणि त्यामध्ये आपला काळानुरूप बदल करणं, की आता तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणली किंवा तुम्ही भारतात जे जे काही बघितलं ते आणण्याचा प्रयत्न केला, तर यामध्ये कुठे तुमच्या मनात द्वंद्व निर्माण झालं का, की आपल्याला असं वाटलं का की आपण हे करतोय हे बरोबर आहे का चुकीचं आहे, असं कधी झालं का?
2: नाही, असा डाऊट कधी मला आला नाही. कारण ही पिढी अशी खूप वेगळी आहे, म्हणजे त्यांना ट्रेडिशनल टीचिंग मेथड्स बरोबर त्यांना आज जे टेक्नॉलॉजी वापरली जाते ती त्याच्याबरोबर शिकवणं खूप गरजेचं आहे. तर आम्ही आल्यानंतर आम्ही रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मग व्हर्च्युअल रियालिटी, स्क्रीन एक्स थिएटर, असे हे खूप नवीन उपक्रम राबवले.
1: आणि मग असे उपक्रम राबवताना तेव्हा अभिमान वाटावा, नक्कीच असं काहीतरी घडलं असेल.
2: ऍब्सोल्युटली. म्हणजे आता जे फ्युचर आहे ते विदाउट एआय तर चालणारच नाहीये. म्हणजे कुठलाही तुम्ही प्रोफेशन सिलेक्ट केला तर तिकडे एआयचा हा वापर होणारच आहे. तर आम्ही पहिली ते नववी सगळ्या मुलांना कंपल्सरी एआय एज्युकेशन सुरू केलं, तो म्हणजे आम्ही अभ्यासक्रमातच त्याचा त्यांना त्याला इन्क्लूड केलेलं आहे. आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी.
1: छान छान, फारच सुंदर. मला दोघींनाही एक प्रश्न विचारायचा आहे की आई वडिलांनी बघितलेलं स्वप्न, त्यांच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा सगळा तुमचा प्रवास, तर आत्ता या क्षणी काय मनात विचारतात? इंद्रायणी ताई काय सांगाल?
0: आई वडिलांनी जेव्हा स्वप्न बघितलं की चिंचवड सारख्या खेडेगावामध्ये एक उत्तम शिक्षण देणारी, उत्तम संस्कार देणारी अशी शाळा असावी. कारण शाळा हे एक असं माध्यम आहे, जसं मगाशी मी म्हटलं की पुढची पिढी घडवण्यासाठीचं एक चांगलं टूल, एक चांगलं माध्यम हे शाळा असू शकते. तर त्यांनी ह्या उद्देशाने हेच स्वप्न उराशी बाळगून त्यांनी शाळा सुरू केली. हा तर एक भाग आहेच की उत्तम संस्कार विद्यार्थ्यांवरती झाले पाहिजेत. आणि त्याचबरोबर जे आधुनिक जगामधल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या शाळेमध्ये आल्या पाहिजेत. आणि कुठलाही भेदभाव न राहता सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना ह्या आधुनिक गोष्टी कशा वापरायच्या, म्हणजे जसं आत्ता ममताताईंनी सांगितलं की एआयचा वापर, तसं आमच्याकडे कोडिंग, त्याच्यानंतर एआयचे सुद्धा हे आहे, रोबोटिक्स आहे, जर्मन आपण भाषा शिकवतो. सो आई वडिलांनी जेव्हा 1966 मध्ये शाळा सुरू केली तेव्हा उत्तम शिक्षण आणि उत्तम संस्कार देणारी अशी शाळा असावी, पुढची पिढी घडवणारी शाळा असावी हे त्यांनी स्वप्न उराशी बाळगलं होतं. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या युगामध्ये, या आधुनिक काळामध्ये मीही तेच स्वप्न उराशी बाळगलंय की संस्कारांबरोबरच आधुनिकतेची जोड दिलीये आणि ह्या दोन्हीचा उत्तम संगम घालून माटेशाळा आज जशी पहिल्या ह्याच्यावर होती तशीच आत्ता नावाजलेली उपक्रमशील आधुनिक शाळा म्हटलं तरी हरकत नाही.
1: आत्ता आई बाबा जर तुझ्याबरोबर असते तर काय भावना असत्या ग त्यांच्या?
0: आत्ता थोडस भावनिक व्हायला होते, पण आई बाबा जर का असते तर त्यांना नक्कीच माझा अभिमान वाटला असता की जे त्यांनी दोघांनी मिळून सुरू केलेलं होतं आणि त्यांना खूप साऱ्या माणसांचं, म्हणजे खूप लोकांनी त्यांना सपोर्ट दिलेला होता त्या काळामध्ये. तर आत्ता हे मी चालवते आहे, मलाही अनेकांचं सहकार्य ह्याच्यामध्ये लाभतं आहे, पण काही वेळेस एकट्याने डिसिजन घ्यायची वेळ येते आणि तेव्हा मी मागे बघत नाही, तर माझा अभिमान त्यांना नक्कीच वाटला असता.
1: ममताताई, आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादातून आपल्याला मिळालेला हा वारसा, सुरू झालेला पुढचा प्रवास, आज आपण हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतोय, तर ह्या

0: आणि आता तुमची आई तुमच्या बरोबर आहेत आणि तुमचे वडील पण असते, तर एक मुलगी म्हणून काय वाटलं असतं त्यांना?
1: त्यांनी जे सुरू केलं आय थिंक ही अतिशय नोबल प्रोफेशन आहे. टीचिंग आणि एज्युकेशन देणं म्हणजे तुम्ही खूप पिढ्या घडवता. बाबा आता असते तर मला वाटतं त्यांना खरंच खूप अभिमान वाटला असता माझा, की कुठेतरी एक बाई म्हणून थोडंसं अजून लोक कमी लेखतात बायकांना, की आणि नेहमी एक थोड्याशा अशा नजरेने बघतात की अरे हिला जमेल का नाही. तर मला असं वाटतं मी आता बऱ्याच लोकांना ह्या बाबतीत चुकीचं ठरवलेलं आहे कुठेतरी. एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडंसं कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का. तर मी आता त्याच्या खूप पुढे निघून आली असं मला वाटतं की आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. सेल्फ डाऊट खूप असतो आपल्याला की हे जमेल का, हे करता येईल का. पण या गेल्या 5-6 वर्षात जो अनुभव मिळाला आहे आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता. आणि आता मला ऍक्च्युली काही फरक नाही की लोक काय विचार करतात. आणि ही जी नवीन ममता घडली आहे ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
0: छान, वा, फार सुंदर, मस्त. जाता जाता दोघींनाही एक कॉमन प्रश्न मला विचारायचा आहे. ह्या क्षणी आता अशा काही मुली असतील की ज्यांच्या आई वडिलांनी काही व्यवसाय सुरू केले असतील, आई वडिलांच्याकडे काही कला असतील की ज्या मागे पडल्या असतील, पण मग अशा वेळी आई वडिलांचा हा व्यवसाय किंवा हे सगळी देणगी हे पुढे न्यायची आहे त्यांना, तर कशा पद्धतीने त्या नेऊ शकतात, काय सांगाल याविषयी?
2: नक्कीच, माझ्या आईचंच एक वाक्य जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या नेम इज अ सी नेममध्ये लिहिलेलं आहे, कदाचित शब्दांची रचना बदलेल, पण न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने. की जे व्रत आम्ही घेतलंय आणि घेणारे असतील तर ते तुम्ही जाणतेपणी घ्यावं आणि ते पूर्णत्वाला न्यावं, ते मध्ये सोडू नये. आणि आई वडिलांचे कष्ट हे जसं मुलं मुली काही भेदभाव न ठेवता कोणीही, म्हणजे मुलगी आहे म्हणून मागे न राहता, त्यांनी जे कष्ट तो व्यवसाय सुरू करण्यासाठी ती गोष्ट सुरू करण्यासाठी घेतलेले आहेत ते जाणून तो व्यवसाय पुढे नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा असं मला वाटतं.
0: छान, ममताताई तुम्ही काय सांगाल?
1: मुलगी असो या मुलगा, जे काय आई वडिलांनी कमवलेलं आहे आणि हा त्या मुलीला किंवा मुलाला हा वारसा म्हणूनच मिळालेला असतो, तर मुलगी आहे म्हणून ती आता दुसऱ्या घरी गेली आणि आता ती पुढे नेऊ नाही शकत हे चुकीची धोरण आहे. तर मुलगी असली तरी ती त्याचं खूप काही करू शकते आणि तिने करावं, कारण ही एक लेगसी आहे आणि एकुलती एक मुलगी असेल तर तिने डेफिनेटली करावं. तुमच्या आई वडिलांनी सुद्धा तुमच्यात इन्व्हेस्ट केलेले असतात, म्हणजे तुम्हाला ते संस्कार दिलेले असतात, गोष्टी शिकवलेल्या असतात, ते सगळं पुढे नेणं हे तुमचं काम आहे असं मला वाटतं.
2: हा थॉट मला खरंच खूप आवडला, आई वडिलांनी आपल्यात इन्व्हेस्ट केलंय
0: आणि ते आपण पुढे नेलंच पाहिजे. खूप सुंदर, खूप छान दोघी जणी आज तुम्ही इथे आलात आणि अतिशय छान तुमचे अनुभव आत्तापर्यंतचा तुमचा जीवनपट आमच्या समोर उलगडून दाखवलात. आपल्या सगळ्या श्रोत्यांना, आपल्या भगिनींना, आपल्या मैत्रिणींना नक्कीच आवडेल ही खात्री नक्की आहे. आज तुम्ही दोघी इथे आलात आणि छान माहिती शेअर केलीत, तुमचे मनापासून आभार.
2: आणि तुमचेही आभार की आम्हाला संधी दिली.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: तुमचेही खूप आभार.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: आत्ताच आपण जाणून घेतलात इंद्रायणीताई आणि ममताताईंचा हा सुंदर असा प्रवास. आई वडिलांचं स्वप्न पुढे वाढवणाऱ्या या लेकी ही त्या कुटुंबाची शान असते, समाजाची प्रेरणा आणि पुढच्या पिढ्यांसाठी आशेचा दीप अगदी नक्की असते. हा प्रवास, हे यश या लेकींचं अगदी 100% आहे. पण त्याबरोबरच ते आहे त्यांच्या आई वडिलांच्या विश्वासाचं, आई वडिलांच्या त्यागाचं आणि त्यांच्या प्रेमाच्या अखंड प्रवाहाचं असं फलित. या सगळ्या अनुषंगाने एक सुंदर असं गाणं डोळ्यासमोर सारखं येतंय, ते हम साथ साथ है या चित्रपटातलं. ऐकूयात हरिहरन आणि सहकार्याने गायलेलं हे सुंदर असं गाणं.

0: मैत्रिणींनो, वाढतं प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड, प्लॅस्टिकचा अतिरेकी वापर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविचारी वापर या सगळ्यांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. या सगळ्याच्या अनुषंगाने आता ऐकूया पर्यावरण रक्षणाचं महत्त्व सांगणारे हे पर्यावरण श्लोक. याचं लेखन केलं आहे विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या प्राध्यापिका, ज्या लेखिका आणि कवयित्री म्हणून साहित्य क्षेत्रात देखील काम करतात, त्या डॉक्टर नंदा हरम यांनी.
1: पर्यावरणाची व्याख्या पहिल्या श्लोकात आहे. पशु पक्षी

0: वरण.
1: या श्लोकात पाहिलेले घटक आहेत ना, त्यांचं एकमेकांशी नातं आहे, जणू ते एक कुटुंबच आहेत. एक घटक जरी नष्ट झाला ना, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल, म्हणून आपण त्याचा सांभाळ केला पाहिजे. निसर्ग म्हणजे कधी न संपणारं धन आहे, ते जपलंच पाहिजे. बांधील असती अपसात सारे, ढलता तोल त्यांचा देती इशारे, रक्षण करावे म्हणून तयांचे, जतन समृद्धी अक्षय धनाचे.
0: सण समारंभ साजरे करताना दुर्दैवाने आपण त्याचा सखोल अभ्यास करत नाही, त्यामुळे हवा, पाणी आणि ध्वनी यांचं प्रदूषण होतं, निसर्गाची हानी होते. ज्यांचं विघटन होत नाही अशा थर्माकोल प्लॅस्टिकच्या वस्तू सहजपणे आपण टाकून देतो, हेच सारं या श्लोकात सांगितलं आहे. करी हवा पाणी ध्वनी प्रदूषण, हिरव्या शालीस तुलावता चूड, ना साडी खनिजांची ऊर्जा स्त्रोतांची, बाधा निसर्गास नसत्या वस्तूंची.
1: हल्ली माणूस ना भौतिक सुखाच्या मागे लागला आहे, ते मिळवण्याकरता तो वाटेल तसा वागतो, स्वार्थ गाठताना तो माणूस की विसरतो, आणि यात त्याच्या वागणुकीमधून त्याचं हीन दीन रूप समोर येतं. ऐहिक सुखाचे असे मृग जळ, करीसी मनुजा किती धाव पळ, स्वार्थाचा कळस संहाराची जळ, त्यातून भासे तुभलता ओंगळ.
0: तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ऐकून माहीत असेलच, याला प्रदूषण, जंगल तोड हे घटक कारणीभूत आहेत. ही सारी आपल्याच कर्माची फळं आहेत, येते का लक्षात? संपूर्ण जगच आपण मानवांनी जणू वेठीस धरले आहे, सगळ्यांनाच याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत आणि भविष्यातही भोगावे लागतील. उन्हाळ्यात

0: जोर।
1: तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि वाढती लोकसंख्या हे सुद्धा तितकंच घातक आहे। वाढे लोकसंख्या विचार करावा, तंत्रज्ञान वापर काबूत ठेवा।

0: करा तेव्हाच होईल भयमुक्त धरा.
1: आत्तापर्यंत आपण पाहिलं की आपण निसर्गाचा कसा विध्वंस करत आहोत आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागत आहेत. हे सारं थांबवायचं असेल तर निसर्गाला आपण जपलं पाहिजे. आपलं अस्तित्व निसर्गावर अवलंबून आहे हे कधीही विसरता कामा नये. सहिष्णु कनवाळू वृत्ती जोपासा, रक्षणाचा घ्यावा सर्वांनी चवसा. निसर्ग असे हो गुरु मानवाचा, समतोल राखू पर्यावरणाचा. निसर्ग असे हो गुरु मानवाचा, समतोल राखू पर्यावरणाचा.

पर्यावरण रक्षण करण्यासंबंधीचे मनाच्या श्लोकांप्रमाणे हे पर्यावरण श्लोक याची महती आत्ता आपण ऐकलीत. याचं लेखन केलं होतं डॉक्टर नंदा हरम यांनी आणि यामध्ये सहभाग होता डॉक्टर नंदा हरम आणि सविता चेरे यांचा. पर्यावरण रक्षण ही केवळ आपली जबाबदारी नाही तर प्रत्येकाची नैतिक बांधिलकी आहे आणि जर पर्यावरण वाचलं तरच आपलं सगळ्यांचं जीवन फुलणार आहे आणि निसर्ग जर हसला तरच संपूर्ण मनुष्य सुखाने जगणार आहे. पर्यावरणाचं रक्षण करूया आणि आपल्या पृथ्वीला अधिक हिरवी सुंदर आणि स्वच्छ बनवूया.

मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या महाराष्ट्र चंद्रपूर केंद्राहून सहक्षेपित करण्यात आला. दुपारचा 1 वाजतो आहे. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
1: हमने जब खुले दिल से ऑफर किया सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाएं कि चर्चा रुक जाए.

लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांततेचं आवाहन केलं आणि चर्चा करायला सरकार तयार आहे, ती केव्हा आणि किती वेळ करायची हे ठरवण्याचं आवाहन केलं आणि हौद्यात येऊन चर्चा होऊ शकत नाही हे स्पष्ट केलं. त्यानंतरही गोंधळ चालूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सिक्कीममध्ये NHPCच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव सोपवला आहे. कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे व्हिडिओ उपलब्ध आहेत ते पाहण्याची विनंती वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाला केली. या टप्प्यात व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या वतीनं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री तिथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आंदोलनकर्त्यांशी सरकारनं यापूर्वी चर्चा केली असती तर परिस्थिती एवढी चिघळली नसती असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आज आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही आज जंतर मंतरवर अभिजित दिपके यांची भेट घेतली. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रोनं 16 मेट्रो स्थानकं आज बंद ठेवली आहेत. संसद भवन आणि परिसरात ही स्थानकं आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकात कारवार इथे भारतीय नौदलाने पाणबुडीरोधी युद्धनौका INS मालवणचा समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विविध अद्ययावत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली INS मालवण पाण्याखाली होणाऱ्या युद्धामध्ये निर्णायक भूमिका बजावू शकते. INSV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्यदलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. INSV त्रिवेणी ही केवळ एक सागरी मोहीम नसून ती भारताच्या तिन्ही संरक्षण दलांची ताकद आणि त्यांच्यातील समन्वयाचं उदाहरण आहे. भारताच्या लेकींची जिद्द ही महासागराच्या प्रचंड लाटांपेक्षा अधिक मोठी असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांच्या नेतृत्वाखालील तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशवरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. फिलिपीन्सच्या मनिला इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ S जयशंकर यांनी क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला. मुक्त आणि खुल्या

आशिया प्रशांत प्रदेशाला बळकटी देण्याच्या वचनबद्धतेचा क्वाड समूहानं संयुक्त निवेदनाद्वारे पुनरुच्चार केला. आशियांच्या एकता आणि केंद्रीय भूमिकेला ठाम पाठिंबा त्यांनी दर्शवला. यावेळी जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांची भेट घेतली. या बैठकीत व्यापार, दर, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, महत्वपूर्ण खनिजे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. डॉ जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग यांची भेट घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निर्णयांच्या पाठपुराव्यावर या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. या परिषदेदरम्यान एका सत्रात जयशंकर यांनी भारत चीन संबंध पूर्वपदावर आणण्यावर भर दिला. सीमेवर शांतता राखणं ही दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी मूलभूत अट असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. थेट विमानसेवा पुन्हा सुरू करणं, व्हिसा प्रक्रियेतील सुधारणा, कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणं आणि सीमा व्यापार पूर्ववत करणं यासारख्या विश्वासार्ह उपाययोजनांचं डॉ जयशंकर यांनी स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या मतभेदांचं रुपांतर वादात होऊ नये असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन सलग चौथ्या दिवशी विस्कळीत झालं आहे. त्यामुळे वैष्णोदेवी यात्रा भाविकांसाठी बंद आहे. पूश आणि राजौरीत बेपत्ता झालेल्या 7 जणांचा शोध सुरू आहे. या पावसामुळे आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू श्रीनगर महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्यानं हा महामार्ग बंद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्ट 2028 पासून आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर अधिक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. येत्या 1 ऑगस्ट पासून पुढच्या 2 वर्षांसाठी अमेरिकेत येणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवर 0% शुल्क कायम असेल. त्यानंतर 1 वर्षासाठी हे शुल्क 100% आणि त्यानंतर सरळ 200% वाढवलं जाईल. अमेरिकेत जेनेरिक औषधांचं उत्पादन पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत कारखाने आणि यंत्रसामग्री उभारण्याचा निर्णय न घेणाऱ्या कंपन्यांना दंड आकारला जाईल असं ट्रम्प यांनी नमूद केलं आहे. भारत हा अमेरिकेला जेनेरिक औषधांचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्यदलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

रंग हो गया गुलाबी गुलाबी। हाय हाय।

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 62 कोटींचा गैरव्यवहार. तत्कालीन कार्याध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत आणि लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तर राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
1: दुपारी 2 वाजता कामकाज सुरू झाल्यावर लोकसभेत काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली. महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतर सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सिक्कीममध्ये NHPC च्या प्रकल्पात झालेली

0: झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. 2 वाजता कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. सभागृह नेते जे पी नड्डा यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांची वागणूक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपरफुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला आहे. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी आयोगाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. राज्यसभेचे तत्कालीन अध्यक्ष कृष्णकांत, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, व्यंकय्या नायडू, अरुण शौरी यासारख्या ज्येष्ठ सदस्यांच्या चौकशी समितीनं या नियमाचा गैरवापर होऊ नये यासाठी शिफारस केल्याचं हरिवंश यांनी सांगितलं. पेपरफुटीचं प्रकरण दुर्मिळातलं दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सेवा यांनी केली. ती हरिवंश यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. संसदेचं कामकाज सुरू होण्याआधी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं.
1: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकात कारवार इथे भारतीय नौदलाने पाणबुडीरोधी युद्धनौका INS मालवणचा समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. INSV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबई दूरस्थ पद्धतीने स्वागत केलं. त्यावेळी ते बोलत होते. या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं. सुमारे 25,000 अधिक सागरी मैलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेच्या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला. आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं हे ड्रीम की आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला पूर्ण करून यायचं आहे. आणि जेव्हा ते ड्रीम ॲज अ कलेक्टिव्ह ड्रीम तुम्ही बघता आणि जेव्हा तुम्ही पूर्ण करून ॲज अ टीम परत येता, देन दॅट इज

0: सक्सेस ऑन अ ग्रँडर स्केल आय वुड से. इट इज अ सक्सेस की जी तुमची टीम तुमच्यावर सेलिब्रेट करू शकते.
1: आताच हाती आलेल्या बातमीनुसार राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 61.74 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी भूदरगड पोलीस ठाण्यात ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्ष रागिनी खडके आणि सचिव रावसाहेब पुणेकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मार्च 2020 ते 2026 या काळात हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. हवामान विभागानं आज पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसराला आज ऑरेंज अलर्ट आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कुटुंबियांसह बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 62 कोटींचा गैरव्यवहार. तत्कालीन कार्याध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: सखी बन गई हूँ यहाँ आकर.
3: जी, हम सखियों को बता दें कि ज्योति जी के पास बहुत सारे हुनर हैं और एक ऐसा हुनर है जो आप सबके लिए प्रेरणा की बात है. इन्होंने अपने फिटनेस के लिए बहुत कुछ किया है. डाइट से लेकर जिम जाती हैं. हम इन्हीं से पूछते हैं कि बताइए सखियों को अपने फिटनेस के लिए क्या कुछ करना चाहिए.
2: सबसे पहले तो मैं सभी सखियों से ये कहना चाहूंगी कि स्वयं को कमतर न आके, क्योंकि आपकी जो देखभाल वाली लिस्ट है उसमें आपका नाम सबसे आखिरी में होता है.
3: बिल्कुल.
2: और ये चीज बिल्कुल गलत है. ये आप अपने साथ न्याय नहीं कर रही है, क्योंकि आप परिवार में हर सदस्य का ध्यान रखती हैं. आपको पता होता है आपकी सास को क्या पसंद है, ससुर जी को क्या पसंद है, या माता पिता हैं तो उनको क्या पसंद है, पति को क्या पसंद है, बच्चों को क्या पसंद है. हर एक का ध्यान रखती है और उसके अनुसार आप व्यंजन बनाती हैं. लेकिन क्या आपने कभी ईमानदारी से अपने लिए सलाद काटा,
3: अपने अकेले के लिए कभी खाना बनाया?
2: नहीं, अमूमन नहीं होता.
3: बिल्कुल बिल्कुल.
2: तो ये पहले तो यहाँ से शुरू हो जाए कि आपको अपना स्वयं का ध्यान रखना है. आपने जिम की बात कही है तो ममता जी मैं इसको यहाँ से शुरू करती हूँ कि लगभग 13-14 साल पूर्व मुझे अस्थमा था. और पुराने लोग यह कहते पाए जाते हैं कि दमा जो है वो दम के साथ जाता है. अस्थमा यानी दमा, सांस की बीमारी. तो कहते हैं कि दमा दम के साथ जाता है. मैंने भी सुना ये कि तो मुझे एक मन में चीज लगी कि अरे ये मुझे बहुत ही गंभीर बीमारी है
3: जी.
2: और मुझे इससे अब बचना है. यहाँ तक कि मैं स्टेराइड्स पर थी
3: जी.
2: तब मुझे लगा कि नहीं, कुछ तो करना पड़ेगा, ऐसे तो काम नहीं चलेगा. मैं चूंकि खिलाड़ी रही हूँ, NCC की कैडेट रही हूँ,
3: बैडमिंटन खिलाड़ी
2: और बैडमिंटन खिलाड़ी रही हूँ, तो मुझे लगता है कि अपने फिजिकल जो फिटनेस है वो आपको बहुत सारी चीजों से बचाती है
3: जी.
2: तो उस

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम निनाद भारताचा. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केले आहे गायत्री सुतार यांनी. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते.

आवाज, फक्त काही अक्षरांचा एक साधा शब्द, पण हा आवाज कधी आईच्या अंगाई गीताचा असतो, कधी देशाच्या पंतप्रधानांच्या संदेशाचा, कधी एखाद्या शेतकऱ्याला हवामानाची माहिती देणारा असतो, तर कधी एखाद्या जवानाच्या शौर्याची गाथा सांगणारा असतो. कल्पना करा, ना मोबाईल, ना इंटरनेट, ना सोशल मीडिया, तरीही संपूर्ण देश एकाच क्षणी एखादी बातमी ऐकत होता, एकाच सुरात राष्ट्रगीत गात होता, आणि हजारो किलोमीटर दूर बसलेल्या माणसाशीही एका आवाजाच्या माध्यमातून जोडला जात होता. हे शक्य झालं कारण जन्म झाला एका अशा माध्यमाचा ज्याने अंतर कमी केली, मने जोडली आणि माहितीला पंख दिले. आज आपण अशाच एका ऐतिहासिक दिवसाबद्दल बोलणार आहोत, राष्ट्रीय प्रसारण दिन. दरवर्षी 23 जुलै रोजी साजरा केला जाणारा हा दिवस केवळ एका संस्थेचा वाढदिवस नाही, तर तो भारतीय प्रसारणाच्या जवळपास शतकभराच्या प्रवासाचा उत्सव आहे. मित्रांनो, आज आपण सकाळी उठल्यापासून मोबाईलवर न्यूज अपडेट्स पाहतो, पॉडकास्ट ऐकतो, FM वर गाणी ऐकतो, पण या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? यासाठी आपल्याला जवळपास 100 वर्ष मागे जावं लागेल. सन 1923, मुंबई.

महिन्यात बॉम्बे रेडिओ क्लबने भारतातील पहिलं रेडिओ प्रसारण केलं. तो प्रयोग छोटा होता, पण त्याने भारतीय प्रसारणाच्या इतिहासात पहिलं पान लिहिलं. आणि त्यानंतर 23 जुलै 1927 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी अर्थात IBC स्थापना झाली. याच दिवसाला आज आपण राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा करतो. तेव्हा रेडिओ हा केवळ मनोरंजनाचं साधन होता, तो लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा सर्वात विश्वासार्ह मार्ग होता. शहरांपासून गावांपर्यंत, शिक्षितांपासून अशिक्षितांपर्यंत एकाच माध्यमातून आवाज पोहोचू लागला. पण हा प्रवास इथेच थांबला नाही. 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस रूपांतर झालं ऑल इंडिया रेडिओमध्ये, आणि भारताच्या प्रसारण इतिहासात एक नवं पर्व सुरू झालं. पुढे स्वातंत्र्यानंतर देशाला नव्या आशय मिळाल्या, नवं संविधान मिळालं, आणि नव्या भारताला एक असा आवाज मिळाला जो प्रत्येक भारतीयाचा आवाज बनणार होता. 1956 मध्ये ऑल इंडिया रेडिओला एक सुंदर भारतीय नाव मिळालं, आकाशवाणी. आकाशातून येणारी वाणी, किती सुंदर कल्पना आहे ना. आकाशाला सीमा नाही आणि या आवाजालाही नाही. आजही आकाशवाणी हा शब्द उच्चारला की अनेकांच्या डोळ्यांसमोर सकाळच्या बातम्या, भावगीत, भक्तिगीत, शेतकऱ्यांसाठीचे कार्यक्रम, युवावाणी आणि अनेक आठवणी उभ्या राहतात. मित्रांनो, रेडिओ हा फक्त एक यंत्र नाही, तो एका पिढीच्या आठवणींचा साथीदार आहे. काही घरांमध्ये अजूनही सकाळीची सुरुवात रेडिओनेच होते. काही जणांना आजही रात्री झोपताना रेडिओचा आवाज हवा असतो. आणि काहींसाठी रेडिओ म्हणजे अजूनही विश्वास, एक असा विश्वास जो दशकानुदशके तसाच टिकून आहे. पण प्रश्न असा आहे की या एका आवाजाने भारताच्या विकासात नेमकी कोणती भूमिका बजावली, स्वातंत्र्य लढ्यात त्याचं योगदान काय होतं, आणि आज डिजिटल युगातही रेडिओ इतकाच महत्वाचा का आहे. याच रोचक प्रवासाबद्दल आपण पुढे जाणून घेऊयात. स्वातंत्र्यपूर्व काळातील रेडिओ. 1930 आणि 40 दशक भारत स्वातंत्र्यासाठी लढत होता. देशभर आंदोलने सुरू होती, जनतेमध्ये अस्वस्थता होती, तसेच माहिती पोहोचवणारी साधनं अत्यंत मर्यादित होती. अशा काळात रेडिओचं महत्व वाढू लागलं. जरी त्या काळात प्रसारणावर ब्रिटिश सरकारचं नियंत्रण होतं, तरी रेडिओने भारतीय समाजात माहितीच्या देवाणघेवाणीचं नवं दालन उघडलं. बातम्या, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक माहिती लोकांना पहिल्यांदाच एका माध्यमातून नियमित ऐकायला मिळू लागलं. आणि मग आला 15 ऑगस्ट 1947. मध्यरात्रीचा तो ऐतिहासिक क्षण, संपूर्ण देश एका आवाजाकडे कान देऊन बसला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे ऐतिहासिक भाषण रेडिओच्या माध्यमातून लाखो भारतीयांनी ऐकलं. कल्पना करा, ज्यांच्या घरी वीज नव्हती, ज्यांनी दिल्ली कधी पाहिली नव्हती, अशा लाखो भारतीयांना त्या रात्री स्वातंत्र्याचा पहिला आवाज रेडिओनेच ऐकवला. इतिहासाची साक्ष देणारं माध्यम म्हणजे रेडिओ.

स्वातंत्र्यानंतरचा भारत आणि आकाशवाणी. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर अनेक मोठी आव्हानं होती. अशिक्षित लोकसंख्या, ग्रामीण भाग, आरोग्यविषयी मर्यादित माहिती, शेतीसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आणि देशभर विविध भाषा. अशा परिस्थितीत सरकारसमोर प्रश्न होता, देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत माहिती कशी पोहोचवायची? उत्तर होतं आकाशवाणी. आकाशवाणीने केवळ मनोरंजन केलं नाही, तर लोकशिक्षणाचं मोठं काम हाती घेतलं. शेतकऱ्यांसाठी कृषी कार्यक्रम सुरू केले, हवामानाचा अंदाज, नवीन बियाण्यांची माहिती, पीक संरक्षण, पाणी व्यवस्थापन ही माहिती गावागावात पोहोचू लागली. आज आपण मोबाईलवर हवामान पाहतो, पण एकेकाळी उद्याच्या पावसाची माहिती शेतकरी रेडिओवरूनच ऐकत होता. आरोग्यविषयक कार्यक्रमांमधून लसीकरण, स्वच्छता, कुटुंब नियोजन, महिलांचं आरोग्य, बालसंगोपन अशा अनेक विषयांवर जनजागृती करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातही रेडिओने मोठं योगदान दिलं. दूरवरच्या गावांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. भाषा शिक्षण, विज्ञान, इतिहास, सामान्य ज्ञान असं बरंच काही रेडिओच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलं. सांस्कृतिक वारशाचा खजिना. मित्रांनो, भारताची खरी ताकद आपल्या विविधतेत आहे. प्रत्येक राज्याची भाषा वेगळी, बोली वेगळी, लोकसंगीत वेगळं, लोककला वेगळी, अशा सगळ्यांचं जतन करण्यात आकाशवाणीने अमूल्य योगदान दिलं. लोकगीते, भावगीते, भजन, कीर्तन, कवी संमेलने, लोकनाट्य, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, आज आपल्याला ऐकायला मिळणाऱ्या अनेक महान कलाकारांना पहिलं व्यासपीठ मिळालं ते आकाशवाणीवर. अनेक गायक, वादक, कवी, लेखक, निवेदक यांच्या प्रवासाची सुरुवात रेडिओपासून झाली. आज आकाशवाणीचा विस्तार पाहिला तर तो खरोखरच अभिमानास्पद आहे. देशभरात 591 केंद्रे, भारतातील

जवळपास 98% लोकसंख्येपर्यंत पोहोच, 23 भाषा, 146 बोली भाषा, म्हणजे भारतातील जवळपास प्रत्येक नागरिकाला त्याच्या स्वतःच्या भाषेत संवाद साधणारा हा आवाज आहे. हे केवळ प्रसारण नाही, ही भारताच्या भाषिक विविधतेचा सन्मान करणारी व्यवस्था आहे. आकाशवाणीचा प्रवास भारतापुरता मर्यादित राहिला नाही. तिच्या बाह्य सेवा विभागामार्फत भारताचा आवाज जगभरातील 100 अधिक देशांमध्ये पोहोचतो. परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय संस्कृती बातम्या, संगीत, घडामोडी यांच्याशी जोडून ठेवण्याचं महत्वाचं काम आजही आकाशवाणी करते. देशापासून 1000 किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीलाही जेव्हा आपल्या भाषेतला एखादा कार्यक्रम ऐकू येतो तेव्हा अंतर कमी होतं, कारण आवाजाला सीमा नसतात. बदलत्या काळासोबत आकाशवाणीमध्ये तंत्रज्ञान बदललं, लोकांची सवयी बदलल्या, पण आकाशवाणी थांबली नाही. FM रेडिओचं आगमन झालं, ध्वनी अधिक स्पष्ट झाला, तरुण पिढी रेडिओकडे नव्या उत्साहाने वळू लागली. आज FM म्हणजे केवळ गाणी नाहीत तर माहिती वाहतुकीचे अपडेट, संवाद आणि समाजाशी सतत जोडून ठेवणारं माध्यम आहे. याचबरोबर डिजिटल रेडिओ मोंडायल अर्थात DRM या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आकाशवाणीने भविष्यातील प्रसारणाकडेही मोठं पाऊल टाकलं आहे. म्हणजे परंपरेचा वारसा जपत तंत्रज्ञानाची कास धरणं हीच आकाशवाणीची खरी ओळख आहे. मित्रांनो, आज आपल्या हातात स्मार्टफोन आहे, असंख्य ॲप्स आहेत, शेकडो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया. आपत्तीच्या काळात पूर असो, चक्रीवादळ असो, भूकंप असो, जेव्हा इंटरनेट बंद पडतं तेव्हा सर्वात आधी विश्वास कोणावर ठेवला जातो? तर याचे उत्तर आहे रेडिओ. कारण रेडिओ हा केवळ तंत्रज्ञान नाही, तो विश्वास आहे, तो सातत्य आहे, तो लोकांपर्यंत पोहोचण्याची अखंड धडपड आहे. आणि म्हणूनच आजही आकाशवाणी म्हणजे भारताचा आवाज. आता नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असणार की डिजिटल युगात रेडिओचं भविष्य काय, सरकारची राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 नेमकं काय सांगतं, सामुदायिक रेडिओची भूमिका काय आहे आणि पुढच्या शतकात भारतीय प्रसारण कोणत्या दिशेने जाणार आहे. थांबा, सांगते. राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024. मित्रांनो, जगभरातील माध्यम विश्व अतिशय वेगाने बदलत आहे. पूर्वी रेडिओ, नंतर दूरदर्शन आणि आता डिजिटल स्ट्रीमिंग, पॉडकास्ट, इंटरनेट रेडिओ, OTT, ऑन डिमांड कंटेंट, या सगळ्यामुळे प्रसारणाची व्याख्याच बदलत आहे. हे बदल लक्षात घेऊन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या धोरणामागची कल्पना अत्यंत महत्वाची आहे. भारताकडे केवळ मोठी लोकसंख्या नाही तर मोठी भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधताही आहे. म्हणूनच भारतातील प्रसारण व्यवस्था अशी असावी जी आधुनिकही असेल, डिजिटलही असेल, तांत्रिकदृष्ट्या सक्षमही असेल आणि त्याचवेळी प्रत्येक नागरिकाला आपलंसं वाटेल. या धोरणासाठी देशभरातील तज्ज्ञ, प्रसारमाध्यम क्षेत्रातील संस्था, तांत्रिक जाणकार, विविध भागधारक यांच्याशी व्यापक चर्चा करण्यात आली. यातून एक स्पष्ट संदेश समोर आला की भविष्यातील प्रसारण हे केवळ तंत्रज्ञानावर नव्हे तर लोककेंद्रित विचारांवर उभं राहिलं पाहिजे. आपण अनेकदा डिजिटल इंडिया हा शब्द ऐकतो, पण त्याच्या प्रसारणाशी काय संबंध? खरं तर डिजिटल इंडिया म्हणजे केवळ ऑनलाईन सेवा नव्हे तर प्रत्येक नागरिकापर्यंत माहिती, ज्ञान आणि संवाद पोहोचवण्याचं एक मोठं स्वप्न. याच स्वप्नाचा एक भाग आहे भारत नेट. या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे देशातील ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड इंटरनेटशी जोडण्याचं काम सुरू आहे. कारण जिथे इंटरनेट पोहोचेल तिथे शिक्षण पोहोचेल, आरोग्याची माहिती पोहोचेल, सरकारी योजना पोहोचतील आणि अर्थातच प्रसारणाची नवी दालनही सुरू होतील. बाइंड, प्रसारणाचा मजबूत पाया. प्रसार भारतीच्या प्रसारण सुविधांना अधिक सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली बाइंड म्हणजे ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट योजना ही देखील तितकीच महत्वाची आहे. या योजनेअंतर्गत स्टुडिओंचं आधुनिकीकरण, प्रसारण केंद्रांची गुणवत्ता, नवी उपकरणं आणि अधिक परिणामकारक नेटवर्क उभारण्यावर भर दिला जात आहे. कारण उत्तम आशया इतकंच उत्तम प्रसारणही महत्वाचं आहे. सामुदायिक रेडिओ, लोकांचा स्वतःचा आवाज. रेडिओ म्हणजे केवळ राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय कार्यक्रम नाहीत. काही आवाज असेही असतात जे एखाद्या छोट्या गावाचे असतात, एखाद्या आदिवासी भागाचे असतात, महिलांच्या स्वयंसहायता गटाचे असतात, शेतकऱ्यांचे असतात, विद्यार्थ्यांचे असतात. आणि अशाच आवाजांना व्यासपीठ देतो सामुदायिक रेडिओ. सामुदायिक रेडिओचं वैशिष्ट्य म्हणजे त्या समाजाचा, त्या गावाचा, त्या लोकांचा स्वतःचा रेडिओ असतो. स्थानिक भाषा, स्थानिक प्रश्न, स्थानिक यशोगाथा आणि स्थानिक उपाय हे सगळं तिथे ऐकायला मिळतं.

म्हणूनच सरकारने कम्युनिटी रेडिओ सपोर्ट स्कीम अंतर्गत अशा केंद्रांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. याचा परिणामही दिसून आला. 2014 देशात जवळपास 140 सामुदायिक रेडिओ केंद्र होती आणि पुढील काही वर्षांत ही संख्या 480 अधिक झाली. ही वाढ केवळ आकड्यांची नाही तर लोकशाही अधिक लोकांपर्यंत पोहोचल्याची खूण आहे. FM रेडिओचा विस्तार. आज आपण कारमध्ये, कॉलेजला जाताना, ऑफिसमध्ये किंवा मोबाईलवर FM ऐकतो, पण अजूनही देशातील काही भागांमध्ये रेडिओची पोहोच वाढवण्याची गरज आहे. म्हणूनच भारत सरकारने FM चॅनलच्या वाटपासाठी पारदर्शक ई लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. यामागचा उद्देश एकच, जिथे आवाज पोहोचलेला नाही तिथेच रेडिओ पोहोचला आहे, कारण देशाच्या प्रत्येक नागरिकाला माहिती मिळण्याचा समान अधिकार आहे. आजच्या काळात एका क्लिकवर हजारो व्हिडिओ उपलब्ध आहेत, शेकडो न्यूज पोर्टल्स आहेत, सोशल मीडिया आहे, पॉडकास्ट आहेत. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया, माहितीचा वेग वाढला आहे पण विश्वास वाढला आहे का? माहितीची साधनं वाढली आहेत पण माहितीची जबाबदारीही वाढली आहे. याच ठिकाणी सार्वजनिक सेवा प्रसारणाचं महत्व अधिक अधोरेखित होतं, कारण त्याचा उद्देश TRP नसतो, त्याचा उद्देश समाज असतो, त्याचा उद्देश नागरिक असतो, त्याचा उद्देश राष्ट्रहित असतो. आजच्या डिजिटल युगात आकाशवाणीनेही काळाची पावले ओळखत श्रोत्यांसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून देश विदेशातील ताज्या घडामोडी, विश्वसनीय बातम्या, विविध भाषांतील वृत्त बुलेटिन, विशेष कार्यक्रम आणि पॉडकास्ट श्रोत्यांना केव्हाही कुठेही ऐकता येतात. पारंपरिक रेडिओची विश्वासार्हता आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सोय यांचा सुंदर संगम घडवत हे ॲप आकाशवाणीला नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवत आहे. राष्ट्रीय प्रसारण दिन हा केवळ भूतकाळाची आठवण करून देणारा दिवस नाही, तर भविष्यातील प्रसार माध्यमांची दिशा ठरवणारा दिवसही आहे, विशेषतः आपल्या तरुण पिढीसाठी. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकजण काही सेकंदात माहिती देऊ आणि घेऊ शकतो, पण माहिती देणं आणि जबाबदारीने संवाद साधणं यात मोठा फरक आहे. प्रसारण आपल्याला शिकवतं की प्रत्येक शब्दाचं वजन असतं, प्रत्येक आवाजामागे उत्तरदायित्व असतं आणि प्रत्येक माहितीची सत्यता तपासणं ही समाजाप्रती आपली जबाबदारी असते. त्यामुळे आजच्या तरुणांनी केवळ कंटेंट क्रिएटर होण्याची स्वप्न पाहू नये, तर विश्वासार्ह संवादक, संवेदनशील पत्रकार, जबाबदार निवेदक आणि समाजाला दिशा देणारे माध्यमकर्मी होण्याचं स्वप्नही पाहायला हवं. कारण तंत्रज्ञान बदलत राहील, प्लॅटफॉर्म बदलतील, पण लोकांचा विश्वास जिंकणारा आवाज निर्माण करण्याची जबाबदारी कायम तरुणांच्या खांद्यावर असेल. समारोप करण्याआधी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एका गावातील एक आजोबा रोज संध्याकाळी घराच्या ओसरीवर बसून रेडिओ लावायचे. घरातले सगळे म्हणायचे, आजोबा आता मोबाईल आहे, TV आहे, इतक्या जुन्या रेडिओचं काय करायचं? आजोबा फक्त हसायचे. एक दिवस त्यांचा नातूही तोच प्रश्न विचारतो, आजोबा तुम्ही रोज एकच रेडिओ ऐकता. आजोबा म्हणाले, बाळा मी रेडिओ ऐकत नाही. नातू आश्चर्याने म्हणायला, मग? आजो शांतपणे म्हणाले, मी माझं आयुष्य ऐकतो. या रेडिओने मला माझ्या देशाचं स्वातंत्र्य ऐकवलं, पहिलं क्रिकेटचं समालोचन ऐकवलं, युद्धाच्या बातम्या ऐकवल्या, दुष्काळाच्या सूचना दिल्या, माझ्या आवडत्या गायकांची गाणी ऐकवली आणि तुझ्या बाबांचा जन्म झाला त्या दिवशीही हा रेडिओ माझ्या बाजूलाच वाजत होता. म्हणून हा रेडिओ माझ्यासाठी एक वस्तू नाही, तो माझ्या आठवणींचा साक्षीदार आहे. मित्रांनो, कदाचित प्रत्येक घरात असा एखादा रेडिओ असेलच असं नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा आवाज नक्की असतो जो वर्षानुवर्षे सोबत राहतो. राष्ट्रीय प्रसारण दिन आपल्याला हेच आठवण करून देतो की प्रसारण म्हणजे केवळ माहितीचा प्रवास नाही, तो माणसांच्या आयुष्याचा, आठवणींचा आणि विश्वासाचा प्रवास आहे.

0: तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सरात 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम निनाद भारताचा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: महाराष्ट्र, कोंकण और गोवा के कुछ हिस्सों में कल तक मूसलाधार बारिश की संभावना व्यक्त की है। जम्मू कश्मीर, लद्दाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, पूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, ओडिशा और विदर्भ में अगले 2 से 3 दिन तक तेज बारिश हो सकती है। चीन ओपन बैडमिंटन प्रतियोगिता में पीवी सिंधु और आयुष शेट्टी ने प्री क्वार्टर फाइनल में जगह बना ली है। आज महिला सिंगल्स मुकाबले में सिंधु ने हमवतन उन्नति हुड्डा को हराया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी हे केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी ना हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट परफुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। गेल्या 10 वर्षात 152 प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना घडल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा। भंडारा जिल्ह्यातील ईटगाव ग्रामपंचायतीची केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेअंतर्गत बालस्नेही पंचायत पुरस्कारासाठी निवड। आणि नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात आज इशारा। आता सविस्तर बातम्या। निप्रश्नपत्रिका फुटीचं प्रकरण, विद्यार्थ्यांच्या आंदोलनं आणि इतर विविध मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभर वारंवार तहकूब झाल्यानंतर दिवसभरता तहकूब करण्यात आलं। लोकसभा दुपारी 2 वाजता पुन्हा भरल्यानंतर विरोधी सदस्यांनी नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावर घोषणाबाजी केली। गदारोळात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्याचा ठराव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला। संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हा ठराव मांडला। त्यानंतरही गोंधळ सुरू राहिला। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। यापूर्वी सकाळी प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधकांनी नीट प्रश्नपत्रिका फुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा, किती वेळ आणि कोणत्या नियमांवर चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं।
2: सरकार पेपर लीक का चर्चा के लिए तैयार है और हमने पहले दिन से कहा है। मैं अनुरोध करता हूँ कि चर्चा कब होना है, चर्चा का ड्यूरेशन और किस नियम के तहत होना है। माननीय स्पीकर महोदय, सारे पार्टी के फ्लोर लीडर्स बातचीत करके इसका निर्णय किया जाए।
1: अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चर्चेसाठी सरकार तयार असून वेळ निश्चित करण्यासाठी सर्व पक्षांनी सहमती दर्शवावी असं म्हटलं। मात्र गदारोळ कायम राहिल्यानं लोकसभेचं कामकाज प्रथम दुपारी 12 नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। राज्यसभेतही दिवसभर अशीच परिस्थिती राहिली। दुपारी 3 वाजता सभागृह पुन्हा भरल्यानंतर विरोधी सदस्यांनी नीट आणि इतर मुद्द्यांवर घोषणाबाजी केली। उपसभापती हरिवंश यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं सांगत विरोधकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर चर्चा टाळण्यासाठी नव्या अटी घालत असल्याचा आरोप केला। सरकारनं स्पष्टपणे चर्चेची तयारी दर्शवल्यानंतरही विरोधकांकडून नवे मुद्दे उपस्थित करून कामकाजात अडथळे आणले जात असल्याचं ते म्हणाले। गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाजही उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं। काँग्रेसचे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर देशाची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप केलाय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं। देशातील शिक्षण व्यवस्था त्रुटीपूर्ण आणि विद्यार्थ्यांसाठी परवडणारी राहिलेली नसल्याचा आरोप करत गेल्या 10 वर्षात 152 प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना घडल्याचा दावा त्यांनी केला। या प्रकरणांमध्ये अद्याप एकाही व्यक्तीला शिक्षा झालेली नसल्याचं ते म्हणाले।
3: पेपर लीक होत आहे, मगर पिछले 10 साल में एक भी कन्विक्शन नहीं हुआ, एक भी व्यक्ति का कन्विक्शन नहीं हुआ, जीरो।
1: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यासह विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या रास्त असून त्यावर तडजोड होऊ शकत नाही असं सांगून विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी आणि या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणीही गांधी यांनी केली। पेपर फुटीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या आंदोलनावर टीका करताना महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसच्या सत्ताकाळात अनेक वेळा पेपर फुटीच्या घटना घडल्याचा दावा आज त्यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केला। विद्यार्थ्यांना पेपर फुटीमुळे मानसिक त्रास होतो ही गंभीर बाब असल्याचं मान्य करत सरकारनं योग्य वेळी हस्तक्षेप करून दोषींविरुद्ध कारवाई केल्याचं ते म्हणाले।
4: मला हे मान्य नाही आहे की बाबा पेपर फुटी झाली पाहिजे, ते होऊ नये, पण राजीनामा मागे ठीक आहे, विद्यार्थ्यांचा राजीनामा मागितला,

0: विद्यार्थ्यांनी राजीनामा मागितला, विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, मान्यता आहे. विद्यार्थ्याच्या आंदोलनाला काही आमचं म्हणणं नाही, त्यांचा मनस्ताप झाला आहे. पण काँग्रेस किंवा हे जे नौटंकीवाले आहे यांना काही त्यांना बोलाचा अधिकार नाही, कारण याच्या काळात 28 वेळा फुटी झाली.
1: काँग्रेसचे आंदोलन हे राजकीय स्वरूपाचा आरोपही त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण होऊ नये आणि आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी वापर करू नये असंही बावनकुळे म्हणाले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून काँग्रेस नागपुरात आंदोलन केलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे लोकभवनाच्या प्रवेश निदर्शनं करण्यात आली. शिक्षण रोजगाराच्या संधी आणि परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडदे पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीनं निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा, न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेत सभापती तसंच 6 खासदार बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकतात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भंडारा जिल्ह्यातील ईटगाव ग्रामपंचायतीची केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेअंतर्गत बालस्नेही पंचायत पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पुरस्कारांतर्गत ग्रामपंचायती 1 कोटी रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून निवड झालेल्या 4 ग्रामपंचायतींपैकी विदर्भातील ही एकमेव ग्रामपंचायत आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत शासनानं ईटगाव ग्रामपंचायतीची निवड केली आहे. आरोग्य, पोषण, शिक्षण, सुरक्षा, बालकांचा सक्रिय सहभाग या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे हा सन्मान मिळाला आहे. वर्धा जिल्ह्यातील इथं बालकांवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सर्व अंगानं सखोल चौकशी करून सबळ पुरावे गोळा करावे तसंच दोषीला कठोर शिक्षा होईल याची तपास प्रभावीपणे करावा असे निर्देश पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले आहे. पीडित बालिकेच्या कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याबाबतही बैठकीत आढावा घेण्यात आला. कुटुंबातील मुलींना शाळेत प्रवेश मिळवून देणं, मनोधैर्य योजनेतून आणि आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांमधून आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा होतो आहे. यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विविध क्षेत्रात विकासाची नवी शिखरं गाठत असल्याचं मोदी म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात सेवा हात संकल्प उपक्रमाअंतर्गत शासकीय योजनांचा लाभ वितरण, प्रदान, आरोग्य चाचणी आणि स्वच्छता अभियानासह विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. यवतमाळमध्ये उमरखेड महागाव इथं विधानसभा क्षेत्रातील 57,000 अल्पभूधारक शेतकऱ्यांचा अपघात विम्याचा उपक्रम नवीस यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कुटुंबियांसह बारामती इथं अजित पवार यांच्या स्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज सकाळपासून नागपुरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी वर्षाव करत आहे. नागपूर, अमरावती, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अकोला, वाशिम, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या देखील अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान आगामी काही तासांमध्ये वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून नागपूर, अकोला, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. गडचिरोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाच्या जोरदार सरी बरसल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. मागील 24 तासात देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक 93 मिलीमीटर पाऊस पडला, त्याखालोखाल धानोरा तालुक्यात 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गेल्या 10 वर्षात 152 प्रश्नपत्रिका घटना

असल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा. भंडारा जिल्ह्यातील ईटगाव ग्रामपंचायतीची केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेअंतर्गत बालस्नेही पंचायत पुरस्कारासाठी निवड. आणि नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबई दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. आणि आता बातम्या विस्तारानं. नीट पेपर फुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
1: महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतरही सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळात कोळसा खाण आणि पोलाद विषयक स्थायी समित्यांचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर प्रथम सिक्कीममध्ये NHPCच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दुःख व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. सभागृह नेते JP नड्डा यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांची वागणूक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी या आयुधाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. पेपरफुटीचं प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सिवा यांनी केली. ती हरिवंश यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. संसदेचं कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं.
0: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे या देखील यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी खासदार आणि आमदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे.

0: या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. IASV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलाच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळणा घालणं, तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यांमधून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारचं वर्तन अत्यंत वाईट असून हे लोकशाही प्रधान देशाचं चित्र नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले,
1: बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है, अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं. अगर किसी की बात, खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने तो ये प्रजातंत्र नहीं है.
0: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत रास्ता रोको आंदोलन केलं. तर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसनं आपल्या महात्मा गांधी रोडवरील कार्यालयासमोर निदर्शनं केली. जंतर मंतर इथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव इथे विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली. तर वाशिममध्ये काँग्रेसच्या जिल्हा शाखेनं मुख्य चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं. धुळे जिल्हा काँग्रेसनं आज धुळ्यामध्ये महात्मा गांधी पुतळ्यासमोर एकत्र येत केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करत विद्यार्थी आंदोलनावरचा लाठीमार आणि राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध केला. लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरमध्ये बहुजन विकास अभियानाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी या घटनेचा निषेध नोंदवत उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवलं. दरम्यान नीट परीक्षेच्या निकालात अत्यंत गंभीर आणि संशयास्पद प्रकार समोर आल्यानं त्याची उच्चस्तरीय चौकशी त्वरित करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून केली आहे. संसदेवर काल काँग्रेस जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. हवामान विभागानं आज पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसर आज ऑरेंज अलर्ट आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची देखील शक्यता या भागामध्ये आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलामध्ये सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईमध्ये दाखल. आणि हवा

0: हवामान विभागाकडून पालघर नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:10 होत आहेत.
2: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5:00.
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:14 आणि 40 सेकंद होत आहेत. यानंतर ऐकूया वृत्तविशेष.

श्रोते हो, दैनंदिन जीवनातील सर्व कामे, उद्योग, शेती, प्रवास, नवनिर्मिती या साऱ्यांसाठी ऊर्जेची मोठी गरज असते. ही ऊर्जा पेट्रोलियम पदार्थ आणि विजेच्या माध्यमातून येत असते. वीज निर्मिती करण्यासाठीच्या आतापर्यंतच्या विविध माध्यमांबरोबरच सध्या जगभरात अपारंपरिक ऊर्जा स्रोताला मोठं महत्त्व प्राप्त झालंय. सौर, पवन आणि इतरही अनेक माध्यमांमधून ही ऊर्जा निर्माण करता येते. भारताने गेल्या काही वर्षात या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्याची दखल नुकती

0: पवन आणि इतरही अनेक माध्यमांमधून ही ऊर्जा निर्माण करता येते. भारतानं गेल्या काही वर्षात या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्याची दखल नुकतीच संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान प्रमुख सायमन स्टेल यांनीही घेतली आहे. भारताच्या या प्रगतीमुळे केवळ ऊर्जेचीच गरज भागणार नसून त्याचा अनुकूल परिणाम हवामानावरही होणार आहे. श्रोतेहो, देशात कोळशापासून आणि पाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होते. त्यातील कोळशाचे साठे कालांतराने संपून जाणार आहेत. स्वच्छ सूर्यप्रकाश असणाऱ्या भारतासारख्या देशात सौर ऊर्जा हा एक मोठा पर्याय आहे. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारनेही या वीज निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा यातील फरक आणि अपारंपरिक ऊर्जेची आवश्यकता याविषयी अधिक जाणून घेऊया ज्येष्ठ ऊर्जा तज्ज्ञ सुनील जोगळेकर यांच्याकडून. श्रोतेहो, गेल्या काही वर्षात देशाने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात केलेल्या प्रगतीविषयी बोलताना सुनील जोगळेकर म्हणाले,
1: अपारंपरिक ऊर्जा ही आपल्या देशासाठी खूप महत्वाची आणि गरजेची आहे. त्याच्यासाठी खूप फोकस्ड वेनी प्लॅनिंग करून देशाने अनेक ऍक्टिव्हिटीज आणि अनेक गोष्टी केल्या. ह्याच्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी उदाहरणार्थ क्षमतेत वाढ. 2014 साली भारताची अपारंपरिक ऊर्जा लेवल 35 गिगावॉट होती. ती आता 2026 मध्ये 200 गिगावॉटच्या वरती झालेली आहे. म्हणजे प्रगती तुम्ही किती गेल्या 10-12 वर्षामध्ये जवळजवळ 35 ते 200 च्या वर एवढी झालेली आहे. त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन अपारंपरिक मध्ये वेगवेगळे कंपोजिशन असतं, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीची ऊर्जा असते. त्याच्यात जी सौर ऊर्जा आहे याचं योगदान सर्वात जास्त आहे, जवळजवळ 90 गिगावॉट आहे. आणि हवेवर चालणारी जी आहे पवन ऊर्जा त्याचं जवळजवळ 48 गिगावॉट आहे या 200 मधला यांचा शेअर. आणि मग वेगवेगळे हायड्रो आहे, त्याच्यानंतर न्यूक्लिअर आहे. तर हे अपारंपरिक ऊर्जेमध्ये प्रचंड जी वाढ झालेली आहे ती एकदम टार्गेट ठेवली होती आपण, स्वतःलाच घालून दिलेली की आपल्याला ती 50% जी देशातली इन्स्टॉल्ड कपॅसिटी म्हणतो, मग वेगवेगळ्या त्याच्यात थर्मल असेल आणि कुठेही अजून असेल कोळशावरची वीज असेल सगळे, ही इन्स्टॉल कपॅसिटी 50% आपल्याला अपारंपरिक स्रोतातून करायचं टार्गेट होतं. आणि ते आपण दिलेल्या कमिटमेंटच्या 5 वर्ष आधी आपण ते करू शकलो, पोहोचू शकलो. हे केवळ चांगल्या पद्धतीने जे काम केलं या क्षेत्रामध्ये सरकारने त्याचं फलस्वरूप आहे. दुसरं एक महत्वाचं सांगायचं म्हणजे हे करत असताना फक्त सौर ऊर्जा म्हणजे सोलार पॅनल लावली की झालं असं नसतं. त्याला बरंच काही काही इतर गोष्टी सपोर्टिंग ज्या गोष्टी असतात त्याही गरजेचं असतं. जसं प्लांट लावला सोलार तर ती वीज जी निर्माण होणार आहे ती ग्रीडमध्ये जायला ट्रान्समिशन नेटवर्क पाहिजेत. ती एनर्जी कारण जिथे निर्माण होते तिथे सगळा खप होत नाही, ती खप कुठेतरी दुसरीकडे होत असतो. त्यामुळे त्याच्यासाठी ट्रान्समिशन नेटवर्क ची सुधारणा होणं गरजेचं असतं. आणि तसंच सोलार एनर्जी जी असते ही सूर्य असतानाच होते फक्त, तर त्यावेळेला जर डिमांड तेवढी नसेल तर ही ऍब्सॉर्ब करणं ही चॅलेंजिंग असतं. मग तिच्यासाठी आपल्याला बॅटरी स्टोरेज सिस्टीमच्या सपोर्टिंग जर केले तर याचा मॅक्सिमम फायदा आपल्याला घेता येतो. म्हणजे त्या बॅटरी नंतर ऑफ पीक सूर्य गेल्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा विजेची गरज असते डिमांड असते तेव्हा या बॅटरीच्या माध्यमातून आपल्याला ती वीज वापरता येते. दुसरं एक सांगतायचं म्हणजे हे आपण जे या क्षेत्रामधलं अतुलनीय काम असं केलेलं आहे जगामध्ये भारताने की अभिमानास्पद नक्कीच आहे. तर याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात केल्याचे एक अजून फायदा म्हणजे सौर ऊर्जेच्या विजेचा दर जो एकेकाळी 17 रुपये प्रति युनिट होता तो आता जवळजवळ 2.5 रुपयावर आलेला आहे. अर्थात टेक्नॉलॉजी वाढत गेली, सेल्सच्या क्वालिटीज इम्प्रूव्ह झाल्या, त्याची इफिशियन्सीज वाढल्या, या सगळ्यामुळे प्रोडक्शन वाढलं, प्लस सिस्टीम मॅनेज चांगल्या पद्धतीने व्हायला लागली. त्यामुळे हे दर 17 रुपये प्रति युनिटवरनं 2.5 रुपयापर्यंत इतके कमी झाले आहेत. आणि ज्या सरकारने मोठ्या योजना केल्या जसं PM सूर्य घर योजना आहे, ग्रीन हायड्रोजन मिशन आहे आणि PLIच्या ज्या योजना आहेत ज्याच्यामध्ये बॅटरी स्टोरेज BESS म्हणतो आपण बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम, तर ती आहे फॉसिल फ्युएल्स कुठचेही डिझेल असो पेट्रोल असो किंवा

0: कोळसा असतो. हे जेव्हा ऊर्जेमध्ये यांचं रूपांतर करतो तेव्हा ते जाळावे लागतात, आणि जाळलं की एक विविध प्रकारचे बाय प्रॉडक्ट गॅसेस निर्माण होतात, पण एक मोठा बाय प्रॉडक्ट म्हणजे सीओ टू गॅस, कार्बन डायऑक्साईड. या एमिशनमुळे आपल्या एन्व्हायरमेंटला खूप मोठी हानी होते. एन्व्हायरमेंटमध्ये आपल्या देशाच्या भोवती जे कवच आहे त्याचं डिप्लिशन होतं, आणि त्याच्यामुळे वेगवेगळे इतर प्रॉब्लेम्स, युवीज आत येणं आणि असे इतर प्रॉब्लेमही निर्माण होतात. तर या दृष्टीने बघितलं तर सीओ टू कपात करणं हे सर्वात महत्वाचं कार्य या सौर ऊर्जेमुळे होतं किंवा पवन ऊर्जेमुळे सुद्धा. तर दरवर्षी कोट्यावधी टन सीओ टू त्याच्यामुळे टाळलेलं आहे. आपण केलेल्या गेल्या 10 वर्षाच्या कामामध्ये सीओ टूचं उत्सर्जन टळलंय. दुसरा मुद्दा हवामान लवचिकता, पूर, उष्णतेच्या वेळी विकेंद्रित सौर आणि बॅटरी स्टोरेज मुळे वीज पुरवठा सुरू राहतो, जो खंडित होऊ शकला असता इतर स्टँडर्ड जे वीज निर्मितीचे प्रकार आपल्या देशात होते 50 वर्षापूर्वी किंवा आधीपासून, त्याच्यामुळे हे विकेंद्रित असल्यामुळे लोकल लेव्हलवर हे चालू राहू शकतात, तिथल्या आसपासच्या एरियाला वीज पुरवठा करू शकतात. हा एक त्याचा मोठा दुसरा बेनिफिट आहे. तिसरा बेनिफिट आहे की पाणी आणि जमीनची दोन्हीची बचत होते. सौर आणि पवनला थंड करण्यासाठी पाणी लागत नाही. कधी जाता येता पॉवर प्लांट बघितले असले, आपल्यातल्या अनेक लोकांनी बघितलेही असतील, तर कूलिंग टॉवर्स दिसतात असे मोठे असे पॉवर प्लांटमध्ये, आणि त्याच्यातनं पाणी पडत असतं आणि हे गॅसेस जे असतं ह्याला थंड करत असतं. तर तसं ह्या सौर ऊर्जेसाठी किंवा पवन ऊर्जेसाठी ह्याच्या इक्विपमेंट्सना थंड करण्यासाठी पाण्याचा वापर लागत नाही. त्यामुळे कोळशाच्या तुलनेत बघायचं झालं तर प्रदूषण हे 0% असतं, कारण कोळशाच्या ह्याच्यात सीओ टू तर होतोच पण सल्फर आणि असे अनेक हानिकारक गॅसेस कोळसा जाळला की निर्माण होत असतात. तर सौर ऊर्जेमध्ये हे प्रमाण 0 होतं. हा खूप मोठा फायदा आहे. आणि आपल्याला भारताने जे जगाला कमिटमेंट केलेलं आहे की 2070 सालापर्यंत आम्ही नेट झिरो वर पोहोचणार आहोत, तर याचा अर्थ की हा जो प्रवास आहे नेट झिरोचा त्याचा 2030 हा मध्यबिंदू किंवा 50% लेवलवर पोहोचायचं टार्गेट आहे, आणि मग 2070 पर्यंत झिरो नेट झिरो लेवलला आपल्याला देशाला न्यायचं आहे. त्यामुळे वीज नवीनीकरण स्त्रोतामधून हे लक्ष गाठण्यासाठी सौर हा प्रमुख आधार आहे.
1: श्रोते हो, या प्रयत्नांचे दृश्य परिणाम आता आपल्याला दैनंदिन जीवनातही दिसून येत आहेत. वीज निर्मितीमुळे इलेक्ट्रिकल वाहनांची संख्या वाढली असून त्याचा परिणाम आता रस्त्यावरच्या प्रदूषणावरही होत आहे. याविषयी सुनील जोगळेकर यांनी सांगितलं.
0: असं आहे की आपल्या वाहनांमध्ये आपण पेट्रोल किंवा डिझेलच वापरतो. आता हे टॅक्सी वगैरे गॅसवर चालतात, गॅस चालला तरी सीओ प्रमाण एमिशन होतं पण त्याचं प्रमाण खूप डिझेल किंवा पेट्रोलपेक्षा खूप कमी असतं, त्यामुळे ते बेटर ग्रेड आहे. पण इलेक्ट्रिक केलं तर ह्याचं एमिशन 0 होतं, आणि हे जे एमिशन आहे कार्बन डायऑक्साईडचं किंवा इतर फ्लू गॅसेसचं, हे जे पर्यावरणाला खूप मोठ्या प्रमाणे हानिकारक असतं, त्याच्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल्सचा वापर होणं खूप गरजेचं आहे. दुसरा ऍडव्हान्टेज असा आहे की सगळीकडे वाहनांचं प्रदूषण एवढं व्हायला लागलं आणि फॉग व्हायला लागला, आणि हे 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट बोलतोय, जर इलेक्ट्रिक व्हेकल झाली आणि सौर ऊर्जेवर त्याचं चार्जिंग होऊ शकलं तर जवळजवळ 0 एमिशनची स्थिती गाठता येते. इव्हन सौर ऊर्जेवर नाही जरी झालं, थोड्या फार प्रमाणात थर्मल एनर्जीवरही निर्मित झालेल्या विजेचा वापर केला तरी कसं असतं की एका पॉवर स्टेशन मध्ये असतं, कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये करता येतं. इंडियामध्ये बघायला गेलात तर ह्या वर्षातच पहिल्या क्वार्टरमध्ये 3 लाख ईव्हीज रजिस्टर झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ 54% वाढ झालेली आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत. हे इंडिकेटर आहे की इलेक्ट्रिक व्हेकलवर लोकांचा विश्वास वाढायला लागलेला आहे, लोकांना ह्याचं महत्व कळायला लागलेलं आहे. आणि ह्याचं होण्याचं कारण आहे की जागोजागी चार्जिंग स्टेशन आणि चार्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये सुधार, फास्ट चार्जिंग ज्याला म्हणतो की मुंबई पुणे हायवेवर मधल्या ह्याच्यामध्ये स्टॉपवर जाऊन तुम्ही चहा कॉफी घ्यायचो तुमची गाडी चार्ज होऊन जाते, असं सगळ्या टेक्नॉलॉजीचाही सुधार झालेला आहे. आणि त्यामुळे ईव्हीज हा खूप उपयोगी देशाच्या दृष्टीने आहे, कारण दुसरं म्हणजे आयात.

0: संपली होते. जवळजवळ 1.5 लाख कोटीची आयात ही आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो त्याच्यात बचत होऊ शकते. आणि याचे दुसरे बेनिफिट्सही आहेत. याच्यामध्ये बॅटरी चार्जिंग हे सगळं जे उत्पादन आहे त्याच्या फॅक्टऱ्यांना नोकरी मिळते, लाखो नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता असते.
1: श्रोते हो, संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान विभागाचे प्रमुख सायमन स्टेल यांनी भारताच्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीविषयी कौतुक केलं आहे. भारत जगातील अनेक देशांपुढे एक उदाहरण ठरणार असल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्याविषयी सुनील जोगळेकर म्हणाले,
0: गेले काही वर्ष ते सातत्याने भारताने विविध स्टेप्स घेतल्या. म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स सुरू केलं, 120 देशांना मदत केली आहे. त्याच्यानंतर त्यांचं एक म्हणणं आहे त्यांच्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामधनं मला जे कळलं की त्यांच्या हे लक्षात आलंय की उत्पादनाचा हब होऊ शकतो भारत. म्हणजे चायना प्लस वन हा एक पर्याय भारत होऊ शकतो बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि ह्या सगळ्या फील्डमध्ये. सेकंड, भारताची टेक्नॉलॉजीचं कौतुक आहे की तंत्रज्ञान आणि मॅन्युफॅक्चरिंग एफिशियन्सी म्हणजे किंमत, जगातील सर्वात स्वस्त नवीकरणीय वीज भारतात आहे हे अप्रिशिएट केलेलं आहे. आपण जे घेतलेल्या स्टेप्स आहेत हरित हायड्रोजन वगैरे त्याही जागतिक मंचावर लक्ष वेधत आहेत. या सगळ्या गोष्टींनी एक इम्प्रेशन तयार होतं, म्हणजे ते बघतायत होत आहे आपल्या देशामध्ये देश किती प्रगती करतोय आणि विकसशील देशांनाही टेक्नॉलॉजी देतोय वाढ व्हावी ह्याचा प्रयत्न करतोय हे कौतुकास्पद आहे. आणि त्यांनी भारताच्या सौर आणि पवन क्षमतेतील वेगवान वाढीचं त्यामुळे कौतुक केलंय. आता दुसरं महत्वाचं आहे एक अजून मुद्दा ज्याच्यात ह्युमन एलिमेंट येतो की जस्ट ट्रान्सिशन, जस्ट म्हणजे जस्ट आत्ता असं नाही, जस्ट म्हणजे योग्य, सर्वांना भेदभाव न करता केलेला निर्णय. तर जस्ट ट्रान्समिशन मध्ये ह्या धोरणाअंतर्गत कोळसाचा वापर कमी झाला तर कोळसा खनिज कामगारांचं काय होणार, तर त्यांना हरित नोकऱ्यांमध्ये ने त्यांना त्या पद्धतीने सक्षम करणे ही जे केलंय याचं त्यांनी खूप मोठं समर्थन केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं वाक्य ते म्हणजे की भारताला त्यांनी इतर देशांसाठी एक उत्तम उदाहरण म्हटलेलं आहे. म्हणजे काय की इतर देशांनीही भारताने पत्करलेला जो मार्ग आहे अपारंपरिक ऊर्जेचा त्याच्या वाढीचा कोणावरही अन्याय न होऊ देता करण्याचा पद्धत भारताने एक रस्ता बांधून दिलेला आहे ज्याचं कौतुक होत आहे याचा मला खूप अभिमान आहे.
1: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या काही वर्षातील अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरणाचा फायदा आज दृश्य स्वरूपात दिसू लागला आहे. वीज निर्मिती वाढल्यामुळे देशातील प्रवासाचा मोठा भार आता विजेवर चालणाऱ्या वाहनांनी घेतला आहे, त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलंय. त्याचा परिणाम देशातील पर्जन्यमान सुधारण्याबरोबरच दैनंदिन जीवनावरही झाला आहे. जगभरात भारताच्या या पुढाकाराचं आणि त्यात मिळवलेल्या यशाचं कौतुक होत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन राजेश शिरभाते.

आत्ताच आपण ऐकला वृत्तविशेष. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत.

103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. संध्याकाळचे ठीक 7:30 झाले आहेत. ऐकूया कार्यक्रम माझं घर माझं शिवार.

0: शेतकरी बंधू आणि भगिनींना नमस्कार. आजच्या माझं घर माझा शिवार या कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.
1: मंडळी, आज भारतीय सौर 30 आषाढ शके 1948 अर्थातच बुधवार 22 जुलै 2026

0: आज आपण बघतो आहोत की आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि शेतात किंवा आपल्या घरात बरेचदा साप नाग आलेले दिसतात. पण सगळेच साप किंवा नाग हे विषारी नसतात. पण बरेचदा ज्या घरी जनावर आहेत त्या पशुपालकांना या गोष्टींचा त्रास होतो, काही अडचणी उद्भवतात. जसं सर्पदंश जनावरांना जर झाला तर त्याची काळजी त्या व्यक्तींनी नक्कीच घ्यायला हवी. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात आपण जनावरांमधील सर्पदंश आणि पशुपालकांनी आणि पशुपालकांची जबाबदारी या विषयावर डॉक्टर सौरभ निस्ताने यांचं भाषण आता आपण ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर सौरभ निस्ताने बोलत आहे. आज आपण जनावरांमधील सर्पदंश आणि पशुपालकांची जबाबदारी बाबत एक महत्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. पावसाळ्यात विशेषतः जुलै ते सप्टेंबर आणि पावसाळ्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात सापांचे प्रमाण वाढते. शेतात उंदीर बेडूक आणि इतर भक्ष्य शोधताना सापांचा वावर वाढतो, त्यामुळे चरणाऱ्या जनावरांना सर्पदंश होण्याचा धोका अधिक असतो. आज आपण सर्पदंश कसा ओळखायचा, त्यावर तातडीचे प्रथमोपचार काय करायचे आणि त्यापासून बचाव कसा करायचा याविषयी सोप्या भाषेत माहिती घेऊन येणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, दिसणारा प्रत्येक साप विषारी असतोच असे नाही. भारतात अनेक प्रकारचे साप आढळतात, पण नाग, गोनस, फुरसे आणि मन्यार हे चार प्रमुख विषारी साप मानले जातात. अनेकदा सर्पदंश झाल्यानंतर पशुपालक घाबरून जातात किंवा विविध घरगुती उपाय करण्याच्या प्रयत्नात मौल्यवान वेळ वाया घालवतात. परंतु सर्पदंशाच्या बाबतीत प्रत्येक मिनिट महत्वाचे असते. शेतकरी बांधवांनो, साप का चावतो? साप माणूस किंवा जनावरांवर मुद्दाम हल्ला करत नाही, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी किंवा चुकून त्याच्यावर पाय पडल्यास तो चावतो. त्यामुळे शेतात आणि कुरण्यात काम करताना विशेष काळजी घेणे गरजेचं आहे. पावसाळ्यात जनावरे चरायला गेल्यावर सर्पदंश होण्याचा धोका वाढतो. शेतकरी बांधवांनो, सापाचे विष हे एक गुंतागुंतीची

जैविक द्रव्य असते, त्यामध्ये विविध प्रकारची प्रथिने आणि एन्झाइम्स असतात. हे फिश शरीरात गेल्यानंतर मज्जासंस्था, रक्तभिसरण संस्था किंवा स्नायूंवर परिणाम करू शकते. त्यामुळे सर्पदंश झालेल्या प्रत्येक जनावरांमध्ये एकसारखे लक्षणे दिसलीच असे नाही. साप प्रामुख्याने जनावरांच्या तोंडावर, पुढच्या किंवा मागच्या पायांवर चावतो. त्यामुळे अनेक पशुपालकाने सर्पदंशाची लक्षणे ओळखणे खूप महत्वाचे आहे. तर जाणून घेऊया सर्पदंशाची काय काय लक्षणे आहेत. साप चावलेल्या ठिकाणी मोठी सूज येते. पायाला चावा घेतल्यास सुरुवातीला खालच्या भागात सूज दिसते आणि नंतर ती वरच्या दिशेने वाढत जाते. जनावर लंगडत चालते, जखमेतून रक्त येऊ शकते, काही वेळा नाकातून किंवा लघवीतूनही रक्त दिसून येऊ शकते. आता जाणून घेऊया नाक चावल्यास काय काय लक्षणे दिसतात. जनावर थरथर कापते, तोंडातून जास्त लाळ गळते, दात खाते किंवा जबडा घट्ट होणे दिसून येते, डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल कमी होते, पुढे जनावर खाली पडते आणि झटके येऊ शकतात. घोणस चावल्यावर काय काय लक्षणे येतात. खूप वेगाने आणि मोठ्या प्रमाणात सूज वाढते, रक्तस्राव जास्त होतो. वेळेवर उपचार न झाल्यास चावलेल्या भागातील ऊती खराब होऊ शकतात. मनार चावल्यास बाहेरून सूज कमी दिसते, लक्षणे उशिरा दिसतात, शरीरात अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो, जनावराला पोटदुखी होते, झटके येऊ शकतात आणि जनावर वारंवार उठबस करू लागते. तर शेतकरी बंधूंनो, विषारी आणि बिनविषारी सर्पदंश कसा ओळखाल. विषारी साप चावल्यास दोन खोल दातांचे खुणा दिसतात. बिनविषारी साप चावल्यास खरचटल्या सारख्या अनेक बारीक खुणा दिसतात. विषारी सर्पदंशात वेदना, सूज आणि रक्तस्राव जास्त प्रमाणात होतो. जनावर खाणे पिणे बंद करते आणि सुस्त पडते. काही वेळा चावलेल्या ठिकाणी खूप सूज दिसते, तर काही वेळा बाहेरून फारसे काही दिसत नाही, पण विष शरीरात हळूहळू परिणाम करत असते. म्हणूनच बाहेरून सूज कमी दिसते म्हणून धोका कमी आहे असे समजू नये. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक सर्पदंशात विष शरीरात गेलेले असतेच असे नाही. काही वेळा साप फक्त संरक्षणासाठी चावतो आणि विष सोडत नाही, याला ड्राय बाईट असे म्हणतात. मात्र हे ओळखणे पशुपालकांच्या हातात नसते, त्यामुळे प्रत्येक सर्पदंश गंभीर समजून पशुवैद्यकीय उपचार घेणे अति आवश्यक असते. सर्पदंश झाल्यास तातडीने काय काय उपाय करावे यावर जाणून घेऊया. जनावराला पूर्ण विश्रांती द्या, त्याची हालचाल शक्य तितकी कमी ठेवावे. सर्पदंशानंतर जनावराला तहान जास्त लागू शकते, अस्वस्थता वाढते किंवा ते वारंवार जागा बदलण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी जनावराला शांत ठेवणे आणि घाबरू न देणे खूप महत्वाचे असते. जास्त हालचाल झाल्यास विष रक्ताद्वारे शरीरात वेगाने पसरू शकते. चावलेली जागा स्वच्छ पाण्याने आणि जंतुनाशकाने धुऊन घ्यावे. विष शरीरात हळूहळू पसरावे यासाठी जखमेच्या थोड्या वरच्या भागात कापड किंवा दोरी हलक्या दाबाने बांधा. दर 20 मिनिटांनी हे बांधलेले कापड काही सेकंदासाठी सैल करा आणि पुन्हा बांधा. कोणतेही अंधश्रद्धेचे किंवा अघोरी उपाय करू नये. तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावे. शक्य असल्यास साप विषारी होता की नाही याची माहिती मिळवावे. मात्र साप पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये. वेळेवर योग्य उपचार आणि अँटीस्नेक वेनम मिळाल्यास जनावराचा जीव वाचू शकतो. या बाबतीत आपण काय काय करू नये हे जाणून घेऊया. जनावराला चालवत किंवा पळवत दवाखान्यात नेऊ नये. चावलेल्या जागेवर चाकू किंवा धारदार वस्तूने कापू नये. जखमेवर डाग देऊ नका. जखमेवर तंबाखू, माती, तेल या प्रकारे काहीही लावू नये. घरगुती उपायांवर अवलंबून राहू नये. पशुवैद्यकीय उपचार उशिरा करू नये. जखमेवर चिरा देऊ नये. तोंडाने विष काढण्याचा प्रयत्न करू नये. कोणतेही अघोरी किंवा पारंपरिक उपचार करू नये. शेतकरी बांधवांनो, आधुनिक पशुवैद्यकीय शास्त्रामुळे सर्पदंशावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. योग्य वेळी अँटीस्नेक वेनम, द्रव उपचार आणि इतर सहाय्यक उपचार मिळाल्यास

0: अनेक जनावरांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे वेळ न दवडता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. लक्षात ठेवा, अंधश्रद्धा, झाडफूक, डाग देणे किंवा इतर पारंपरिक उपाय जनावराचा जीव वाचवत नाहीत. उलट उपचाराला विलंब झाल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. तर सर्पदंश टाळण्यासाठी काय काय काळजी घ्यावी? शेतकरी बांधवांनो, सर्पदंश झाल्यानंतर उपचार करणे महत्वाचे असते, पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे सर्पदंश होऊच न देणे. थोडीशी काळजी आणि योग्य व्यवस्थापन केल्यास हा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. सर्वप्रथम गोठा आणि त्याच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावे. गोठ्याभोवती वाढलेली गवत, काटेरी झुडपे, दगडांचे ढीग किंवा अडगळ सापांसाठी लपण्याची सुरक्षित ठिकाणे ठरतात. त्यामुळे परिसर नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. गोठ्याजवळ गवताचे भारे, लाकडांचे ढीग, जुनी पत्रे, रिकामे पोते किंवा इतर कचरा साचू देऊ नका. अशा ठिकाणी उंदीर आश्रय घेतात आणि उंदरांच्या मागे सापही येतात. त्यामुळे अडगळ मुक्त परिसर हा सर्पदंश प्रतिबंधाचा पहिला टप्पा आहे. शेतकरी बांधवांनो, उंदीर आणि घुशी हे सापांचे मुख्य खाद्य आहे. त्यामुळे गोठ्यात किंवा धान्य साठवणूक ठिकाणी उंदरांचे प्रमाण वाढू देऊ नका. धान्याची योग्य साठवणूक करा आणि आवश्यकतेनुसार उंदीर नियंत्रणाच्या उपाययोजना राबवा. जनावरांना चरायला नेताना विशेष काळजी घ्या. दाट गवत, झुडपे, ओढ्यांचा काठावरील भाग किंवा पडीत जमीनमध्ये साप लपून बसलेला असतो, त्यामुळे अशा ठिकाणी जनावरे चरायला सोडणे शक्यतो टाळावे. साप बहुतेक वेळा संध्याकाळी, रात्री आणि पहाटे अधिक सक्रिय असतात. म्हणून रात्रीच्या वेळी जनावरांना मोकळे सोडणे किंवा चरायला नेणे टाळावे. आवश्यक असल्यास टॉर्च किंवा पुरेशा प्रकाशही व्यवस्था करावी. गोठ्यातील प्रकाश व्यवस्था चांगली असणे अत्यंत गरजेचं आहे. अंधार असलेल्या कोपऱ्यांमध्ये साप सहज लपून बसू शकतो. त्यामुळे गोठा, चारा साठवणूक जागा आणि पाण्याच्या टाक्यांच्या परिसरात पुरेसा प्रकाश असावा. जनावरांसाठी सुरक्षित आणि मजबूत निवारा तयार करा. गोठ्याच्या भिंतीमधील फटी, दरवाजाखालची मोकळी जागा किंवा नाल्यांच्या उघड्या वाटा ह्यामधून साप आत येऊ शकतो. त्यामुळे अशा जागांची नियमित तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी. पावसाळ्यात विशेष सतर्क राहा, कारण या काळात सापांची हालचाल वाढते. गोठा साफ करताना, गवत उचलताना किंवा चारा काढताना हातमोजे आणि पायात बूट वापरण्याची सवय लावा. शेतकरी बांधवांनो, सर्पदंश ही गंभीर बाब असली तरी योग्य वेळी ओळख आणि तातडीचे उपचार केल्यास जनावरांचा जीव वाचवता येतो. त्यामुळे घाबरून न जाता त्वरित पशुवैद्यकीय मदत घ्या आणि गोठा स्वच्छ ठेवून सर्पदंशाचा धोका कमी करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह. नमस्कार.
1: तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण जनावरांमधील सर्पदंश आणि पशुपालकांची जबाबदारी या विषयावर डॉक्टर सौरभ निस्ताने यांचं भाषण ऐकलं. आता वेळ आहे हवामान अंदाज ऐकण्याची. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हवामान अंदाजाचं वाचन केलेलं आहे संगीता लोखंडे यांनी.
2: डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. मंडळी, भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश ढगाळ राहून कमाल तापमान 30.1 ते 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25.1 ते 26.2 अंश सेल्सिअस राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 1-2 ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. आता शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी सल्ला जाणून घेऊया. मंडळी, धान पीक रोपवाटिकेत पेरणीनंतर 15 दिवस

दिवसांनी तण किंवा कचरा झाला असेल तो काढून टाकावा आणि नंतर दर गुंठ्यास 1 किलो युरिया खत द्यावा. जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार पुढील 2 दिवसात बहुधा सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं रोपे 21 ते 25 दिवसांची झाली असेल आणि उपलब्ध ओलिताची सोय असेल तर धान पिकाच्या रोवणीस सुरुवात करावी. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचं टाळावं. शेतात काम करताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावं. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडाच्या उंचीपासून 2 ते 4 पट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणांचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट या मोबाईल ॲपचा वापर करावा. तसेच विजांपासून बचावासाठी ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. धान पीक रोपवाटिकेत पेरणीनंतर 15 दिवसांनी तण काढून टाकावं आणि दर गुंठ्यास 1 किलो युरिया खत द्यावा. पूर्व मशागत केलेल्या धानाच्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्यानं चिखलणी करून बांधी समपातळ करावी. चिखलणी करताना स्फुरद आणि पालाशयुक्त रासायनिक खतांची शिफारस केलेली पूर्ण मात्रा आणि नत्रयुक्त खताची निम्मी मात्रा शेतात मिसळावी आणि शेतातील पाणी बांधून ठेवावं. रोपांची लावणी 20 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर प्रत्येक चुडात 2 ते 3 रोपं सरळ आणि उथळ म्हणजेच 2 ते 4 सेंटीमीटर खोलवर लावावीत. रोवणी पट्टा पद्धतीनं करावी. नियोजन केलेलं असल्यास रोवणी यंत्राने रोवणी करावी. तूर पिकाविषयी जाणून घेऊया. तूर पीक तणविरहित ठेवणं आवश्यक आहे, त्यासाठी आंतरमशागतीची कामं करावी. पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव आढळून आला तर त्याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची 10 लिटर पाण्यात मिसळून पाऊस विरहित दिवशी फवारणी करावी. कापूस पीक 30 ते 45 दिवस तणमुक्त ठेवणं महत्वाचं असून त्यासाठी कोळपणी आणि खुरपणी आंतरमशागतीची कामं करावीत. कपाशीचं पीक 20 ते 30 दिवसाचं असताना रुंद पानाच्या तण व्यवस्थापनासाठी जमिनीमध्ये ओलावा असताना उगवण पश्चात पायरिथिओबॅक सोडियम 10% EC 12.5 मिलीलिटर ते 15 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पीक 30 ते 45 दिवस तणमुक्त ठेवणं महत्वाचं असून त्यासाठी कोळपणी खुरपणी आंतरमशागतीची कामं करावी. पहिली डवरणी पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी करावी. सोयाबीन पिकातील प्रभावी तण नियंत्रणासाठी जमिनीमध्ये ओलावा असताना उगवण पश्चात 10 दिवसांनी इमाझीथायपर 10% SL 75 ग्रॅम क्रियाशील घटक प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करून 25 दिवसानंतर 1 डवरणी करावी. मिरची, वांगी आणि टोमॅटो यांसारख्या भाज्यांची रोपे तयार झाली असतील तर सिंचनाची सोय असल्यास त्यांची मुख्य शेतात सरीवरंबा किंवा रुंद सरी पद्धतीचा वापर करून योग्य अंतरावर पुनर्लागवड करावी. रोपं स्थलांतर करण्यापूर्वी रोपांची मुळं बुरशीनाशकात आणि पाने कीटकनाशकात 5 मिनिटं बुडवून घ्यावीत. पशुपालक बंधूंनो, विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचं टाळावं. जनावरांना जंतांच्या आणि विविध आजारांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार जंतनाशकाच्या लसी जनावरांना टोचून घ्याव्यात. दुधाळ जनावरांना दूध वाढीसाठी पोषक आहार जीवनसत्व द्यावीत. शेळ्यांना पायखुरी, तोंडखुरी, घटसर्प आणि आंत्रविषार टाळण्याकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच लसीकरण करावं. कोंबड्यांना होणाऱ्या जंतू संसर्ग आणि इतर रोगांपासून बचाव करण्यासाठी पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार पक्ष्यांना पाण्यातून उच्च दर्जाची योग्य ती प्रतिजैविके द्यावीत. कुक्कुटपालन शेडमध्ये गादी पद्धतीमध्ये कोणताही ओलावा अथवा ओलसरपणा नसावा. पक्ष्यांना ठेवण्यात आलेल्या जागेमधील लिटर नेहमी कोरडं ठेवावं. तर हे होतं प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी

0: मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. नमस्कार.
1: तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमाचा महत्वाचा भाग हवामान अंदाज आताच आपण ऐकला. वाचक स्वर होता संगीता लोखंडे यांचा. चला तर कार्यक्रमात एका छानशा गीताचा आनंद घेऊया.

तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. कार्यक्रमातून निरोप तर घ्यायलाच हवा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे. बरं आहे तर मंडळी, परत आपण भेटणार आहोतच पुढील माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबईवरून कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत. सर्वप्रथम भावधारा कार्यक्रमात एक गीत आणि त्यानंतर राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आत्ताच आपण माझा आवार माझं शिवार हा शेतकरी बांधवांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं तर उपोषण मागे घेण्याची सोनम वांगचुक यांची तयारी. संसदेवर निघालेल्या मोर्चावर

0: पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आणि समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि आता बातम्या विस्तारानं. नीट पेपरफुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपरफुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
0: महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतर सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. मात्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी खरगे यांनी केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपरफुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो असं उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असं ठोस आश्वासन सरकारनं दिलं तरच उपोषण मागे घेऊ असं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आज सांगितलं. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना वांगचुक यांनी पत्र पाठवलं आहे. या दोन्ही नेत्यांनी काल रात्री रुग्णालयामध्ये येऊन भेट घेतल्याबद्दल त्यांचे आभार या पत्रातून मानण्यात आले आहेत. तसंच आंदोलनकर्त्यांवरील कारवाईबाबत सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा देखील वांगचुक यांनी व्यक्त केली आहे. संसदेवर काल काँग्रेस जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. 4 आठवड्यात या नोटीसीला उत्तर द्यायला सांगण्यात आलं आहे. मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठानं या प्रकरणाशी बंधित असलेलं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तसंच पोलिसांनी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणाचा समावेश असलेल्या सर्व नोंदी एकत्रित करण्याचा निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या

0: याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षामध्ये विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. IASV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलाच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईमध्ये दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली. सुमारे 25,000 अधिक सागरी मैलाचा प्रवास, विषुववृत्त 2 ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेच्या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला.
1: आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं हे ड्रीम की आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला पूर्ण करून यायचं आहे. आणि जेव्हा ते ड्रीम ॲज अ कलेक्टिव्ह ड्रीम तुम्ही बघता आणि जेव्हा तुम्ही पूर्ण करून ॲज अ टीम परत येता, देन दॅट इज अ सक्सेस ऑन अ ग्रँडर स्केल. आय वुड से इट इज अ सक्सेस की जी तुमची टीम तुमच्याबरोबर सेलिब्रेट करू शकते.
0: कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलानं INS मालवण या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचा सेवेमध्ये समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डनं बनवलेल्या या युद्धनौकेमध्ये 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. शिक्षण क्षेत्रात सुधारणांना वाव असणं ही देशातली एक गंभीर समस्या बनल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते. गेल्या दशकात सुमारे 152 पेपर फुटले असून त्यामुळे 7.5 कोटी विद्यार्थी प्रभावित झाले आहेत, पण या दशकामध्ये कुणालाही शिक्षा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता सरकारकडे 3 मागण्या केल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, ज्यांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करावी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशा 3 मागण्या विद्यार्थ्यांनी केल्याचं राहुल गांधी म्हणाले.
2: जो इस पूरे सिस्टम को चलाते हैं उनको स्टूडेंट से अपोलोजाइज करना चाहिए रिस्पेक्टफुली कि गलती हो गई, जो हुआ वो नहीं होना चाहिए था, आप लोगों को चोट लगी है, हम अपनी गलती मांगते हैं, कोई बड़ी बात नहीं.
0: आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते.
3: बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है, अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं. अगर किसी की बात, खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने तो ये प्रजातंत्र में.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं तर उपोषण मागे घेण्याची सोनम वांगचुक यांची तयारी. संसदेवर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आणि INS मालवण भारतीय नौदलात समाविष्ट. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

चाय गीत कार्यक्रम में अब लेते हैं एक अंतराल।